नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 12 ज्येष्ठ शके 1948, 3 जून 2026. पहाटेचे 5:50 आणि 40 सेकंद झाली आहेत. आजच्या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी केतकी भट आपणा सर्वांचं स्वागत करते सनईच्या या मंगल सुरांसह.

0: उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली देसकार रागातली मंगलधून आता आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: नमस्कार पुणे.

0: नमस्कार पुणे।
1: श्रोते हो, पहाटेचे 5:55 झाली आहेत। आता ऐकूया गिरवाणवाणी। यामध्ये पारंपरिक श्री गणपती अथर्वशीर्ष भालचंद्र करंबेळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात।

0: गिरवाण वाणीमध्ये आज आपण ऐकलत पारंपरिक श्री गणपती अथर्वशीर्ष भालचंद्र करंबेळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.
1: रम्य पहाट, सनईचे सूर, आणि भक्तिगीतांची प्राजक्त फुलं.

श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला अशोक जी परांजपे यांची रचना रामदास कामत यांच्या स्वरात, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

यानंतर ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात संत चोखामेळा यांची रचना, संगीत राम फाटक यांचं.

0: पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात आपण ऐकलीत संत नामदेव महाराजांची रचना. संगीतबद्ध केली होती श्रीनिवास खळे यांनी. यानंतर चिंतन या सदरात ऐकूया डॉक्टर प्रतिभा कुलकर्णी यांचे विचार.
1: श्रीकृष्णांनी ज्ञानदेवांनी वर्णन केलेले महात्मे कसं कर्म करतात मग? आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेन. ज्ञानाग्निचेनी मुखे जेणे जाळिली कर्मे अशेखे, तो ब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. कर्म करण्याचा संकल्प आणि कर्म करण्याची कृती यामध्ये कालाचा विचाराचा शिरकाव होत नाही. किंबहुना कर्म करण्याचा संकल्प आणि कर्म हे निरनिराळं असतच नाहीत. विचारमध्ये न आणता केलेलं कर्म म्हणजे अविचारानं केलेलं कर्म नव्हे. संकल्प शून्य आणि विचाररहित अवस्था असली म्हणजे ते मन जाणीवेच्या एका वेगळ्याच पातळीवर वावरत असतं. लोभ मोह फायदा तोटा लाभ या गोष्टींना तिथे शिरकाव नसतो. आणि तरीही नैष्कर्म्य म्हणजे कर्मच न करणं ही अवस्था नसते. आणि सचाडाची ये परी इष्टापुरते करी, परी केले पण शरीरी वसोने दी. वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके, तया माझी काही न ठके आचरता. परी हे मिया केले की हे माझे निझाले, ऐसे नाही ठेवले वासने माझे. एवं मनी कर्मी बोली जेथ अहंकारा उखी जाहली, एका वळीची काढली दोरी जैसी. संबंधे वीण जैसी अभ्रे असती आकाशी, देही कर्मे तैसी जयासी गा. सकाम पुरुषांप्रमाणे इष्टापूर्त कर्मे करतो पण केलेल्याच अपुंज शरीरात राहू देत नाही. वर्णाश्रम धर्माला पोषक अशी नित्य नैमित्तिक कर्म करत असता त्यात काहीही राहत नाही. पण हे कर्म मी केलं अथवा माझ्याने सिद्धी केलं असा अहंकार वासनेमध्ये ठेवला नाही. जशी एकपदरी माळेची दोरी काढली असता तिचे मणी जसे गळून पडतात, त्याप्रमाणे जिथे मनातून कर्मातून आणि वाचेतून अहंकाराची हकालपट्टी होते, त्या कर्माचे ठिकाणी त्याचा अहंकार असल्याशिवाय ती कर्म असतात. मनातून कर्मातून वाचेतून अहंकाराची हकालपट्टी होते असं ज्ञानदेव म्हणतात. 18व्या अध्यायात कर्माची 5 कारणं आणि हेतू सांगताना ज्ञानदेवांनी म्हटलं होतं, कर्मासंबंधी संकल्प होण्याला मन हे हेतू आहे. तो कर्मसंकल्प वाचेचा दिवा लावतो, मग वाचेची ती मशाल सर्व कर्माचा रस्ता दाखवते, तेव्हा कर्ता कर्तृत्वाच्या व्यापारात सापडतो. ही सगळी जी प्रक्रिया घडते ती अहंकाराच्या योगाने घडते. मन संकल्प विकल्प करतं, बुद्धी निश्चय करते, चित्त त्या कर्माच्या ठिकाणी बंधन निर्माण करते. क्षिप्त विक्षिप्त निरुद्ध एकाग्र ज्याप्रमाणे चित्ताची क्षमता असेल त्याप्रमाणे त्या कर्माचा व्यापार घडतो. आणि अहंकार मी केलं हा या सगळ्यांना एका माळेत ओवतो आणि कर्तृत्व मिळवतो. हा अहंकार एकावळीची काढली दोरी जैसी असा या प्रक्रियेतून काढून टाकून हे मनाचे व्यवहार, चित्ताचे व्यापार आणि पूर्वज्ञानापासून मिळालेली बुद्धी हे सर्व बाजूला ठेवून जो कर्म करतो तो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता. ज्या दैनंदिन कामासाठी पूर्व माहितीची गरज आहे त्याचं ज्ञान हवंच. एका जागेवरून दुसरीकडे जाणं, वाहन व्यापरणं इत्यादी. पण इतर सर्व कर्मांच्या बाबतीत जो प्रतिक्रियात्मक व्यवहार करतो तो ज्ञानदेवांनी वर्णन केलेल्या महात्म्यांच्या बाबतीत घडत नाही. मनबुद्धी चित्ताचे व्यापार, मग पूर्वज्ञान पूर्वसंस्कार यांच्या विचारांच्या सहाय्याने अहंकाराने घेतलेला निर्णय, ह्यामध्ये जे कालाचं परिमाण येतं ते त्यांच्या क्रियेमध्ये कर्मामध्ये असत नाही. आणि मग जे कर्म घडतं ते अतिशय शुद्ध स्वरूपातील असतं. त्याचा कर्त्यावर बंधात्मक अथवा मोक्षात्मक असा काही परिणाम होत नाही. असं कर्म घडण्यासाठी मनाची अतिशय संवेदनाशील शुद्ध शांत अवस्था असण्याची गरज असते. हे कर्म विचाररहित अवस्थेत होतं म्हणजे अविचारानं होतं किंवा प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून घडतं असं नाही, तर मनाची द्वंद्वाची स्थिती पूर्णपणे लयाला गेलेली असते. आणि त्या स्थितीमध्ये जे कर्म करण्याचा निर्णय घेतला जातो तो योग्यच ठरतो. असं मन ज्याला मी माझेचं बंधन उरलेलं नसतं, समग्र विश्वाच्या चैतन्याशी सजगतेशी ते एकरूप झालेलं असतं. ज्ञानदेवांनी याचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. तैसे संकल्पोनी काढिले ते मन चैतन्याची जाहले, तेणे एकदेशीये व्यापिले लोकत्रय. आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे, आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो. जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैसे काही उरे सांग. मी ऐसा कर्ता म्हणून आठव नाही, कर्तृत्वही उरत नाही. उरतं ते केवळ कर्म, ते घडतं होतं असतं.
0: चिंतन या सदरात आपण ऐकलेत डॉक्टर

श्रोते हो, यानंतर ऐकूया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर 6:35 प्रसारित करू दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या सदरात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. 7:15 आरोग्यम धनसंपदा यामध्ये रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3. 6:50 परिसर यामध्ये सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्रज्ञ प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत भाग 3. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची आम्ही सहक्षेपित करू. 7:00 जनता सहकारी बँक आजचा विचार. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 नाट्यसंगीत. 10:00 विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 10:10 सुगम संगीत. 10:30 विशेष वार्ता, यामध्ये केंद्र सरकारची 12 वर्षे या विषयावर प्राध्यापक देवदत्त भिंगारकर यांची माधवी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. 11:15 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात योगिनी जोगळेकर यांनी गायलेला राग अहिर भैरव. 11:30 आम्ही, यामध्ये ज्येष्ठ अभिनेते निर्माते दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी संध्या गोखले यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग 2. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात जागतिक सायकल दिनानिमित्त वयाच्या 65व्या वर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हेमलता राव आणि जयश्री जाधव यांच्याशी सविता जेरे यांनी साधलेला संवाद. नंतर शिवराज्याभिषेक दिनाच्या अनुषंगाने शिवराज्याभिषेक एका सोहळ्यापलीकडची स्वाभिमानाची क्रांती याविषयी डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण. सूत्रसंचालन सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT. 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. 2:15 द नेक्स्ट वेव्ह. 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अद्वैत गाडगिळ यांनी सतारीवर सादर केलेला राग शुद्ध सारंग, तबल्यावर साथ गणेश तानवडे यांची. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी कार्यक्रमात रंग माझा वेगळा या सदरात प्रसारमाध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते धीरज केदारी. 6:10 आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:30 बलसागर भारत होवो यामध्ये दिव्यांगांसाठी काम करणारी हॅपी होम अँड स्कूल फॉर ब्लाइंड या संस्थेच्या शताब्दी पूर्तीनिमित्त त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा आढावा घेणारी उपमुख्याध्यापिका रसिका सावंत यांची मुलाखत. 7:15 अर्थविशेष. 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये चालू जमाना ही कौटुंबिक श्रुतिका, लेखन माधुरी शिंदे, सहभाग प्रसाद कुलकर्णी, वहिदा शेख आणि धीरज केदारी यांचा, निर्मिती सहाय्य वहिदा शेख. त्यानंतर वराह पालनाचे नियोजन आणि प्रजनन याविषयी डॉक्टर मुकुंद आमले यांनी दिलेली माहिती. कृषीवाणीमध्ये हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आणि शेवटी बाजारभाव. सादर करते धीरज केदारी. 7:15 कार्यक्रम एक कलाकार आपण ऐकू शकाल. 9:15 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाइट आणि 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 हिंदी चित्रपट संगीत आणि 10:30 नादब्रह्ममध्ये योगिनी जोगळेकर यांनी गायलेला राग कौसी कानडा. त्याचबरोबर आमची प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र नेहमीच्या वेळात प्रसारित आणि सहक्षेपित केली जातील. तर ही होती आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: श्रोते हो, सकाळचे 6:35 झाली आहेत. ऐकूया दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज आहे 3 जून. हा दिवस ज्या कारणांसाठी ओळखला जातो त्यापैकी काही महत्वाच्या घटना अशा आहेत. 1818 साली या दिवशी मराठेशाहीचा अस्त झाला. शेवटचा पेशवा बाजीराव हा मध्य प्रदेशातील असीरगडजवळ ढोलकोट इथं जनरल मालकम याच्या स्वाधीन झाला आणि शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला. महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली 1916 साली या तारखेला. भारतवर्षीय महिला विद्यापीठ हे त्याचं नाव होतं. 3 जून 1947 या दिवशी भारताच्या फाळणीची माउंटबॅटन योजना जाहीर झाली. 3 जून 1984 हा दिवस ऑपरेशन ब्लू स्टार या कारवाईसाठी प्रसिद्ध आहे. भारतीय सैन्यानं आत घुसलेल्या अतिरेक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर या दिवशी हल्ला चढवला. जर्नल सिंह भिंद्रानवाले याच्यासह अनेक अतिरेक्यांचा यात बिमोड केला गेला. या कारवाईचे पुढील काळात अनेक दूरगामी परिणाम झाले.
2: I don't think we could have done anything else. We wanted to give the maximum time to those inside, to whom we were pointing out that there was that we had clear information about the accumulation of arms, about giving shelter to criminals and murderers and so on. And we were hoping to that they themselves would act and not allow these people to use such a sacred and holy place as a shelter.
1: चीनमधल्या थेन आनमन चौकात 7 आठवडे तळ ठोकलेल्या लोकशाहीवादी प्रदर्शकांना घालवण्यासाठी चीननं लष्कर पाठवलं 1989 साली या दिवशी.
3: From Tiananmen Square, the sound of gunfire sounded like a battle, but it was one-sided. A line of soldiers was strung out facing a huge crowd. The air was filled with shouts of fascists, stop killing. After hours of shooting and facing a line of troops, the crowd is still here. They're shouting, stop the killing and down with the government.
1: तीन जून हा जन्मदिन असणारी प्रसिद्ध नावं ही आहेत. चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रकार बाबूराव पेंटर यांचा जन्म 1890 साली या तारखेला झाला. त्यांचे पूर्ण नाव बाबूराव कृष्णाजी मिस्त्री असं होतं. महाराष्ट्र फिल्म कंपनीद्वारे त्यांनी 17 चित्रपटांची निर्मिती केली. 3 जून हा स्मृतिदिन असणारी काही व्यक्तिमत्व ही आहेत. 1657 मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचं निधन. भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचं 3 जून 2014 या दिवशी निधन झालं. स्वातंत्र्यसैनिक, लेखक आणि नाटककार वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचं निधन 1956 साली या दिवशी झालं. राक्षसी महत्वाकांक्षा आणि रणदुंदुभी ही त्यांची प्रसिद्ध नाटकं आहेत.

चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांचं निधन 3 जून 1997 या दिवशी झालं. रतन पेडणेकर हे त्यांचं मूळ नाव होतं. मास्टर विनायक यांच्या ब्रह्मचारी चित्रपटातली त्यांची भूमिका त्या काळी खूप गाजली.

0: श्रोते हो, आपण ऐकले दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. यानंतर कृषीवाणी सदरात ऐकूया हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, येत्या 5 दिवसात पुणे जिल्ह्यात कमाल तापमान 37

0: 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस इतकं राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 78 ते 81 टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 44 ते 55 टक्के दरम्यान राहील. वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 12 किलोमीटर दरम्यान राहील. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात दिनांक 3 ते 6 जून रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सामान्य सल्ला याप्रमाणे, पूर्व मोसमी पावसाची शक्यता असल्यानं पक्व झालेल्या पिकांची फळ आणि भाजीपाल्याची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, तसंच पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीनं योग्यरित्या झाकून ठेवावीत. पावसाची शक्यता असल्यानं कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची फवारणी शक्यतो पावसाची उघडीप पाहून करावी. खरीप हंगामासाठी पूर्व मशागतीच्या कामाची तयारी करावी. जमिनीची खोली लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिकाचं नियोजन केल्यास अवर्षणवर्षी उत्पादनात स्थिरता आणण्यास मदत होईल. उपलब्ध जमिनीनुसार पीक आणि वाणांची निवड करावी. एक नांगरट 2 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी आणि शेवटच्या कुळवणी आधी आवश्यकतेनुसार त्याचप्रमाणे उपलब्धतेनुसार कंपोस्ट खत, शेणखत शेतात मिसळावं. पिकाचे कीड आणि रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करून प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास विविध उपाययोजना कराव्यात. कीटकनाशक, बुरशीनाशक आणि तणनाशकाची फवारणी करताना ती वेगवेगळी करावी. कोणत्याही पिकावर कोणतंही कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा तणनाशक फवारताना त्या पिकाकरिता त्या रासायनिक औषधाचा लेबल क्लेम असल्याची खात्री करून वापर करावा. विहीर पुनर्भरण आणि कूपनलिका पुनर्भरणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. पाणलोट क्षेत्रात योग्य ठिकाणी शेततळी खोदून वाहून जाणारं पाणी शेततळ्यात साठवावं. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया पीकनिहाय सल्ला. ऊस पिकाची वाढीची अवस्था आहे. ऊस पिकातील खोड किडीच्या जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस 5 ते 6 ट्रायकोकार्ड 15 दिवसाच्या अंतरानं प्रति हेक्टरी वापरावेत, तसेच 5 कामगंध सापळे प्रति हेक्टरी वापरावेत. मका पिकाची काढणी ते साठवणूक करण्याची अवस्था आहे. यामध्ये अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क 5 टक्के किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 5 टक्के SG 8 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. हुमणीपासून पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी हुमणीचे भुंगेरे सूर्यास्तानंतर बाभूळ, बोर, लिंब या झाडावर पानं खाण्यासाठी गोळा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्यानं हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करावेत आणि ते रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून मारावेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करावा, त्यामुळं अंडी घालण्यापूर्वीच भुंगेऱ्यांचा नायनाट होईल. केळी पिकाची वाढीची अवस्था आहे. पावसाची शक्यता असल्यानं झाडं पडू नये म्हणून आणि वजनानं मोठ्या असलेल्या घडाला गरजेप्रमाणे बांबूच्या किंवा पॉलिप्रोपिलिनच्या पाट्यांच्या सहाय्यानं झाडांना घडांना आधार द्यावा. मातीतील ओलावा टिकवण्यासाठी आणि बाष्पीभवन रोखण्यासाठी आच्छादन करणं फायदेशीर ठरेल. नवीन लागवड मृगबागसाठी शेत तयार करावेत. लागवडीसाठी कंद निरोगी आणि जातीवंत बागेतूनच निवडावेत. द्राक्ष पिकाची छाटणी पश्चातची अवस्था आहे. छाटणीनंतर 1% बोर्ड मिश्रणाची फवारणी करावी. बागेस पाण्याचा संतुलित वापर करावा. बागेमध्ये सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा आणि शिफारशीत मात्रेनुसार संजीवकाचा वापर करावा. शेतकरी बंधूंनो, जनावरांच्या व्यवस्थापनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रांतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाच्या वतीनं विकसित करण्यात आलेल्या फुले अमृतकाळ या पशु सल्ला मोबाईल प्रणालीच्या ॲपद्वारे आपण माहिती मिळवू शकता. तर शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
1: श्रोतेहो, यानंतर आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी.

0: दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीमध्ये महिलांनी विशेष ज्या काही चाचण्या आहेत तब्येतीच्या आणि त्या लक्षणासंबंधीच्या त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. जे मी आधीच्या भागामध्ये सांगितलं होते, जी लक्षणं होती, जे हॉट फ्लशेस होते, नंतर हार्मोन्समध्ये जे काही वर खाली जे हार्मोन्स होत होते त्याबद्दल ज्या टेस्ट असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या टेस्ट असतात CBC, जे ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन आणि इतर ज्या काही गोष्टी असतात ओव्हरऑल CBCचा जो काउंट असतो तो महत्वाचा असतो. नंतर शुगर, कारण जे हार्मोन्स कमी जास्त होतात त्याचा इतरही हार्मोन्सवरती परिणाम होतो, त्यामुळे शुगर टेस्ट करणं खूप गरजेचं असतं. डायबिटीसकडे पेशंट जातो आहे का हे बघणं गरजेचं असतं. तर शुगरमध्ये जेवणा अगोदरची जेवणानंतरची शुगर, नंतर त्याच्यामध्ये HbA1c म्हणून ही टेस्ट असते जी 3 महिने आधीची शुगर किती आहे हे जाणून घेण्यासाठी ती टेस्ट केली जाते, त्यामुळे ती पण टेस्ट करणं गरजेचं असतं. लिपिड प्रोफाईलमध्ये आपण कोलेस्ट्रॉल बद्दल डिटेल असतं तर त्याच्यामध्येही आपल्याला समजतं की चरबी किती वाढलेली आहे आणि त्याबद्दलची काही काळजी घेणं गरजेचं असेल तर ती टेस्ट महत्वाची असते. मग विटॅमिन डी आणि विटॅमिन B12 या पण दोन गोष्टी खूप गरजेच्या असतात ज्या ऑस्टिओपोरोसिसच्या संबंधित महत्वाच्या असतात. नंतर थायरॉईडची पूर्ण टेस्ट करणं गरजेचं असतं. त्याच्या या सगळ्याबरोबर जी महत्वाची टेस्ट आहे की तुमचा पाळी जाण्याची जी वेळ आहे ती जवळ आलेली आहे का, ही करण्याची जी टेस्ट असते त्याला एक हार्मोन असतं FSH म्हणून, जे हार्मोन असतं ते खूप महत्वाचं असतं. हे करणं खूप प्रत्येक स्त्रीनी गरजेचं आहे. नंतर पॅप्समिअर ही जी टेस्ट आहे ही रक्त तपासणी नाहीये, तर ही योनिमार्गातून एक द्रव आणि थोडंसं मटेरियल आपण चेकिंगला घेतो, ते स्लाईडच्या स्वरूपात किंवा बॉटलमध्ये चेकिंगला देतो. ते बेसिकली गर्भाशय मुखाचा कॅन्सरचे काही सुरुवात आहे का हे बघण्याची जी टेस्ट असते ते 40 नंतर प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं असतं. त्याबरोबर स्तनाची सोनोग्राफी ही करणं गरजेचं आहे. स्तनाच्या एक्सरे पण असतो, मॅमोग्राफी ही पण महत्वाची आहे. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे प्रत्येक स्त्रीने डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. ह्या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे. जे मी नवीन तंत्रज्ञान म्हटलं, जे रजोनिवृत्तीमध्ये पण स्त्री प्रेग्नंट राहू शकते, तर त्याबद्दल काही तपासण्या असतात त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते, IVF आहे, टेस्ट ट्यूब बेबी आहे, सगळ्या गोष्टी हल्ली नवीन तंत्रज्ञानामुळे पॉसिबल आहेत, त्यामुळे तुम्ही सल्ल्यानुसार त्याची जाणीव आणि असणं गरजेचं आहे आणि माहिती करून घेणं गरजेचं आहे. मी जी तुम्हाला 3 रक्त तपासण्या त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही टेस्ट आहेत जे मी तुम्हाला सांगितलं, मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा एक्सरे असतो, हा एक्सरे वर्षातून एकदा केला तर चालू शकतो, ह्या वारंवार करायचा नसतो कारण एक्सरे शरीरासाठी घातक असतात. मग त्याच्यावरती नवीन जे आलेलं आहे की मॅमोसोनोग्राफी, ही सोनोग्राफी स्तनाची सोनोग्राफी असते, ही कितीही वेळा केली तरी चालते पण ती उगाचच नाही करायची असते, ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायची असते. आणि सोनोग्राफीमध्ये जर आपल्याला काही जाणवलं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढच्या टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. नंतर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे उज्ज्वस्तन आणि डावस्तन, हे उज्ज्वस्तन चेक करायचं असेल तर डाव्या हाताने चेक करायचं, डावस्तन चेक करायचं असेल तर उजव्या हाताने चेक करायचं, हे पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक स्त्री घरच्या घरी करू शकते, ह्याची पण जाणीव असणं प्रत्येक स्त्रीला गरजेचं आहे. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने 40 नंतर मँडेटरी आहेत, कंपल्सरी करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जर आपल्याला लवकर काही कळलं तर त्याच्यावर 100% उपचार आहेत आणि स्त्री खूप चांगलं आयुष्य पुढे काढू शकते. आणि जे नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञानामध्ये प्रजनन क्षमतेवरती आपल्याला प्रकाश टाकणार आहोत, त्याच्यावरती हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी IVF हे नवीन तंत्रज्ञानाची माहिती तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊन स्त्री ह्याच्यामध्ये पण प्रेग्नंट राहू शकते. श्रोते हो, आता जे उद्याचा आपला जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपण ह्या रजोनिवृत्तीमुळे होणारे जे परिणाम आणि लक्षणं आहेत त्याच्यासाठी घेणारी काळजी ह्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत.
0: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सृष्टीचा प्रत्येक कण एका विशिष्ट रसायनाने आणि सूत्राने बांधलेला आहे. जोपर्यंत हा समतोल राखला गेला आहे तोपर्यंत मानवी जीवन सुरक्षित आहे. पण जेव्हा मानव निर्मित कृत्रिम रसायने आपल्या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये ढवळाढवळ करतात तेव्हा निसर्गामध्ये एक घातक चेन रिॲक्शन सुरू होते. अशीच काहीशी घातक रिॲक्शन प्लास्टिकच्या वापरामुळे आपल्याला दिसून येते. आजच्या कार्यक्रमात आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की प्लास्टिक पोल्युशनचं जे काही घातक स्वरूप आहे ते कसं आहे.
1: नमस्कार श्रोते. प्लास्टिकचा एकेकाळी त्याच्या टिकाऊपणा, लवचिकता आणि कमी खर्चामुळे आधुनिक काळातील सर्वात महान शोधांपैकी एक म्हणून गौरवण्यात आला होता. प्लास्टिक हलके, स्वस्त आणि सहज तयार करता येणारे असल्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. प्लास्टिक प्रदूषण ही आज जगासमोरील सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्या झाली आहे. पर्यावरणात प्लास्टिकच्या वस्तू आणि कणांचा वाढता संचय म्हणजेच प्लास्टिक प्रदूषण. हे न विघटन होणारे पदार्थ जमीन, जलस्रोत आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतात. 1862 मध्ये अलेक्झांडर पार्क्स यांनी पार्केसिन नावाचे पहिले कृत्रिम प्लास्टिक तयार केले. ते अजून सुद्धा अस्तित्वात आहे. 1907 लिओ बेकलँड यांनी बेकेलाइट हे पहिले पूर्ण कृत्रिम प्लास्टिक शोधले. दुसऱ्या महायुद्धानंतर प्लास्टिक उत्पादनात प्रचंड वाढ झाली. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खेळणी आणि पॅकेजिंग वस्तू मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाऊ लागल्या. 1950 जागतिक स्तरावर प्लास्टिकच्या उत्पादनात अनेक पटीने वाढ झाली. सध्याचे वार्षिक उत्पन्न 460 दशलक्ष टनाच्या पुढे गेले. उत्पादित होणाऱ्या एकूण प्लास्टिकपैकी जवळपास निम्मे प्लास्टिक हे सिंगल यूज म्हणजे एकाच वेळी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच पॅकेजिंग, रॅपर्स, बाटल्यांसाठी वापरले जाते. या वस्तूंचे उपयुक्त आयुष्य काही मिनिटांचे किंवा महिन्याचे असते, परंतु त्या पर्यावरणात शेकडो वर्षे तशाच राहतात. प्लास्टिकचे कधीही नैसर्गिकरित्या विघटन किंवा बायोडिग्रेड होत नाही. त्याऐवजी त्यावर फोटोडिग्रेडेशन किंवा प्रकाश विघटन प्रक्रिया होते, ज्यामध्ये सूर्यप्रकाशामुळे त्याचे बारीक तुकडे होतात. मॅक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा मोठी ज्याचा आकारमान असते, असे म्हणजे त्याचे उदाहरण म्हणजे मासेमारीची जुनी जाळी, पिशव्या आणि बाटल्यांसारखा मोठा कचरा जलमार्ग आणि शहरातील सांडपाण्याच्या वाहिन्या बंद करतो. ह्यामुळे पूर येण्याची समस्या वाढते. तसंच मायक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा लहान आणि नॅनो प्लास्टिक्स ही अतिसूक्ष्म. या अतिसूक्ष्म कणांनी जीवावरणाच्या म्हणजे बायोस्फिअर मध्ये प्रत्येक थरात प्रवेश केलाय. अँटार्क्टिका मधील बर्फ, दुर्गम डोंगराळ शिखरे, शेतीची माती आणि समुद्राच्या खोल गर्तेतही हे कण आढळले आहेत. तसेच ते आपल्या फुफ्फुसात, रक्तात आणि आईच्या गर्भातही शिरले आहेत. नेचर मेडिसिन मध्ये प्रकाशित एका अभ्यासात असे आढळले की मानवी मेंदूच्या नमुन्यामध्ये इतर अवयवांपेक्षा लक्षणीयरित्या अधिक मायक्रोप्लास्टिक्स आहेत आणि त्याची सांद्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कालांतरात वाढत असल्याचं दिसतंय. रक्तवाहिन्यांमधील मायक्रोप्लास्टिक्स सेरिब्रल थ्रॉम्बॉसिस म्हणजे रक्ताची गुठळी निर्माण करू शकतात. जमिनीवरील प्लास्टिक प्रदूषण समुद्राच्या तुलनेत खूप जास्त असल्याचा अंदाज आहे. क्लोरी

0: आपुलकी आधार आणि आपलं स्वप्न
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना
0: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून
0: आमच्या सर्व

0: दरापासून
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
0: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: श्रोते हो, आज दोराबजी टाटा यांचा स्मृतिदिन. जमशेदजी टाटांचे ते सुपुत्र. वडिलांनी सुरू केलेल्या टाटा उद्योग समूहाची धुरा त्यांनी उत्तमरित्या सांभाळली आणि उद्योगात बरीच वाढ केली. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज त्यांचा विचार ऐकूया. जो पेरणी करतो तो कधीच फळ काढत नाही. झाडाला फळे यावीत हे बघण्याचं काम त्यांनी भविष्यात कोणावर तरी जबाबदारीने आधीच सोपवलं असतं. आजचा विचार पुन्हा एकदा. जो पेरणी करतो तो कधीच फळ काढत नाही. झाडाला फळे यावीत हे बघण्याचं काम भविष्यात त्यांनी कोणावर तरी जबाबदारीने आधीच सोपवलं असतं.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
5: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
4: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
5: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
4: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
5: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
4: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: श्रोते हो, आजचा विचार पुन्हा एकदा ऐकूया. जो पेरणी करतो तो कधीच फळ काढत नाही. झाडाला फळे यावीत हे बघण्याचं काम त्यांनी भविष्यात कोणावर तरी जबाबदारीने आधीच सोपवलं असतं. हा विचार होता दोराबजी टाटा यांचा. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण त्यांचा विचार ऐकलात. तर श्रोते हो, हा होता आजचा विचार.
0: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.

0: नाही येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स।
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत। भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या।
2: नक्की
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या बर का, येवा कोकण आपलाच असा।
3: यावेळी उमा सदनची मंडळी गेली आहे कोकणात, कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर। मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू।

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: मी म्हणते जुनं तेच सोनं.
1: नाही, मी म्हणते नवं तेच सोनं.
0: जुन्या नव
2: कशालाही नाव न ठेवता जुन्या नव्याचा समन्वय साधणारी आकाश

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 7:07 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: जय हो। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो। गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो।
4: श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।
5: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्याच्या ग्रामीण भागातील 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण। पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी। जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन। आणि महिलांच्या T20 मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय। आता सविस्तर बातम्या। राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 3रा टप्प्याअंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी

6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काल मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 4,500 कोटी रुपयांचा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार असून त्यामध्ये राज्य शासनाचा 30% हिस्सा असणार आहे. याशिवाय मुंबईतील हैदराबाद कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी 5 महाविद्यालयांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. तसंच परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळातील विविध पदांची निर्मिती करण्यास देखील कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातल्या आंबेसरी गावाजवळ 3 पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्च गती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्च गती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. आपल्या मूल्यमापन झालेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती प्राप्त केल्या आहेत अशाच विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध राहील. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी, अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात जनगणना करणाऱ्या महिला प्रगणक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या बेदम मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं झोपडपट्टी आणि संवेदनशील भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. जखमी महिला प्रगणकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून या हल्ला प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पोलीस आयुक्तांकडे संवेदनशील भागात गस्त वाढवण्याची विनंती केली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं की झोपडपट्टी सर्वेक्षणाच्या गैरसमजातून हा हल्ला झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या जनगणना 2027च्या घरसूचीकरण आणि घरगणना सर्वेक्षणासंदर्भात समाजमाध्यमांवर दिशाभूल करणारे संदेश, अफवा आणि अप्रमाणित माहिती प्रसारित होत असल्यानं नागरिकांनी अशा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये असं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया ही अधिकृत, पारदर्शक आणि पूर्णतः डिजिटल पद्धतीनं राबवली जात असून कोणत्याही खोट्या माहितीला बळी पडू नये असं महानगरपालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत आणि संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. अपात्र लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं काल पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. देशातली वाढती महागाई, बेरोजगारी आणि बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ

0: CPI, CPM आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्याद्वारे काल नागपुरात निदर्शनं करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसच्या वतीनं काल मुदखेड तहसील कार्यालयावर प्रतिकात्मक गाढव मोर्चा काढण्यात आला. लातूर जिल्ह्यातील 414 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 8 जूनला विशेष ग्रामसभेची सूचना दिली जाणार असून 12 जूनला विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. नाशिक इथल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये पदवीदान संचालन सोहळा काल लष्करी थाटात पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी देशसेवेत दाखल झाली. यामध्ये 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. युवकांमध्ये भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर आणि संदलापूर इथं जलदिंडी अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात सहभागी युवक गावोगावी जाऊन जलसंवर्धनाबाबत जनजागृती करतील. पाणी अडवा, पाणी जिरवा, पावसाच्या पाण्याचं संधारण, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संरक्षण यासारख्या विषयांवर नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे असं माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातील 11 गावात 16 टँकरनं तर जिल्ह्यातील 65 गावात 99 विहिरी अधिग्रहणातून पाणी पुरवठा केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी उन्हाची तीव्रता जून महिना उजाडला तरीही अद्याप कमी होताना दिसत नाही, त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. भंडारा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचं मूल्यांकन करण्यासाठी वाशिम जिल्ह्याचा चमू दाखल झाला आहे. या अभियानात भंडारा जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींची तपासणी केली जाणार आहे. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात 5 दिवसीय आंबाफळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थींना आंबा प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यातील बारडोली शहराजवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनाच्या 2 बसेसची टक्कर होऊन 8 जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5-180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3-38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु ॲलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्यातील शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातून गेला. हवामान. राज्याच्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराचे वारे यांच्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या ग्रामीण भागातील 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण. पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी. जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन. आणि महिलांच्या T20 मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
3: गुलाब चंपक बन फुले.
2: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर थोड्या वेळात म्हणजेच 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
2: नक्की.
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या. बर का, येवा कोकण आपलाच असा.
3: यावेळी उमा सदांची मंडळी गेली आहेत कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमा सदन.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की महिलांच्या बाबतीमध्ये जेव्हा स्मोकिंग किंवा तंबाखू खाणं असेल म्हणा किंवा अल्कोहोल घेणं असेल, तर त्याचा परिणाम कुठेतरी त्यांच्या इनफर्टिलिटीवरती, एकूणच त्यांच्या आरोग्यावरती कितपत होतो?
2: मी तुम्हाला हेड नेक कॅन्सर सांगू शकतो आणि हे टंबॅको अल्कोहोल अरिकानट आहे. जर हे प्री मॅच्युअर आपण खाल्लेलं आहे, एस्पेशली महिलांमध्ये, त्यामध्ये इमॅच्युअर बेबीज किंवा लो बर्थ वेट बेबीज होऊ शकतात, त्यांच्या प्रेग्नेन्सीवर पण इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आपण जेंडर भेद नाही करायला पाहिजे, मेल किंवा फिमेल. मला काय वाटतं की आपल्याला आता आपण ज्या 21st century आपण जातोय तिथे महिला त्यामध्ये फार स्ट्रेस असतो, ते फार कामं करतात. आपल्याला हे कळायला हवं की का असं होतोय. हे फक्त फॅशन स्टेटमेंट नाही आहे, त्यांच्यावर स्ट्रेस आहेत. चांगल्या साध्या पदांवर आपल्या आज महिला आहेत आणि त्यावर हे स्ट्रेस आहेत, काम करण्याची प्रेशर आहे, त्यामुळे हे सगळे व्यसन लागतात आपल्याला. तर कॅन्सर हा भेदभाव करत नाही की कोण मेल आहे आणि कोण फिमेल आहे. आपल्या इंडियामध्ये ओल्ड कॅन्सरचा प्रकार मेलमध्ये जास्त आहे, कारण की मेल जास्त टबॅको खातो आणि जास्त काम करत होता. आता तो ऑलमोस्ट इक्वलवर आलेला आहे, त्यामुळे महिलांमध्ये पण हे सगळे टबॅको हे जास्त युज केल्यामुळे आपल्याला कॅन्सरचा आता प्रकार जास्त दिसतो.
1: अच्छा, आणि डॉक्टर मला सांगा की पॅसिव्ह स्मोकिंग काय नेमकं आहे आणि पॅसिव्ह स्मोकिंग वाल्यांना सुद्धा कॅन्सरची भीती आहे का?
2: एक्झाम्पल, फर्स्ट हँड स्मोकिंग, सेकंड हँड स्मोकिंग अँड थर्ड हँड स्मोकिंग, तुम्हाला तिन्ही सांगतो. मी स्मोक केलं, मला प्रॉब्लेम झाली, मी फर्स्ट हँड स्मोकर. तुम्ही स्मोकर नाहीये पण तुम्ही माझ्या बाजूला बसलेले आहे, तुम्ही सेकंड हँड स्मोकर.
1: अच्छा,
2: मी स्मोकिंग केली, हे प्रोग्राम संपला, मी घरी गेलो, हे इथे बसले, इथे जे पण पार्टिकल्स होते त्यांना थर्ड हँड स्मोकिंग. थर्ड हँड स्मोकिंग नाही कॅन्सर होतो.
1: बापरे,
2: नंबर्स हे आहेत की जर 1 million टबॅको मुळे डेथ होते, 1 million बिकॉज ऑफ सेकंड हँड स्मोकिंग.
1: बापरे,
2: दॅट इज अ बिग नंबर. असं ही काय मन घडत नाहीये, याला एव्हिडन्स आहे.
1: अच्छा डॉक्टर, असेही काही लोक आपल्याला बघायला मिळतात की ते अगदी मोठ्या गर्वाने सांगत असतात की मी आयुष्यभर सिगारेट प्यालो, मी आयुष्यभर तंबाखू खाल्ली पण मला कुठे कॅन्सर झाला, आणि त्याचीच प्रेरणा घेऊन बाकीचे त्याचे मित्रमंडळी असतात ते मग आणखीन स्मोकिंग अल्कोहोल घ्यायला तयार असतात ते. तर अशी जी लोक असतात की जी म्हणजे काही काही म्हातारी लोक सुद्धा बघितलेत की अरे आम्ही तर जन्मभर खात आलोय की आम्हाला कुठे काय झालंय अशी म्हणणारी, तर काय नेमकं हे आहे?
2: यासाठी माझ्याकडे 2 statements आहे. तुम्ही तुमच्या मुलांना आणि मुलींना सांगणार तंबाखू खायला, तुम्हाला आत माहित आहे ना की चांगलं नाही. हे तुम्ही फक्त रॉंग रॅशनल म्हणतोय, रॉंग रिझन देतात की मी खाल्ल्या मला काय किंवा माझ्या आजोबांनी खाल्ल्याना काय होत नाही. पण जर तुम्ही तुमच्या मुलांना सांगणार का तंबाखू खायला, नाही सांगणार. सेकंड, तुम्ही बाईक चालवताय, मी बाईक चालवतोय, मी दारू पिलेला आहे, तुम्ही दारू पिलेला नाही, ऍक्सिडेंट तुमचा झाला, मी सांगणार दारू पिताली माझा ऍक्सिडेंट झाला नाही, पण चान्सेस माझ्या मध्ये जास्त आहे ऍक्सिडेंट व्हायचे. सेम जर तुम्ही तंबाखू खाला, चान्सेस फार जास्त आहे कॅन्सर व्हायचे. आणि जे तुमच्या हातामध्ये आहे, आपण 10 दिवस 1 वर्षाचे मुलांना पाहिलेलं आहे कॅन्सर झालेलं, त्यांचा काय दोष आहे? त्यांनी काय तंबाखू खाल्लेला नाही. पण तुम्ही खाऊन हा समोर जातोय, तुम्हाला माहित आहे हे प्रॉब्लेमॅटिक आहे, तुम्ही काय करताय? That is the reason why tobacco is one of the preventable causes of cancer. You can prevent cancer with that by not having tobacco. Okay. Similarly, oral cancer is one of the most preventable oral cancer. You can stop oral cancer.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर मला सांगा की कॅन्सर म्हटलं की जसं मानसिक खच्चीकरण आपलं होतं, तसंच एक

0: विचार मनामध्ये येतो की हे पैशाचं गणित सगळं कसं जुळवायचं, तर मला सांगा की आपण शासनातर्फे काही गरीब लोकांसाठी म्हणा किंवा कॅन्सर पेशंटसाठी काही योजना राबवल्या जातात का?
1: खूप योजना आहेत. तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की अफोर्डेबिलिटी शुड नॉट बी अन इश्यू इन कॅन्सर. हॉस्पिटलवर जास्त अवलंबून नाहीये, पेशंटवर अवलंबून आहे.
0: डॉक्टर हितेश, मला सांगा की एखाद्याची फार इच्छा आहे की दारू सोडायची आहे, सिगारेट सोडायची आणि तंबाखू सोडायची आहे, तर त्यांनी काय नेमकं करायचं, त्यांनी कुठे जायचं, कोणाची मदत घ्यायची?
1: स्वतःची. याला आपण इंग्लिश मध्ये टर्म बोलतो कोल्ड टर्की. म्हणजे द बेस्ट वे टू लीव टोबॅको इज सेल्फ विल. सेल्फ विलच एक मेडिसिन आहे ज्याने तुम्ही तंबाखू सोडू शकता. तुम्ही तुमच्या बोलण्यावर, माझ्या बोलण्यावर किंवा लोकांच्या बोलण्यावर तुम्ही तंबाखू सोडू शकत नाही. ते आतून यायला पाहिजे की आपला तंबाखू सोडायचा आहे. आणि आतून यायला तुम्हाला रिमाइंडर्स लागतात. कधी कधी फोनवर तुम्ही स्क्रीनशॉट ठेवलाय की तंबाखू सोडायची, किंवा एका हातामध्ये आपण धागा बांधलेला आहे की लाल धागा म्हणजे तंबाखू सोडायची. कानमध्ये आपण, मला माहित आहे की माझी आई सांगायची तू कानमध्ये खळा करून घ्या, हे करायचं नाही. मला कधी कळत नाही, कळत असायचं, आता कळतोय. कानाचा खळा म्हणजे रिमाइंडर आहे की हे करायचं नाही. तसंच हे काफी रिमाइंडर्स असतात. हे युज केलं तर आपल्याला टबाको सोडता येतं. हे नॉन फार्मॅकोजेनिक म्हणजे मेडिसिनचे व्यतिरिक्तचे हे
0: स्वतःच्या मनाची तयारी करणं खूप गरजेचं.
1: एक्झॅक्टली. सेकंड इज यू डिले द टाइम. एक्झाम्पल, तुम्ही सिगरेट पिता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. 6 वाजता तुम्ही तुमची टाइम, एक्झाम माझी कॉफीची टाइम आहे 5 वाजेपर्यंत, सकाळी 6 वाजता मी चहा घेतो. तसंच एक टाइम असते की त्यावेळी मला सिगरेट लागतो किंवा तंबाखू लागते, तो 1 तासाने डिले करा.
0: अच्छा,
1: त्यावेळी तुम्ही घेऊ नका. 1 तासाने डिले करा. जे आपले एन्व्हायरमेंट आहेत, फ्रेंड्स आहेत, तो त्यावेळीसाठी चेंज करा. कारण की फ्रेंड्स, सी, पीअर प्रेशर हा एक टर्म आहे. पीअर म्हणजे फ्रेंड्स आणि प्रेशर. फ्रेंड्सच्या प्रेशर मुळेच हा फर्स्ट आपला धक्का राहतो तंबाखूचा. तर आपण फ्रेंड्स सर्कल चेंज करतो जर आपण तो 1 तासाने किंवा 1 दिवसाने आपण डिले केला, त्यांनी फार आपल्याला, कारण की तो आपल्याला जी हवी असते, ती क्रेविंग्स असते, ती तो त्यावेळेस आपल्याला जास्त असते. तो 1 तास काढला ना आपण, तर खूप चांगला आपल्याला हेल्प भेटतो. नॉन फार्मॅकोजेनिक. त्यानंतर आपल्याला फार्मॅकोजेनिक म्हणजे मेडिसिन म्हणजे आपण निकोटीन पॅचेस असतात, निकोटीन गम्स असतात, ते आपण घेऊ शकतो. पण निकोटीन गम्स इज नॉट द रिप्लेसमेंट ऑफ टबॅको.
0: मला हेच डॉक्टर विचारायचं आहे की हल्ली असं ऐकलं जातंय की तंबाखू सोडायची असेल तर, म्हणजे ते तंबाखूची तुम्ही आता जसं सांगितलं की ती एक आपल्याला हे होते की आता ह्यावेळेत आपल्यालाही खायचे असं, पण त्याला सबस्टिट्यूट म्हणून एक च्युइंगम किंवा चॉकलेट असं काहीतरी आलेलं आहे, त्याची पण सवय लागू शकते का? ते
1: इलायची, दालचिनी, लवंग तुम्ही घेऊ शकता. तुम्ही च्युइंगम, निकोटीन पॅचेस असतात, म्हणजे तुम्ही पॅच लावलं ना ते 8 दिवस तुम्हाला असं वाटणार नाही की मला सिगरेट घ्यायची. निकोटीन पॅचेस असते, सिगरेट चेन स्मोकर असतात, 10 पॅकेट जास्त तंबाखू घेतात, त्यांना आपण निकोटीन पॅचेस पण लावतो. च्युइंगम असतात, हे सगळं रिप्लेसमेंट आपण करू शकतो. पण सर्वात इम्पॉर्टंट आहे कोल्ड टर्की म्हणजे सेल्फ विल. त्याच्याऐवजी तुम्ही काही पण केलं तरी काही तुम्हाला तुमची तंबाखू थांबणार नाही. इंडियामध्ये क्विट रेट इज 14% आफ्टर कोल्ड टर्की. म्हणजे तुम्हाला आतून माहिती आहे की हे प्रॉब्लेमॅटिक आहे, मला सोडायला
0: आहे,
1: तरी पण ओनली आउट ऑफ 114 पीपल कॅन क्विट टबॅको.
0: पण डॉक्टर, मुळात आपल्याला हेड अँड नेक कॅन्सर होऊच नये किंवा मुखाचा कॅन्सर होऊच नये, म्हणून आपण काय काळजी घ्यायची, आपली लाईफस्टाईल कशी असायला हवी?
1: तुम्ही सांगितलं की एक जे व्यसन आहे तुम्ही सोडा. आउट ऑफ 100 ओरल कॅन्सर, 85 बिकॉज ऑफ टबॅको, अल्कोहोल, अरेकन. आउट ऑफ 100, 85 तुम्ही हे तंबाखू सगळे कमी केला तुम्ही, तर फक्त 15 ओरल कॅन्सर राहणार आउट ऑफ 100. अजून एक प्रकार आहे क्रॉनिक म्युकोसल ट्रॉमा, म्हणजे शार्प टूथ असतं ना आपला, दाताचा शार्प नुकीला दात असतात, ते पण लागून तिथे घाव होऊ शकतो. एव्हिडन्स नाही आहे की ते टू डायरेक्टली कॉज करतो, पण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर होऊ शकतो. आपला आर्टिकल आपण पब्लिश केला होता जर्नलमध्ये 2017, त्यामध्ये आपल्याला कळलं आहे की हे म्हणजे असोसिएशन आहे, पण यांनी कॅन्सर होतो हे आपल्याला माहित नाही, पण असोसिएशन आहे. त्यामुळे शार्प टूथ पण कुठे असला किंवा तुमची डेंचर कवळी आहे ती बरोबर इलफिटिंग आहे, बरोबर लागत नाही, वारंवार लागते, तर ते ठीक करून घ्या. तुम्ही सांगितलं हायजीन चांगलं तुम्ही ठेवायला हवं आपल्याला. 5th इज गुड स्लीप. 6th इज गुड एक्सरसाइज. नॉन ओबीस म्हणजे फॅट कमी करा, एक्सरसाइज चांगलं करा, BMI बॉडी मास इंडेक्स चांगलं ठेवा, बिलो 20-23 ठेवा. हे सगळे चांगले फॅक्टर असतात, त्यांनी तुम्ही कॅन्सरला प्रिव्हेंट करू शकता.
0: नक्कीच डॉक्टर डॉक्टर हितेश जाता जाता आपल्या चर्चेच्या शेवटी काय संदेश द्या?
1: कॅन्सर नी घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. आता या प्रोग्राममध्ये आपल्याला कळलं आहे की कोण कोणत्या फॅक्टर्स मध्ये मुळे कॅन्सर होतो ते करायचं नाही, आणि कोणकोणते चांगले गोष्ट आहेत किंवा एक्सरसाइज आहे, स्लीप आहे, ते आपण चांगली घेतली पाहिजे. त्याने आपली इम्युनिटी वाढते आणि त्यांची कॅन्सर प्रिव्हेंट होतो. कॅन्सर झालाही तरीही बटच्या नंतरच्या स्टेटमेंटला तुम्ही लक्ष द्या. कॅन्सर इज देअर बट इट इज क्युरेबल. सो फोकस ऑन क्युअर. इफ इट इज क्युरेबल यू कॅन बी बॅक टू लाईफ अँड ऑल्सो बॅक टू वर्क.
0: नक्कीच डॉक्टर.
2: श्रोते हो, आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतिबंध याबाबत अत्यंत उपयुक्त माहिती जाणून घेतली. कर्करोग म्हणजे शेवट नाही, तर वेळीच निदान झाले तर तो जिंकता येतो हा विश्वास आज डॉक्टर हितेश सिंघवी यांनी आपल्या शब्दातून आपल्यासमोर ठेवलाय. तंबाखू आणि व्यसनांपासून दूर राहणं, स्वतःची नियमित तपासणी करणं आणि लक्षणांकडे दुर्लक्ष न करणं हेच खरे कर्करोग प्रतिबंधाचे सूत्र आहे. सर, आपण दिलखुलास कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांनाही महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एका नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्री खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं पुणे केंद्र जगात सर्वत्र। सकाळचे 7:40 झाली आहेत। आता ऐकूया भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला नाग देशपांडे यांचं गीत, संगीत यशवंत देव यांचं आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा।

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
4: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
3: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
4: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
3: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
4: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
3: विजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
5: कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश भट यांची रचना, आशा भोसले यांच्या स्वरात, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं।

0: यानंतरचं गीत एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: कार्यक्रमातलं शेवटचं गीत अजित कडकडे यांच्या स्वरात. गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं आणि संगीत अशोक पत्की यांचं.

या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकू शकाल. समाचार प्रभात आणि मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करून त्याऐवजी एका सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातली महागाई आणि किंमत निर्धारण विषयक माहितीची चौकट आधुनिक करण्यासाठी आणि तिला जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सरकारनं घाऊक किंमत निर्देशकांचे आधार वर्ष 2011-12 वरून 2022-23 करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्देशांकाची सुधारित मालिका प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील 5 वर्षांपर्यंत घाऊक किंमत निर्देशांकासोबत प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर हा निर्देशांक पूर्णपणे बंद केला जाईल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात आंबेसरी गावाजवळ तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्चगती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्चगती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे. दिल्लीत अंमली पदार्थ नियंत्रण सहकार्यासंबंधित भारत आणि म्यानमार यांच्यात काल 8वी द्विपक्षीय बैठक पार पडली. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे महासंचालक अनुराग गर्ग यांनी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं तर म्यानमारच्या अंमली पदार्थ गैरवापर नियंत्रण केंद्रीय समितीचे सहसचिव थॅट लिंग माऊंग यांनी म्यानमार शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. या बैठकीदरम्यान उभय देशांनी आपल्या प्रदेशातील बदलत्या अंमली पदार्थ तस्करीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच गुप्तचर माहिती देवाणघेवाण, समन्वित कारवाया, सिंथेटिक अंमली पदार्थांचा सामना करणं, डार्कनेट आधारित तस्करी, अफूची अवैध लागवड यासंदर्भातल्या वाढत्या सहकार्यावर चर्चा केल्याचं NCB आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन अँग हाईंग यांनी काल मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णू देववर्मा यांची भेट घेतली. म्यानमार राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ लोकभवनात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी सीमाप्रश्नाबाबतीत दीर्घकाळ चाललेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी चीन आणि ब्रिटनच्या सहभागाची मागणी केल्यानंतर भारतानं नेपाळसोबतच्या सीमाप्रश्नांच्या निराकरणात कोणत्याही त्रयस्थ पक्षांची भूमिका फेटाळून लावली आहे. सीमाप्रश्नाच्या सर्व पैलूंवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय यंत्रणा स्थापन केली आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरबाबत पाकिस्तान युरोपियन युनियनच्या संयुक्त निवेदनात केलेले अनावश्यक उल्लेख देखील भारत नाकारतो असंही जयस्वाल यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत नेपाळच्या सत्ताधारी राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीत भारत नेपाळ विकास भागीदारी आणि लोकांमधील संबंधाबाबत चर्चेवर भर देण्यात आला असं डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात सांगितलं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची नवी दिल्लीत भेट घेतली तसंच नेपाळी शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. भारत आणि नेपाळमधील विशेष संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्याचा दृढ निश्चय यावेळी उभय पक्षांनी व्यक्त केला. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल सर्वोच्च न्यायालयातील 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती शील नागू, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती अरुण पल्ली यांच्यासह ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांना सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणून शपथ दिली. 22 आणि 27 मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये कॉलेजियमनं केलेल्या शिफारशींवर कार्यवाही करून केंद्र सरकारनं काल ही पदोन्नती देण्यास मंजुरी दिली. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर ही नियुक्ती केल्याचं समाज

0: माध्यमांवरून जाहीर केलेल्या संदेशात नमूद केलं आहे. या अध्यादेशामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 झाली आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींमध्ये संघर्ष निर्माण झाला तर राष्ट्रीय सार्वभौमत्वाला अग्रक्रम दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. विशेषतः अंमली पदार्थ आणि मानसोत्तेजक पदार्थांविषयीच्या प्रकरणांमध्ये विशेषत्वानं राष्ट्रीय सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं दिलेला आदेश रद्द करताना सर्वोच्च न्यायालयानं ही टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयानं तुरुंगात राहून मोबाईल फोनच्या सहाय्यानं अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला जामीन मंजूर केला होता. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 वितरण समारंभ आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील 42 उत्कृष्ट पंचायतींना हे पुरस्कार प्रदान केले जातील. या समारंभादरम्यान दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 34 ग्रामपंचायतींना तर नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 8 पंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्कार विजेत्या पंचायतींचे प्रमुख आपल्या सर्वोत्तम कार्यपद्धती आणि कामगिरीबाबत सादरीकरणही करतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रतीकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रशांत लोखंडे यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून मंडळाच्या सचिवपदी वरुण भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी या डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनं नोव्हेंबर 2024 सुरू झाल्यापासून अवघ्या 2 वर्षांच्या कमी काळात 1 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे. या मंचावर 140 अधिक थेट टीव्ही वाहिन्या 200 अधिक रेडिओ सेवा थेट कार्यक्रमांचं प्रक्षेपण उपलब्ध करून दिलं जात आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात ऑपरेशन शेरुवली अंतर्गत दहशतवाद शोध मोहीम कालच्या 10व्या दिवशी देखील सुरू होती. या प्रदेशातल्या घनदाट जंगलातील दहशतवाद्यांचं छुपे तळ शोधून काढण्यासाठी लष्कर आणि अन्य सुरक्षा दलं संयुक्तपणे ही शोध मोहीम राबवत आहेत. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमितप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5-180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3-38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु ॲलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्या शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातातून गेला. भारतीय महिला क्रिकेट संघ T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात 14 जूनला एजबस्टन इथं पाकिस्तान विरुद्ध करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. DRDO रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूया भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. सुरुवातीचं गीत मंगेश पाडगावकर यांचं, अरुण दाते आणि सुमन कल्याणपूर यांच्या युगुलस्वरात, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

यानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरात हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकरांचं गीत आता ऐकूया.

कार्यक्रमातलं शेवटचं गीत शांता शेळके यांचं, आशा भोसले यांच्या स्वरात संगीत रचना श्रीधर फडके यांची.

0: या गीताबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
2: केतकी गुलाब जुई चंपक बन फुले.
1: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा.
2: केतकी गुलाब जुई
1: अशी ही सदा फुली आकाशवाणी.
2: केतकी केतकी.
0: श्रोते हो, सकाळचे 9 वाजले आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत. आज जागतिक सायकल दिनानिमित्त मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीची काही गीतं अशी ऐकूया ज्यांमध्ये सायकलचा वापर झाला आहे. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत अवघाची संसार या चित्रपटातलं. पुण्यातल्या वेगवेगळ्या स्थळांना सायकलवर भेट देणारे हे दोन मित्र या गाण्यात आपल्याला दिसतात. वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात वसंत अवसारे यांचं गीत आणि संगीत वसंत पवार यांचं.

यानंतरचं गीत चित्रपट दे दनादन यामधलं. उषा मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या स्वरात, गीत प्रवीण दवणे यांचं आणि संगीत अनिल मोहिले यांचं.

0: येईल न येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. हा तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
2: नक्की.
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या. बर का, येवा कोकण आपलाच असा.
3: यावेळी उमा सदांची मंडळी गेली आहेत कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

0: म्हणते जुनं तेच सोनं.
1: नाही, मी म्हणते नवं तेच सोनं.
2: कशालाही नाव न ठेवता जुन्या नव्याचा समन्वय साधणारी आकाशवाणी.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: कार्यक्रमात यानंतर ऐकूया सावरखेडे एक गाव या चित्रपटातलं दासू यांचं गीत. संगीतबद्ध केलंय अजय अतुल यांनी आणि स्वर कुणाल गांजावाला यांचा.

आत्तापर्यंतच्या गाण्यांमध्ये सायकल ही कधी दोन मित्रांमधली मैत्री बनली, तर कधी डबल सीट जाताना जोडीतलं प्रेम वाढवणारी ठरली, तर कधी लांबच्या प्रवासातली ती सोबती ठरली. यानंतरच्या गाण्यात आत्ताच्या तरुणाईलाही भुरळ पाडणारी सायकल दिसते. ऐकूया टाइमपास या चित्रपटातलं हे गीत. गीताचे शब्द ग.ह. पाटील यांचे, स्वर स्वप्नील बांदोडकर यांचा.

0: कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
3: फसला.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: यानंतरचं गीत ऐकूया उर्मिला धनगर, राहुल सक्सेना आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संदीप खरे यांचं गीत आणि संगीत सलील कुलकर्णी यांचं. चित्रपट हापूस.

आनंदी गोपाळ चित्रपटातलं गीत आता ऐकूया प्रियांका बर्वे यांच्या स्वरात. शब्द वैभव जोशी यांचे तर संगीत ऋषिकेश सौरभ जसराज यांचं.

अशाच वेगवेगळ्या वाटांवर आपल्याला घेऊन जाणारी सायकल आणि याच सायकलवर चित्रित काही गीतं आज आपण जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने ऐकली. याचबरोबर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र, जगात सर्वत्र. श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजले आहेत. आता ऐकूया नाट्यसंगीताचा कार्यक्रम. आज वीर वामनराव जोशी यांचा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ आज ऐकूया त्यांच्या रणदुंदुभी या नाटकातली काही नाट्यपदं. ही सर्व पदं त्यांनीच रचलेली आहेत आणि या सर्व पदांचं संगीत वझेबुवा यांचं आहे. सुरुवातीचं पद ऐकूया मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्वरात.

0: आणि निर्झर.
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

चरे। श्रोते हो, एक निवेदन। आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे। प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे। आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत। आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या। भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे। करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल। चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया। धन्यवाद। श्रोते हो, आज नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात वीर वामनराव जोशी यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ आपण त्यांच्या रणदुंदुभी या नाटकातली काही नाट्यपदं ऐकत आहोत। यानंतरचं नाट्यगीत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्वरात।

0: ही रचना आपण ऐकलीत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्वरात. यानंतरच्या रचना एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
2: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आहे.
3: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
2: नक्की.
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या. बर का, येवा कोकण आपलाच असा.
3: यावेळी उमा सदनची मंडळी गेली आहेत कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन. गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमा सदन.
4: श्रोते हो, एक जनजागृतीपर निवेदन. सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळात शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यांसारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोके दुखणं, उलट्या होणं असं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. श्रोते हो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं हे पद.

श्रोते हो, आज वीर वामनराव जोशी यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ त्यांच्या रणदुंदुभी या नाटकातली काही नाट्यपदं आपण आज ऐकलीत. या सर्व नाट्यपदांची रचना त्यांची होती आणि सर्व पदांचं संगीत वझेबुवा यांचं होतं. याचबरोबर नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची.

नमस्कार आणि शुभप्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर मी डॉक्टर संजय उपाध्याय सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक आणि आनंदाने स्वागत करतो. श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. संत तत्वज्ञ नामदेव महाराजांच्या नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ह्या अभंगाविषयी मी आपल्याशी संवाद साधत आहे. त्यातला अर्धा चरण काल आपण संवाद साधला. आज दुसरा चरण ज्ञानदीप लावू जगे. वारकरी कुटुंबामध्ये जन्मास आलेल्या विश्वनाथ कराड यांच्या आयुष्यामध्ये संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर माऊली, संत जगद्गुरू तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, सर्वच संत असणं अपरिहार्य होतं आणि तसे त्यांच्या जीवनात ते आलेही. लहानपणापासून कीर्तन ऐकून प्रवचन ऐकून संत साहित्याचा जो प्रभाव पडायला हवा तो विश्वनाथ कराड यांच्या मनावरती झालेला आहे. आणि मनावर झालेला जो प्रभाव आहे तो त्या वयामध्ये म्हणजे प्रामुख्यानं 6 ते 10 या वयामध्ये असताना जर हा प्रभाव झाला तर तो आयुष्यभरासाठी कायम राहतो. म्हणजे साधारण आपण 1 ते 4 ही जी 4 वर्ष आहेत ती अत्यंत महत्त्वाची ठरतात. आणि तसं विश्वनाथ कराड यांचं शिक्षणही गावातच झालं 1 ते 4 रामेश्वर रुई गावामध्ये. आणि स्वाभाविकच त्या गोठ्यात भरणारी शाळा, शेणांनी सारवलेली जमीन आणि मग गुरं रानामध्ये चरायला गेल्यानंतर शाळा भरणार, गावातले जे कुलकर्णी मास्तर होते ते कुलकर्णी मास्तर त्या विद्यार्थ्यांना शिकवणार,

दिवसभर. आणि मग संध्याकाळी गावातली गुरं जेव्हा परत यायची, लांबनं त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज ऐकू आला की तीच शाळेची घंटा आणि शाळा सुटायची. मला असं वाटतं की या निसर्ग सान्निध्यामध्ये जे शिक्षण पहिली ते चौथीमध्ये झालं, तिथे विश्वनाथ कराड सरांच्या मानसिकतेचा पाया रचला गेला. आज जे आपण शहरामध्ये बघतो, अगदी पार ज्युनियर नर्सरी, मग सिनियर नर्सरी, मग ज्युनियर के जी, मग सिनियर के जी, आणि मग फर्स्ट स्टँडर्ड टू फोर्थ स्टँडर्ड, हे इंग्लिश शब्द का वापरते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण कुठे शिकतो आणि काय शिकतो आहे ते. आणि त्यामुळे ज्या काळामध्ये मुलांना निर्णय घ्यायची क्षमता नाही निसर्गतः, त्या विद्यार्थ्यांच्या मनावरती संस्कारांचा प्रभाव टाकून एक उत्तम

मध्ये बघतो अगदी पार ज्युनियर नर्सरी, मग सिनियर नर्सरी, मग ज्युनियर के जी, मग सिनियर के जी आणि मग फर्स्ट स्टँडर्ड टू फोर्थ स्टँडर्ड. हे इंग्लिश शब्द का वापरते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण कुठे शिकतो आणि काय शिकतोय ते. आणि त्यामुळे ज्या काळामध्ये मुलांना निर्णय घ्यायची क्षमता नाही निसर्गत, त्या विद्यार्थ्यांच्या मनावरती संस्कारांचा प्रभाव टाकून एक उत्तम नागरिक जन्माला घालता येऊ शकतो, आज तिथेच अडचण आहे. हे सांगायचं कारण असे की ह्या माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यासमोर हाही मुद्दा यायला हवा की जेव्हा मी या पुणे शहरामध्ये आपल्या मुलाला पुढे उभं करून शाळेत जाणाऱ्या मुलाच्या डोळ्यावरती एक गॉगल आहे आणि जवळजवळ 200 मीटरचं अंतर ती आई तिच्या मुलाला स्कूटरवरती घेऊन रॉंग साईडनी शाळेच्या दरवाज्यातून स्कूटर थांबवते. ह्याचं कारण असं, जर नियमाने डाव्या बाजूनी जर ती स्कूटर घेऊन गेली तर तिला पुढे 100 मीटर जाऊन यू टर्न मारून मागे यावं लागतं शाळेच्या गेटपाशी. तर शाळेच्या गेटपाशी इकडनं जर कट मारला लेन कट करून, कारण तिथे हवालदार नाही, कोणीच नाही, आणि जिथे हवालदार नाही तिथे नियम नाही, नियम नाही म्हणून आम्ही बेशिस्त. हा जो प्रवास आहे आमच्या देशाचा, तशी ती बाई तिकडनं आत येते. आता हा 4थीपर्यंतचा मुलगा जो त्या स्कूटरवरती आईच्या पुढ्यात हँडल आणि आईच्या मध्ये उभा राहून जेव्हा शाळेमध्ये येतो तेव्हा तो 100% चुकीच्या पद्धतीनं आई गाडी चालवतं हे नियमाचंच आहे असं त्याला वाटत राहतं. तुम्ही कशी अपेक्षा करणार की पुढे जाऊन हा माणूस सुविध नागरिक होईल म्हणून? तो श्रीमंत होईल पण सिव्हिलाइज होईल का? तर ते कठीण दिसते. आज अडचण तीच आहे. मी हे का सांगतो तुम्हाला की आज जेव्हा कराडसरांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहतो त्यावेळेला की अरे थर्मोडायनॅमिक्समधला इतका एक्सपर्ट माणूस आधुनिक काळामध्ये कसा सुटा बुटामध्ये जाऊन कसा राहायला हवा भौतिक जगामध्ये आजच्या, तसं न राहता धोतर झंबा सलवार वारकरी संप्रदायाची टोपी डोक्यावर घालून कीर्तन ऐकत कीर्तनांची संमेलनं भरवणं प्रवचनांची संमेलनं भरवणं असं सगळं आपल्या शैक्षणिक माध्यमातून आलेल्या समृद्धीचा विनियोग भक्तिमार्गासाठी सुद्धा करत राहतो तेव्हा असं वाटतं की हा मार्ग आहे. आस्तिक माणसाचं ज्ञानी होणं किती फायदेशीर असतं देशाला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विश्वनाथ कराड सर आहेत. जर ज्ञानी माणूस नास्तिक झाला तर तो किती विघटनकारी आहे हे आपण येता जाता बघतोच आहोत. त्यामुळे हा जो उजवा विचार आहे, आस्तिक माणसाचं ज्ञानी होणं म्हणजे उजवीकडचा माणूस आहे, वाईट नाही, तो डावा विचार नाही करत, तो उजवाच विचार करतो आणि त्याचा फायदा समाजाला होतच आहे. त्यामुळे ज्ञानदीप लावू जगी ही जी कल्पना आहे, पण त्याच्या आधीची ओळ नाचुकीर्तनाचे रंगी आहे, म्हणजे संस्कार तिकडे होत आहेत आणि मग ज्ञानदीप लावू जागी म्हणत असताना समोरच्या माणसाला ज्ञान देत जाणं आणि परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम, पुण्य ते परोपकार पाप ते परपीडा, अशी भूमिका लहानपणापासून प्रवचनातून कीर्तनातून ऐकलेल्या विश्वनाथ कराड सरांनी देवळं बांधणं, भूकंपग्रस्त लोकांना नेपाळमध्ये जाऊन घरं बांधून देणं, ह्या सगळ्या कामाचा आवाका बघितल्यानंतर असं वाटतं की हे कशामुळे झालं? ज्ञानदीप लावू जगीमध्ये आज माणा गावामध्ये उत्तराखंडमध्ये सरस्वतीचं जे मंदिर जिथे महाभारत सांगितलं गेलं त्या गावातल्या मंदिराकडे कोणाचंही दुर्लक्ष झालं, कोणाचंही दुर्लक्ष म्हणजे आपण समजू की शासनाचं पण दुर्लक्ष झालं, पण ह्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा तिथे सरस्वती मंदिर पुन्हा उभारलं गेलं. आज सरस्वती मंदिराच्या दानपेटीमध्ये येणारे लाखो रुपये आज त्या माणा गावाच्या उद्धारासाठी वापरता येऊ शकतात. कराडसर त्या गावकऱ्यांना परत परत सांगतात की मला यातला एकही पैसा नको, पण सगळे पैसे माणा गावातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरा. त्याला म्हणतात ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आणि म्हणून तिथे जे मंदिर स्थापन करण्यात आलेलं आहे ते मंदिर स्थापन केलं त्यामध्ये गणपती आहे, दत्त महाराजांची मूर्ती आहे, संत ज्ञानेश्वर आहेत, संत तुकाराम महाराज आहेत, त्याचबरोबर तुम्हाला कल्पनाच येणार नाही स्वर्गीय लता मंगेशकर यांचीही मूर्ती त्या ठिकाणी आहे. आणि चर्चेमधल्या कल्पना अशा होत्या की पृथ्वीतलावरती लता मंगेशकर आल्या होत्या, त्या सासरी आल्या होत्या, त्या परत सरस्वतीच्या घरामध्ये म्हणजे सरस्वतीच्या मंदिरामध्ये माहेरी परत गेल्या अशी ती कल्पना करून हे सगळं ज्ञानदीप लावू जगीचाच

एक मोठा आविष्कार यशवंत हो. आमच्या लक्षात येत नाही, कारण आमची माध्यमं, आमच्या प्रसिद्धी माध्यमांचे रंग हे त्या त्या काळातल्या राजकारण्यांच्या दृष्टिकोनातून बदलत राहतात. एक तर ते सत्तेवर असतात त्या रंगाचे तरी असतात, आणि किंवा सत्तेवर नसल्यामुळे विरोधकांच्या रंगाचे असतात, आणि विरोधकांना सतत सत्ता हवी असल्यामुळे विरोधकांचे रंग अधिक प्रबळपणे समोर येत राहतात. पण ह्या सगळ्याच विसंवादामध्ये समाजाने काय करायचा हा प्रश्न आहे. आणि म्हणून आकाशवाणीच्या माध्यमातून माझी तुम्हाला हीच विनंती आहे की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, असं करताना तुमच्याच शहरातल्या विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडांची पूर्ण माहिती तुम्ही घेऊन त्यांच्याकडे बघता का? नाही, तुम्ही उडत उडत आलेल्या माहिती घेऊन आपण एखाद्या व्यक्तिमत्वाची रचना ठरवत राहतो, त्याच्याबद्दलचं मत ठरवत राहतो. आणि म्हणून मी हा कार्यक्रम वर्षभर आपल्यासमोर जो सादर करत आहे, त्याचं मूळ कारण हे आहे की मला सतत त्या विश्वनाथ कराड यांच्या कार्यामध्ये कीर्तन दिसते, म्हणजे श्रद्धा पण दिसते, आणि ज्ञानदीप लावू जगी म्हणून नवीन नवीन विद्यापीठं स्थापन करून विविध विषयांचा अंतर्भाव त्या विद्यापीठांच्या डिपार्टमेंट्समध्ये केलेला मला बघायला मिळतो. अन्यथा पेट्रोकेमिकल हा विषय घेऊन त्यावेळेला खरं तर विश्वनाथ कराड सरांना सगळ्यांनी सांगितलेलं की कोण आता त्याला ॲडमिशन घेणार आहे, पण आज त्याची किती आवश्यकता आहे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. असो, पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात. पण नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी याचा अर्थ इतकाच आहे की श्रद्धा आणि बुद्धी, ज्ञान यांचं एकत्र मिलनच या जगाचा तारणहार ठरणार आहे. असो, पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार, आनंदात राहा, मजेत राहा. या कार्यक्रमाबद्दलचे आपले प्रतिसाद 9657722396, 9657722396 या नंबरवरती मेसेज करून जरूर कळवा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 10:10 झाली आहेत. ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया बेला शेंडे यांच्या स्वरात प्राजक्ता पटवर्धन यांचं गीत.

0: कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: क्यू आर कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: बा भ बोरकर यांचं गीत आपण ऐकलं, संगीत आणि स्वर सलील कुलकर्णी यांचा.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: वाचन म्हणजे समृद्धी.
5: वाचन संस्कृतीची वृद्धी.
4: वाचन दृष्टी देतं.
5: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
4: वाचन माणूस बनवतं.
5: वाचन मनांना घडवतं.
4: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागू.
5: वाचन चळवळ वाढवू.
4: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
5: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
0: कार्यक्रमात यानंतर शैलेश रानडे यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत ऐकूया. संगीत संदीप खरे यांचंच.

या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र मध्यमलहरी 378°7.8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 10:25 होत आहेत. आता ऐकूया काही स्थानिक निवेदनं. सुरुवातीचं निवेदन विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे इथे माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेशाबाबत आहे. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे इथे माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 15 जून 2026 पासून सुरू होत आहे. एका वर्षाच्या या निवासी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना रोपवाटिका व्यवस्थापन, फळे फुले व भाजीपाला लागवड तसंच बागकामाचं प्रात्यक्षिक प्रशिक्षणही दिलं जातं. या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी इयत्ता 9वी पास असणं आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना महानगरपालिका, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ तसंच विविध खाजगी संस्थांमध्ये माळी पदावर काम करण्याच्या संधी उपलब्ध होतात. तरी माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असं आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख सहयोगी संशोधन संचालक डॉ. दत्तात्रय लाड यांनी केलं आहे. यानंतरचं निवेदन विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे इथे फळझाडांची कलमे आणि रोपविक्री सुरू याबद्दल. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे इथे राष्ट्रीय बागवानी बोर्ड भारत सरकार प्रमाणित रोपवाटिकेमध्ये विविध फळझाडांची कलमे आणि रोपे विक्रीस उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये आंबा, डाळिंब, पेरू, चिकू, सीताफळ, अंजीर, लिंबू आणि नारळ या फळपिकांच्या विविध वाणांचा समावेश आहे. ही रोपविक्री सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच या वेळेत शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्या वगळून सुरू आहे. शेतकरी, बागायतदार तसंच इच्छुक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख सहयोगी संशोधन संचालक डॉ. दत्तात्रय लाड यांनी केलं आहे. यानंतरचं निवेदन हरवलेल्या व्यक्तीबद्दल. नागोराव भाऊराव रांजणे हे 43 वर्षाचे गृहस्थ दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी आपल्या राहत्या घरातून म्हणजेच चोंदवाडा पाटील भूगाव तालुका मुळशी इथून कोणास काही एक न सांगता घरातून बाहेर पडले. ते अद्याप परतले नाहीत. त्यांचं वर्णन असं: चेहरा उभट,

0: अंगाने सडपातळ, नाक बसकं, केस काळे पांढरे, उंची 6 फूट, पायात त्यांनी चप्पल घातलीय. तरी या वर्णनाची कोणी व्यक्ती आढळल्यास बावधन पोलीस स्टेशन इथे संपर्क करावा. तर ही होती काही स्थानिक निवेदनं.
1: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
2: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी.
3: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी. शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा. सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे, सकाळचे 10:30 वाजत आहेत। आता ऐकूया विशेष वार्ता। यामध्ये केंद्र सरकारची 12 वर्षे या विषयावर प्राध्यापक देवदत्त भिंगारकर यांची माधवी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।

0: श्रोते हो नमस्कार. विशेष वार्ता या कार्यक्रमात मी माधवी कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष नुकतीच पूर्ण झाली आहेत. त्या अनुषंगानं या सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळातल्या महत्वाच्या योजना, धोरणं आणि त्यांचं महत्व या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि बोलण्यासाठी आपल्याकडे आज प्राध्यापक देवदत्त भिंगारकर सर आलेत. भिंगारकर सर, आपलं स्वागत आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 12 वर्षातल्या कार्यकाळातली सगळ्यात महत्वाची योजना तुम्हाला कुठली वाटते की जिनी मोठं परिवर्तन देशात घडवून आणलं?
1: एक अशी योजना फक्त म्हणणं हे खरं तर थोडंसं अवघड ठरेल, पण तरीही स्वच्छ भारत अभियान ही एक मूलभूत योजना मला अशी वाटते की जी खूप महत्वाची योजना होती. त्याचबरोबर जनधन योजना ही पण जी योजना या सरकारने आणली ती खूप महत्वाची योजना होती. त्याचबरोबर कोविड काळामध्ये एकूण देशाने जे काम केलं, कारण आपल्याला अपेक्षित नव्हतं अशी कोणती घटना ही येणार आहे, आणि अत्यंत अनपेक्षित असा 2020 ते 2022-23 पर्यंतचा जो काळ होता त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने संपूर्ण देशाने सरकारला ज्या पद्धतीने अत्यंत सुंदर असं सहकार्य केलं आणि नेतृत्वावरती एक विश्वास दाखवला, त्यामुळे साधारणपणे पंतप्रधानांची मन की बात आणि जनतेच्या मन की बात दोघांचे सूर या तीन ठिकाणी खूप छान जुळले होते असं मला वाटतं.
0: सर, आता आपण जनधन योजनेचा उल्लेख केलात तर या योजनेचं महत्व आणि एकूणच महिलांनी जनधन योजनेमध्ये खूप मोठी प्रगती केली आणि त्यामुळे महिलांना किंवा महिला बचत गटांना खूप मोठा फायदा झाला, तुम्ही काय सांगाल याबाबत?
1: मला वैयक्तिकही असं वाटतं अभ्यासांती ही खूप खरी गोष्ट आहे. त्याचं अगदी एक छोटं गृहतक आपण जर बघितलं तर अकाउंट असणं बँकेमध्ये हे साधारणपणे एका निम्न मध्यम वर्गाचं का होईना अशी एक त्याची गरज होती आतापर्यंत. पण जनधन योजनेपासून

0: पासून एक गोष्ट ज्या वेळेला डायरेक्ट सबसिडीज या क्रेडिट व्हायला लागल्या त्यावेळेला अगदी शेवटच्या माणसापर्यंत आपण नक्की म्हणू शकतो की बँक अकाउंट हे उघडली गेली. आणि त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण जर द्यायचं झालं तर आज पुण्यामध्ये बघत असताना जे रिक्षावाले आहेत भाजीवाले आहेत हे सगळेच जण हे आज त्यांच्याकडे क्यूआर कोड हा निश्चितपणे असतो. आजपासून एक 12-13 वर्षापूर्वी जर आपण हा विचार केला असता तर कदाचित हा विचार आपल्या स्वप्नातही आला नसता. निश्चितपणे तंत्रज्ञानाचं त्याच्यामध्ये खूप महत्वाचं योगदान आहे, पण त्या तंत्रज्ञानाला एकूण पॉलिसीचं ज्याला बॅकिंग आपण म्हणतो ते पॉलिसीचं बॅकिंग खूप छान झालं आणि आपण ज्याला पत असं म्हणतो ती वित्तीय पत ही आज प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचली, मोठ्या प्रमाणामध्ये पोहोचली ही गोष्ट आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. अर्थात अजून करण्यासारख्या त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. क्रेडिबिलिटी हा असणारा त्याच्यातला जो भाग आहे तोही खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप महत्वाचा आहे, पण तरी आपण जे मिळवलेलं आहे ते निश्चितपणे एक महत्वाचा असा एक टप्पा आपण या अनुषंगाने गाठलाय असं मला वाटतं.
1: सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वतःचं आणि एकूणच सरकारचं धोरण हे महिला, शेतकरी आणि युवक या तिघांना फोकस करणार किंवा त्यांच्याशी केंद्रित योजनांवर खूप मोठा भर आहे, याच्या बाबतीत काय तुम्ही सांगाल?
0: युवकांच्या बाबतीत म्हणत असताना स्टार्टअप इंडिया हा जो सरकारचा कार्यक्रम होता हा निश्चितपणे खूप महत्वाचा होता आणि त्यांनी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अगदी सुरुवातीपासून केली ती म्हणजे एक आत्मविश्वास निर्माण करणं हा एक सगळ्यात महत्वाचा भाग त्याच्यामध्ये होता. त्याचबरोबर दुसरी गोष्ट जी झाली ती म्हणजे इनोव्हेशन जो पंतप्रधानांचं नेहमी म्हणणं असतं आणि आपण ज्यावेळेला नाविन्य किंवा इनोव्हेशन असं म्हणतो त्यावेळेला त्याच्याबद्दल प्रेडिक्शन्स करता येत नसतं, म्हणजे अचानक असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण काही आव्हानं जी आपल्या समोर येतात त्यातनं ती गोष्ट निर्माण होणं ही महत्वाची गोष्ट असते. या बजेटमध्ये सुद्धा ज्या ऑरेंज इकॉनॉमीचा उल्लेख हा करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आज जसं आपण मगाशी म्हटलं तसं की प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये क्यूआर कोड आहे, मग युपीआयच्या माध्यमातून जसे पेमेंट्स होत आहेत तशी अजून एक गोष्ट आहे की 24 तासातला एक खूप मोठा वेळ हा भारतीय युवक हा मोबाईलच्या स्क्रीनवरती आहे. त्याची दुसरी बाजू निश्चित आहे की जी काळजी करायला लावणारी अशी होऊ शकते, पण तीच गोष्ट भारतामध्ये बघत असताना ऑरेंज इकॉनॉमीच्या माध्यमातून जी क्रिएटिव्हिटी तरुणांमध्ये निश्चितपणे असते आणि मनाने तरुण असणाऱ्यांमध्ये सुद्धा असते अशा दोघांसाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म हा त्या माध्यमातून तयार झालाय. अजून एक गोष्ट, ज्यावेळेला आपण डिजिटल माध्यमांबद्दल बोलत असतो त्यावेळेला कोणतीही रील स्क्रोल करत असताना मला खात्री आहे की आपल्या श्रोत्यांनी सुद्धा ती जाहिरात बघितली असेल की फ्रीलान्सर्ससाठी काय करता येऊ शकतं आणि त्या फ्रीलान्सर्सला सुद्धा मग त्यांचा स्वतःचं पॅन कार्ड मिळणं, उद्योग आधार सारख्या ज्या वेगवेगळी योजना आहेत किंवा वेगवेगळे जे कम्प्लायन्सेस आपण त्याला म्हणूयात परिपूर्तता त्याची करणं आहे ती पण एक खूप चांगली गोष्ट त्याच्यामध्ये झालेली आहे. संशोधन आणि त्या अर्थाने होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती सरकार काम करतंय, त्याच्यावरती अजून काम करण्याची शक्यताही खूप आहे आणि त्याच्यासाठी वाव पण बराच अजून आहे की ज्याच्यामध्ये आजही आपण म्हणतो की युजीसीचे सुद्धा आकडेवारी अशी त्या बाबतीमध्ये आहे की ज्याच्यामध्ये भारतीय युवकांनी जास्तीत जास्त संशोधनाकडे येणं, विशेषत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ज्यावेळेला आपण विचार करतोय त्यावेळेला एक गोष्ट प्रकर्षाने आपल्या समोर गेल्या 2 वर्षांमध्ये आलेली आहे की आतापर्यंत आपण सर्व्हिस ओरिएंटेड राहिलेलो आहोत ही आपली ओळख होती, पण आता त्याच्यामध्ये चॅलेंज हा आपल्याला यायला लागलाय आणि ते आता सध्या जी आकडेवारी येते त्याच्यामध्ये ती गोष्ट आपल्याला एआयमुळे होताना दिसतीये. पण पुन्हा एकदा मला असं वाटतं की तीच गोष्ट आहे की जिथे चॅलेंज आहे तिथेच आपल्याला असणारी ती संधी पण आहे आणि मला निश्चितपणे मला खात्री आहे की आता मध्यंतरी डिजिटल धोरण ज्यावेळेला एआयचं धोरण सुद्धा सरकारने ज्यावेळेला जाहीर केलेलं होतं त्यावेळेला त्याच्या इनोव्हेशनसाठी सुद्धा त्याच्या रिसर्चसाठी सुद्धा काम करणं गरजेचं आहे.
1: सर, आपण मगाशी जे म्हणालो की महिला, युवक आणि शेतकरी हा या सरकारचा मुख्य लक्षित गट आहे, तर शेतकऱ्यांबद्दलच्या योजना किंवा कृषी विषयक काही धोरणं असेल किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये तर आता कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणण्याचं एक नवीन धोरण सुरू झालंय, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता?
0: निश्चितपणे त्याच्यामध्ये सकारात्मक बघण्यासारख्याच गोष्टी बऱ्याच आहेत, पण त्याचबरोबर वातावरणामध्ये होणारा जो बदल आहे, क्लायमेट चेंज हा जो विषय आहे हे आपल्यासमोर आव्हान म्हणून आलेलं आहे आणि त्याला सामोरं जाण्याचं एक महत्वाचा टप्पा हा आता आपल्यापुढे आहे. याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की कृषी उत्पन्नाला मिळणारा हमीभाव आहे का, तर तो आहे, पण त्याच्यामध्ये करिअर असा ज्या वेळेला आपण विषय म्हणतो जो आपण मगाशी युवकांबद्दलही बोललेलो होतो त्याच्यामध्ये दृष्टिकोनाबद्दल काम होणं हे

0: खूप गरजेचं आहे. आणि आता तुमच्या बोलण्यामध्ये जी गोष्ट आली होती की त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर त्याचबरोबर आधुनिक उपकरणांचा वापर हाही त्याच्यामध्ये आता आपल्याला होताना दिसतोय. त्याचबरोबर अजून एक गोष्ट आपण बघितली की कृषी उत्पन्नाला आणि सबसिडरी ज्या त्याच्याबरोबर असणार जे उद्योग आहे त्याच्याबद्दलची बाजारपेठ ही भारतामध्ये आजही सुरक्षित आहे आणि सरकारचं धोरणही तसं राहिलेलं आहे. आणि कृषी या क्षेत्रामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आपण नक्की त्याचं क्रेडिट जे आहे ते आपल्या शेतकऱ्यांना दिलंच पाहिजे ते हे आहे की आज कोविड नंतर सुद्धा बदलत्या आंतरराष्ट्रीय वातावरणामध्ये सुद्धा अन्न सुरक्षा हा जो मुद्दा राहिलेला आहे त्याचं सगळ्यात मोठं श्रेय हे आपल्या शेतकऱ्यांना आहे की आज भारतासारखा 140 कोटींच्या आसपास ज्या वेळेला आपली लोकसंख्या आहे अशा वेळेला ज्या पद्धतीने आपण कृषी उत्पन्न हे निर्यात सुद्धा करतो आपली गरज भागवून आपण पुढे जात आहोत ही अत्यंत महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे की आपण चर्चा करत असताना पर्यायी ऊर्जा स्रोतांचा विचार हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला. माननीय नितीन गडकरी यांनी सुद्धा त्या विषयामध्ये त्यांचं धोरण हे मध्यंतरी मांडलेलं होतं की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्युत उपकरणांचा वापर विशेषतः ज्या वेळेला इंधन टंचाईसारखी समस्या येऊ शकेल की काय असं आपल्याला वाटायला लागतं आणि भारतासारखा देश जिथं पेट्रोल किंवा डिझेलचे आपल्याकडे अत्यंत कमी असे साठे आहेत आपण आयातीवरती पूर्णपणे अवलंबून असतो अशा वेळेला या पर्यायी स्रोतांचा जो विषय आहे हा खूप महत्वाचा आहे आणि निश्चितपणे त्याच्यावरती काम हे चालू आहे आणि पुढचे किमान 10 वर्ष आपल्याला त्याच्यामध्ये काम करावं लागेल असं आता दिसतंय आपल्याला.
1: आताच तुम्ही सर ऊर्जेबद्दल बोललात तर सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी देखील केंद्र सरकारनी सूर्यघर योजना ही जी आलेली आहे तर ती पण शेतकऱ्यांसाठी उपयोगी आहे आणि सामान्य नागरिकांनाही त्याचा खूप फायदा होतो.
0: त्याच्यामध्ये तर अगदी आपल्याला पुण्यामध्ये सुद्धा ही गोष्ट दिसते की जी कदाचित पूर्वी इतकी सहज नव्हती. काही शिक्षण संस्थांमध्ये आपण सौर ऊर्जेचे प्रकल्प बघत होतो पण आज पुण्यामध्ये साधारणपणे दर तिसऱ्या सहकारी गृहसंस्थेमध्ये सौर ऊर्जेचे आज पॅनल्स आपल्याला दिसतात. म्हणजे अल्टरनेट म्हणून आपण त्याचा आतापर्यंत वापर करत आलो आहोत. एकदम तो मुख्य प्रवाहामध्ये येईल की नाही याबद्दल त्याला वेळ द्यावा लागणार म्हणजे दुसरा त्याला पर्याय नाहीये. भारतात काय जगामध्ये कुठेही आपण गेलो तरी तो विषय राहणार आहे.
1: बरोबर.
0: पण ज्या वेळेला आपण 2047 विचार करतो की सुवर्णकाळ ज्याला पंतप्रधानांनी सुद्धा म्हटलेलं आहे अमृतकाळ किंवा सुवर्णकाळ त्याच्याकडे जात असताना या विषयाकडे आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता मध्यंतरी सुद्धा पंतप्रधानांनी जो विषय त्यांच्या एका जाहीर सभेमध्ये मांडला होता की हे जे दशक आहे हे अत्यंत अनपेक्षित गोष्टी घेऊन येणारं दशक आहे. तर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दृष्टिकोनातून प्रत्येक वेळेला आपण तसं बघितलेलं आहे की प्रत्येक वर्ष हे वेगवेगळी आव्हानं घेऊन येत असतं पण खरंच 2020 पासून आपण ज्या पद्धतीने गोष्टी घडताना बघतोय त्या खूपच अनपेक्षित अशा आहेत. पण त्यातही एक समन्वयातून जे एक स्थैर्य आपण गाठायचा प्रयत्न करतोय ते निश्चितपणे महत्वाचं आहे. ज्याच्यामध्ये नक्की आव्हानं आहेत काही कमतरता सुद्धा त्याच्यामध्ये असतील पण त्या कोणत्याही धोरणामध्ये असतात.
1: बरोबर. सर आपण या मुलाखतीच्या शेवटाकडे आता येतोय तर पंतप्रधानांचा आपल्या नेहमीचा एक प्रत्येक जाहीर सभेत असेल किंवा मन की बात मध्ये असेल त्यांचा नेहमी बोलण्याचा एक हे असतो की विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारत त्या दृष्टीने या 12 वर्षांच्या कार्यकाळात कसे महत्वाचे टप्पे झाले आहेत तुम्ही काय सांगाल?
0: त्याच्यामध्ये मला 3 गोष्टी खूप महत्वाच्या मी बघतो माझ्या अभ्यासाप्रमाणे आणि माझ्या निरीक्षणाप्रमाणे. त्यातली एक पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे यातायात आपल्याकडची खूप महत्वाच्या पद्धतीने चांगली झालेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने रस्त्यावरचा आपला जो प्रवास आहे हा कनेक्टिव्हिटी ही गोष्ट पूर्वी अटलजींच्याही वेळेला एक योजना जी होती सुवर्ण चतुष्कोन योजना आज ती बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण होताना आपण बघतो. महाराष्ट्रातही बघत असताना मुंबई पुणे प्रवास तर आहेच पण अगदी समृद्धी महामार्ग असेल किंवा एकूण रस्ता हा जो विषय आहे तो खूप चांगल्या पद्धतीने आज कनेक्टिव्हिटी तिथे होताना आपल्याला दिसते. दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती मला असं वाटतं की डिजिटल हा डिजिटल माध्यमांचा सुद्धा वापर आणि डिजिटल साधनांचा वापर जो भारताने केला युपीआय पेमेंटच्या माध्यमातून आणि ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे कारण आर्थिक लाभ ज्याला आपण म्हणतो तो पूर्वीही होता होत नव्हता अशातला भाग नव्हता पण ज्यावेळेला ती गोष्ट डिजिटली होतीये त्यावेळेला निश्चितपणे त्याला एक अकाउंटेबिलिटी

0: आज आलेली आहे आणि ती अकाउंटेबिलिटी ही अत्यंत सामान्यातल्या सामान्य माणसापासून ती आहे. म्हणजे एकीकडे ज्या वेळेला इन्कम टॅक्सचा स्लॅब हा 15 लाखाला गेलेला असतो त्याही वेळेला तो पण जो घटक आहे मध्यम वर्गाचा तो सुद्धा नील आयटीआर भरण्याचा विचार हा तो करत असतो. हा एक खूप महत्वाचा विचार त्याच्यामध्ये येताना येतो. अन्न सुरक्षेचा जो आपण विषय म्हटलो तोही या बाबतीमध्ये खूप महत्वाचा आहे की बदलणाऱ्या जागतिक समीकरणांमध्ये आणि पुन्हा एकदा भारताच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये देशांमध्ये जी परिस्थिती आपण बघतो त्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला भारताकडे बघतो त्यावेळेला निश्चितपणे एक सकारात्मकता ही आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. आता हे म्हणत असताना अजूनही थोडीशी गोष्ट बघताना अशी येते की प्रत्येक वेळेला आपण विकसनशील देशांकडेच बघितलं पाहिजे का असं ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला विकसित देशांकडेही बघत असताना एक प्रकारचं जे स्थैर्य हे आज येताना आम्हाला दिसतंय ते खूप महत्वाचं आपल्याला दिसतं. तर या सगळ्याचा विचार करत असताना मोदी सरकारचं या बाबतीतलं जे धोरण आहे विशेषतः युवक महिला आणि कृषी किंवा शेतकरी ते चांगल्या पद्धतीने राबवलं जात आहे ही गोष्ट नक्की आहे. पण युवकांच्या बाबतीमध्ये आपण आता मगाशी म्हटलं तर सगळी संशोधन हा जो विषय आहे या विषयामध्ये अजून जास्त काम हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. महिला सुरक्षेच्या बाबतीमध्ये सुद्धा एक विषय नक्की आपल्यासमोर असतो पण पुन्हा एकदा अनेक गोष्टी या आपण फक्त सरकारवरती अवलंबून राहून चालत नाही. त्याच्यामध्ये लोकसहभाग हा कोणत्याही सरकारला आवश्यक असतो किंबहुना अत्यावश्यक अपरिहार्य हा त्याच्यामध्ये असतो.
1: देवदत्त सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष झाली आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळातला एक धांडोळा आपण आपल्या बोलण्यातनं घेतला. त्यातल्या महत्वाच्या योजना असतील किंवा एकूण धोरणं असतील ती कशी महत्वाची ठरली, त्यातनं कसं परिवर्तन झालं याबद्दल आमच्या श्रोत्यांना खूप छान माहिती दिली. आपण इथे आलात आणि या विषयावर मोकळेपणाने बोललात. आपले खूप खूप आभार.
0: मनपूर्वक धन्यवाद.

विशेष वार्ता या कार्यक्रमात आपण ऐकत होता केंद्र सरकारची 12 वर्षे या विषयावर प्राध्यापक देवदत्त भिंगारकर यांची माधवी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे. सकाळचे 10:45 आणि 30 सेकंद झालेत. हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमाची सुरुवात यादों की बारात चित्रपटाच्या या गीतानं. किशोर कुमार, आशा भोसले, मजनू सुलतानपुरी यांचं बोल, आर डी बर्मन यांचं संगीत.

0: मी म्हणते जुनं तेच सोनं.
1: नाही, मी म्हणते नवं तेच सोनं.
0: जुनं नवं
2: कशालाही नावं न ठेवता जुन्या नव्याचा समन्वय साधणारी आकाश

0: जमीर चित्रपटाचे गीत आपण ऐकलं, आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं, साहिर लुधियानवी यांचं हे गीत सपन चौधरी यांचं संगीत असलेलं होतं।
1: प्यार सिखा दूं?

हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमाचं हे शेवटचं गीत होतं. उपासना चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं. राजेंद्र कृष्ण यांच्या या गीताला कल्याणजी आनंदजी यांचं संगीत होतं. हिंदी चित्रपट संगीत आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून ऐकत होता. मध्यमलहरी 378.78 मीटर्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. सकाळचे 11:35 होत आहेत. आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकवत आहोत योगिनी जोगळेकर यांनी गायलेला राग अहिर भैरव. विलंबित ख्याल एक तालात निबद्ध असून बोल आहेत तेरो जिया सुख पावे. द्रुत एक तालात बोल बेग बेग आओ मंदिर. त्यांना हार्मोनियमची साथ पांडुरंग शिवलकर यांची आहे. तबल्याची साथ केली आहे चंद्रकांत कामत यांनी. ऐकूया योगिनी जोगळेकर यांनी गायलेला राग अहिर भैरव.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ता आपण योगिनी जोगळेकर यांनी गायलेला राग अहिर भैरव ऐकला. त्यांना हार्मोनियमची साथ पांडुरंग शिवलकर यांनी केली होती, तबल्याची साथ केली होती चंद्रकांत कामत यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 11:30 वाजत आहेत. श्रोतहो, आम्ही या कार्यक्रम मालिकेतून सध्या आपण ऐकत आहात ज्येष्ठ अभिनेते निर्माता दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांच्या पत्नी निर्मात्या लेखिका दिग्दर्शिका संध्या गोखले यांच्याशी बातचीत. आज या बातचितीचा दुसरा भाग ऐकूया.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ. सर, मागच्या कार्यक्रमाच्या शेवटी आपण संगीतकार एम एम क्रीम यांच्याविषयी बोलत होतो, त्यांच्या आठवणी आपण सांगत होता.
1: म्हणजे सकाळी आम्ही 9 वाजता त्यांच्या स्टुडिओत गेलो, 9:30 कामाला सुरुवात केली आणि पहिलं गाणं 10:30 नक्की झालं होतं. आणि ते झाल्यानंतर त्यांनी मला क्रीम सरांनी प्रश्न विचारला की जेवणासाठी आपण काय मागवूया. तर म्हटलं तुम्ही तुमच्या आवडीचं जेवण मागवा, वी हॅव अर्न्ड आवर लंच असं मी त्यांना म्हटलं. तर त्यांना ते इतकं आवडलं, ते म्हणाले की हे मी पहिल्यांदा ऐकलं की आपण जे काम केलं सकाळी ते आपण त्यामुळे आता पोटभर जेवू शकतो.
0: वा, खूप छान. त्याला जोडून फक्त छोटासा एक माझा अनुभव सांगतो की आम्ही सहज जेवतानाच गप्पा मारत होतो की आपण सगळे कशासाठी करतो, तर जेवणासाठी, पोटासाठी करतो वगैरे. जेवण संपलं आमचं आणि माझे बॉस म्हणाले की जर स्टुडिओत ये, जर आपल्याला ते रेकॉर्डिंग करायचं. तर मी त्यांना गमतीनं म्हणालो की नाही सर, आजचं माझं जेवण झालंय. गमती छान.
2: आणि त्यांनी आम्ही पहिलीच जे प्रयोग केले, उदाहरणार्थ रावण हत्ता हा जो राजस्थान मधली मधला वाद्य आहे त्याच्याबरोबर छेलोचं मिक्सचर आहे, जोकम्स मधलं एक गाणं आहे पहिलीमध्ये, किंवा बागेश्री मधलं जे धीरे जलना जे, तर त्याचा कोडा कसा असला पाहिजे. म्हणजे आम्ही अफलातून प्रयोग केलेत. जे संगीतातले दर्दी माणसं आहेत त्यांना ते जाणवतात अतिशय. आणि कदाचित म्हणून का होईना पण धीरे जलनाला नॅशनल अवॉर्डही मिळालं त्या वर्षीचं. सो ते ऐकूयात का आपण?
0: नक्की, कारण आकाशवाणीचे श्रोतेही तितकेच दर्दी आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आस्वादक असेच आहेत. नक्की ऐकूया आपण.

0: संगीत दिग्दर्शनाचा विषय निघालाच आहे आणि एम एम क्रीम सरांबद्दलही बोलला, पण हा थोडासा अलीकडचा काळ आहे. तुम्ही दिग्दर्शक, तुम्ही निर्माता म्हणूनचा हा अप्रोच आहे. तुमच्या अभिनेता काळातला संगीताचा कसा अनुभव होता?
1: मी एवढंच म्हणेन की मी आय वॉज मोस्ट प्रिव्हिलेज्ड. प्रिव्हिलेज्ड हा एकच शब्द, की माझ्या वाट्याला एकाहून एक सुंदर गाणी आली अभिनेता म्हणून,
0: प्रश्नच नाही.
1: आणि नंतर निर्माता म्हणून सुद्धा मी आकृत बनवलं, भास्कर चंदावरकरनी त्याला संगीत दिलं होतं. त्याच्यानंतर दुसरा चित्रपट मी जो बनवला अंकही, त्यावेळेला जयदेवजी सारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळालं, आणि जयदेवजींनी त्यांच्या लाघवी मोहक पद्धतीने मला इतकं, म्हणजे काय म्हणूया आपण, एक मी निर्माता, मी एक अभिनेता, मी एक दिग्दर्शक असं काहीही वाटू न देता फक्त माझ्यातला कान चांगले तयार असलेला संगीतप्रेमी हा इतका खुलवला की जयदेवजींच्या बरोबर काम करणं म्हणजे एक वेगळीच पर्वणी होती.
0: प्रश्नच नाही.
1: जयदेवजींनी अगदी आवर्जून आशाबाईंच्या बरोबर हे गाणं आशाबरोबर करायचं असं मला सांगितलं. तसंच त्यांनी जे भजनाची रचना केली ते म्हणाले, याच्यासाठी जर भीमसेन जोशीजी अगर आ सकते हैं तर मी म्हटलं की वा, मी विचारतो ना भीमसेनजींना विचारतो. आणि मी भीमसेनजींना भेटायला गेल्यानंतरही मला अजून आठवत आहे, मी भीमसेनजींना मुंबई एअरपोर्टवर भेटलो होते, तिकडून पुढे कुठेतरी जाणार होते.
0: बरं,
1: तर त्या आमच्या 15 मिनिटाच्या छोट्याशा मीटिंगमध्ये मी त्यांना जेव्हा म्हटलं तेव्हा ते म्हणाले की नाही, मी काय सिनेमासाठी वगैरे आता गात नाही, फार पूर्वी अगदी तरुणपणी गायलो होतो पण त्याच्यानंतर मी सिनेमासाठी नाही गात. तर मी म्हटलं पण तरीसुद्धा ही विनंती आहे की तुम्ही, तर ते म्हणाले की तू संगीत दिग्दर्शक कोण आहे? तर मी जयदेवजींचं नाव सांगितलं आणि म्हटलं की त्यांनीच मुद्दाम तुम्हाला विचारायला सांगितलं. पंडितजींनी दोन्ही कानाची पाळी पकडली आणि ते म्हणाले की जयदेवजींचं आहे, मग मी नक्की गाईन. आणि त्याच्यानंतर माझ्या बंगल्यावर पंडितजी, जयदेवजी असं बसून ज्या तालमी झाल्या त्या तालमीत सुद्धा जयदेवजी जेव्हा बसले हार्मोनियम घेऊन, भीमसेनजींनी त्यांना सांगितलं की जयदेवजी आप मुझे सिखाइए.
0: ओ,
1: तर जयदेवजी म्हणाले, अरे तुम्ही असं काय म्हणताय, तुम्ही इतके मोठे कलाकार आहात. ते म्हणाले, नाही, तुम्हाला काय हवंय ते तुम्ही माझ्याकडून काढून घ्या आणि ते मी देईपर्यंत मी अगदी वाटेल ती मेहनत करायला तयार आहे. असं म्हणून ते जे आमचे सेशन्स झाले ते सेशन म्हणजे एक वेगळा अद्वितीय ठेवा माझ्या कन्वर्टीला आहे.
2: ॲक्च्युली अजून एक खूप हृदय आठवण म्हणजे अमोलजींनी मला सांगितलेली की आशाबाईंना 2 ताप होता आणि रेकॉर्डिंग होतं. आणि पूर्वी रेकॉर्डिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एक 40-45 लोकांचा वाद्यवृंद रेकॉर्डिंग, बॅक टू बॅक रेकॉर्डिंग असायचे, त्यामुळे मिळायचे नाही टायमिंग स्लॉट्स. तर जयदेवजींना खूपच काळजी वाटली, किंवा हे जयदेवजींची उलघाल बघून अमोलजींना वाटलं की ते स्वतः जाऊन विचारतील आशाजींना. ते गेले आणि या सगळ्या अडचणी सांगितल्या. मला वाटतं रात्रीची वेळ होती ना?
1: नाही, सकाळची. आणि सकाळी त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला होता की आजची सगळी रेकॉर्डिंग्स कॅन्सल झाले आहेत म्हणून. बरं, रेकॉर्डिंग कॅन्सल झाली म्हणजे आशाबाई नाही येऊ शकणार, पण सगळे म्युझिशियन्स तर ऑलरेडी शिफ्टप्रमाणे येऊन पोचले होते. आणि म्युझिशियन्स म्हणजे कोण कोण, असं मी जी नावं घेतली म्हणजे बासरीवर हरिप्रसाद चौरासिया, संतूरवर
2: शिवकुमार
1: शर्मा, आपली झरीन दारूवाला
2: सरोदवर,
1: असे सगळे एकाहून एक मोठे कलाकार
0: क्रीम सगळे
1: हे रेकॉर्डिंगसाठी तिकडे आले होते.

0: जयदेवजी म्हणाले की आपण रेकॉर्डिंग सुरू करूया, बघूया काय होतं ते. मी म्हटलं पण आशाबाई नाही येऊ शकणार. तर थोड्या वेळाने ते मला म्हणाले की हे गाणं ये डब करने वाला गाना नाही आहे, ये लाईव्ह रेकॉर्डिंग ही करना है. तर मी म्हटलं की बरं मी प्रयत्न करतो. म्हणून मी मग आशाजींना सांगितलं हे सगळं. आशाजींनी ऐकलं, म्हणाले 2 मिनिटं थांब. आत गेल्या, साडी बदलून आल्या आणि माझ्याबरोबर गाडीत बसून रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आल्या आणि सरळ तिकडे उभं राहून आशाजींनी अनकहीसाठी गाणी म्हणायला, तोही एक छोटा किस्सा पण महत्वाचा आहे असं मला वाटतं. म्हणजे जसं भीमसेनजींनी जयदेवांचं नाव ऐकल्यानंतर ताबडतोब होकार दिला, आशाजींना जेव्हा मी विचारलं तेव्हा आशाजींनी जयदेवजींचं गाणं आहे, मग माझ्या 2 अटी आहेत असं मला म्हणाला. एक म्हणजे कमीत कमी 3 रिहर्सल्स केल्याशिवाय मी गाणं रेकॉर्ड करणार नाही. आणि दुसरी अट अशी की रिहर्सलसाठी जयदेवजी माझ्याकडे नाही येणार, मी त्यांच्याकडे जाईन. या 2 अटी त्यांनी पालन करून त्यामुळे गाणं तयार होतं. तिकडे आल्या, एकदा फक्त गुणगुणल्या, आवाजाचं हे केलं आणि जो टेक दिलाय तो एकमेव टेक. 2 तापांनी फणफणलेलं असताना त्या ह्याच्यात आशाबाईंनी ते गाणं गायलं आणि गाणं गायल्यानंतर जयदेवजी फक्त त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि त्यांनी जाऊन आशाबाईंना घट्ट मिठी मारली.
1: अद्भुत आणि दिव्य
2: खरंच आहे. दोन्ही साईडनं 102 असताना गाणं आणि ते गाणं झाल्यानंतर समोरच्याला तितका आनंद होणं की आपल्यासाठी हे आलेत
1: आणि संगीतासाठी आलेत. अजून एक वैशिष्ट्य या बाबतीत म्हणजे भीमसेनजींना भारतरत्न मिळाली आणि ते किती थोर आणि ग्रेट आपल्या माहितीच आहेत, परंतु नॅशनल अवॉर्ड त्यांना मिळालं ते अनकहीतल्या भजनासाठी.
2: हो, रघुवीर.
1: रघुवीर
2: ऐकूया आपण.
1: शुअर.

0: सर, चित्रपट निर्मिती, त्याचं संगीत, त्याचं सगळं नियोजन या पलीकडेही आपण संगीताशी खूप जवळून जुळलेला आहात. त्या त्या संगीतातल्या दिग्गजांसोबत तुमचे थेट असे संबंध राहिलेले आहेत आणि त्याही संदर्भातल्या वेगळ्या निर्मिती आपल्याकडनं झालेल्या आहेत. मी आता भिन्न षड्ज विषयी तुमच्याकडनं खूप काही ऐकण्यासाठी हे सगळं विचारतो आहे.
1: नाही, त्याच्याबद्दल एक सुरुवात मी फक्त करतो, मग जास्त संध्या त्याच्याबद्दल बोलेल आणि खूप चांगलं त्याच्याबद्दल काही तुम्हाला ऐकायला मिळेल संध्याकडून. आमच्या गप्पा जेव्हा किशोरीताईंच्या बरोबर माझी ओळख खूप खूप पूर्वीपासूनची, आणि किशोरीताई मला नेहमी खूप मायेनी भेटायच्या. एकदा आमच्या गप्पा चालू असताना मी किशोरीताईंना असं म्हटलं की तुमच्यावर डॉक्युमेंटरी कशी नाही कोणी बनवली, तर त्या हसल्या आणि त्या म्हणाल्या तूच का नाही बनवत. अशी त्याची ती सुरुवात झाली आणि मग तिथून आम्ही ते संबंध
2: ॲक्च्युली त्या दिवशी हा विषय तिथेच संपला आणि आम्ही परत आलो मुंबईहून पुण्याला. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:15 ताईंनी फोन केला, काय उठलाय का गं, दे त्याला फोन. तर हो, ते असंच बोलायच्या म्हणजे. काल मला विचारलंस की नाही झालं किंवा काय, पण मग तूच कर. आणि मी काल म्हणलं तुला तसं, मी काय गमतीत नाही म्हणलंय तुला, सिरियसली विचार कर. म्हणाला की आपल्याला ते सिरियसली म्हणजे ताई आहे, शिवधनुष्य पेलण्यासारखं काम आहे तुमच्यावरती काम म्हणजे, तर आपण त्याचा नीट आम्ही मुंबईत आल्या की बोलू वगैरे. नाही नाही कधी येतोय सांग. मी त्यांना इतक्या, शी वॉज व्हेरी ईगर, आणि त्यांनी ते इतक्या पद्धतीने ते लावून धरलं, त्यामुळे एक आमच्या मनामध्ये थोडीशी भीती का होती. तर आमच्या आधी एक चार एक लोकांनी, म्हणजे अगदी विजयाबाईंनी सुद्धा ना मला वाटतं, चार एक लोकांनी त्यांच्यावरती लघुपट सुरुवात केली होती, करायची होती, अर्धे आले वगैरे असं.

0: आणि ताई बिंग ताई त्यांचा थोडासा स्वभावामध्ये जो तिरकसपणा होता त्याच्यामुळे त्यांचं काहीतरी भांडणं व्हायचं किंवा काहीतरी व्हायचं, तर आपण एवढी मेहनत घ्यायची आणि मग असं काहीतरी अर्धवट व्हायचं, तर तसं नको व्हायला असं मग दोघांनाही वाटत होतो. सो मग आम्ही असं ठरवलं की आपण एक थोडंसं जाऊन आधी क्रिएटिव सुरुवात करण्याच्या आधी एक थोडेसे ग्राउंड रूल्स तयार करूया, की तुम्ही एकदा आपण सुरुवात करायचं ठरवलं तर मग तुम्ही मध्ये नाही सोडणार असं आम्हाला खात्री द्या.
1: बरोबर.
0: आता अतिशय गोड पद्धतीने हो म्हणल्या, अगदी लिहून देऊ का, लिहून देतो
2: तुला लिहून हवंय का, मी लिहून देते असं
0: अक्षरशः.
2: इतकं.
0: म्हणजे इतक्या त्यांनी ते सगळं केलं आणि काय म्हणतात ना की इतक्या म्हणजे भव्य दिव्य व्यक्ती आहे म्हणजे गायिक
1: प्रशांत.
0: म्हणून गायनाच्या लेवलवर, परंतु तितक्याच त्या अतिशय गोड प्रेमळ होत्या. त्यांचं प्रेम ज्यांच्यापर्यंत पोचायचं त्यांना त्या अवाटेच्या, ज्यांना नाही पोचायचं त्यांना मग त्यांच्यातले थोडेसे खाचाखोचा किंवा ह्याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष द्यायचं. त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांनी जे काही आपण प्रेक्षक म्हणून त्यांना जे ताईंनी आपल्याला वाटायचं की टँटम्स टाकतात किंवा काय करतात असं, खरं तर त्या गाण्याशी इतक्या तन्मय आणि म्हणजे एकतानता त्यांची झालेली असायची की खरोखरी त्यांचं म्हणजे देर वॉज नो पॉलिटिक्स. व्हेन शी वॉज ऑन द स्टेज देर वॉज नो पॉलिटिक्स. स्टेजवर नसताना असेल म्हणजे मग बाबा अमुकच कर, मम्मी अमुकच वगैरे असं, परंतु गाणं समोर एकदा असताना त्या ज्या काही होत्या त्या निखळ होत्या. म्हणजे त्यांना खरंच सूर नाही लागला तर तो नाही लागला असंच, म्हणजे त्या काही अभिनिवेश नसायचा.
1: बरोबर.
0: किंवा एखाद्या माणसाने समोर सारखी ये जा करतायत किंवा, तर खरंच डिस्टर्ब होतं माणसाला. तर ही जी त्यांचा जो सच्चेपणा आहे ना, तो आम्ही फिल्म करत असताना आमच्यापर्यंत पोचला खऱ्या अर्थाने,
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे ते खूप इझी गेलं. आणि कारण एकदा माणूस माणसाच्या पोटात आपण शिरलो किंवा त्याचा खरा चेहरा काय आहे हे आपल्याला कळलं की मग त्याच्यामध्ये आडपडदा राहत नाही आणि खूपच सुंदर, फारच अद्भुत. म्हणजे आम्ही गोव्याला शूट केलं, कुठे कुठे शूट केलं आणि फारच म्हणजे ती इतक्या लोकांना आवडली.
1: प्रश्नच नाही.
0: आणि सुदैवानी पूर्णच म्हणजे जयपूर घराण्यावरती जर सुद्धा म्हणाल तर एकुलती एक ही डॉक्युमेंट्री आहे.
1: डॉक्युमेंट्री होय.
0: सो त्या अर्थाने ही महत्त्वाची डॉक्युमेंट्री आणि आमच्या हातनं होऊन गेली काम आणि थँक्स टू हर.
1: अँड थँक्स टू यू बोथ मॅम आणि सर, की एवढी छान डॉक्युमेंटरी आम्हा सगळ्यांना ती अनुभवता आली. खरं तर हे एवढं छान आणि मोठं प्रोजेक्ट आहे की याविषयी आणखी आठवणी तुमच्याकडनं ऐकायला आवडतील. शिवाय एखादं किशोरीताईंचं गाणं पण ऐकायला आवडेल. पण वेळ इथे संपत आली आजच्या कार्यक्रमाची. पुढच्या भागाच्या सुरुवातीला मात्र आपण याच विषयापासून पुढे सुरुवात करूया.
0: अगदीच आवडेल.
1: तर श्रोतहो, आपण ऐकत होता ज्येष्ठ अभिनेते निर्माता दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांच्या पत्नी निर्मात्या दिग्दर्शिका लेखिका संध्या गोखले यांच्याशी गप्पांचा दुसरा भाग. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा.

त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ. हगरगम आकाशवाणी पुणे केंद्रावरून आपण ऐकला. या भागाचं पुनःप्रसारण आपण उद्या आमच्या विविध भारती वाहिनीवरून, पुणे विविध भारतीवरून, FM 101 वरून दुपारी 2:30 वाजता ऐकू शकता.

0: येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. हा तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.

0: नक्की.
1: हा म्हणजे आता दर वर्षी इथे या, बर का, येवा, कोकण आपलाच असा.
2: यावेळी उमा सदनची मंडळी गेली आहेत कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुती का मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.

0: वाचन म्हणजे समृद्धी.
1: वाचन संस्कृतीची वृद्धी.
0: वाचन दृष्टी देत.
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत.
0: वाचन माणूस बनवत.
1: वाचन मनांना घडवत.
0: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागवू.
1: वाचन चळवळ वाढवू.
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
2: पुस्तकातली
3: आकाशवाणी पुणे केंद्राचं हे प्रसारण आपल्या रेडिओ सेटवरून आपण मध्यम लहरी 378.78 meters तथा 792 kHz वरून ऐकत आहात. तसंच आपल्या मोबाईल सेटवरून न्यूज ऑन AIR या ॲपवरूनही हे प्रसारण आपण ऐकू शकता. दुपारचे ठीक 12 वाजलेत. आमच्या महिला श्रोत्यांसाठीचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.

0: मैत्रिणींना नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सख्यांनो, आज 3 जून जागतिक सायकल दिन. आजचा हा दिवस म्हणजे आपल्या संपूर्ण मानवजातीच्या साधेपणाचा, आरोग्याचा, पर्यावरण प्रेमाचा आणि शाश्वत जीवनशैलीचा गौरव करण्याचा दिवस. 2 चाकांवर फिरणारी सायकल ही जणू आपल्या मानवी जीवनाला गती देणारी, शांत, संयमी, निरागस तरीही भक्कम अशी साथ करते. मैत्रिणींनो, याच सायकल दिनाच्या अनुषंगाने आज आपल्याकडे अशा 2 मैत्रिणी आल्या आहेत ज्यांनी वयाच्या 60 वर्षानंतर सायकल चालवायला सुरुवात केली आणि ती सायकल त्यांची जीवाभावाची सखी झाली. याच सायकलवरून त्यांनी या जानेवारी महिन्यामध्ये नर्मदा परिक्रमा देखील केली. त्या दोघी मैत्रिणी आहेत हेमलता राव आणि जयश्री जाधव. आज आपल्या या कार्यक्रमात जाणून घेऊया त्यांच्या या वयातल्या सायकलवरून केलेल्या नर्मदा परिक्रमाविषयी. तर हेमलताताई आणि जयश्रीताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: आज जागतिक सायकल दिन आहे आणि त्या सायकल दिनाच्या अनुषंगाने आपण ही आज मुलाखत करतोय. त्याच्या बरोबरच तुम्ही नर्मदा परिक्रमा सायकलवरून केली, हे आणखी विशेष या सगळ्याचं. तर सायकल कधीपासून तुम्ही चालवत आहात काय सांगाल हेमलताताई?
1: शाळा कॉलेज सोडल्यानंतर सायकल चालवलीच नव्हती जवळजवळ 38-40 वर्ष. 22 साली जेव्हा एक मेसेज आला होता की सायकल वारी, आपण जशी पायी वारी करतो तशी सायकल वारी ही पंढरपूर ते घुमांत 2300 किलोमीटर 23 दिवस अशी जाणार आहे, तर मला ती संकल्पनाच खूप आवडली. हा अनुभव वारीचा घेण्यासाठी आपल्याला अशी संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. आयोजकांना फोन केला, त्यांनीही तुम्हाला सायकल येते का एवढंच विचारलं. फार काय अनुभव वगैरे असं काहीही न विचारता त्यांनी माझं नाव नोंदवून घेतलं. इथेच मला खरं तर खूप त्यांनी दाखवलेला विश्वास आणि त्यामुळे मला वाटलेला आत्मविश्वास, त्यातून मी ती पुढे
0: सायकलवारी
1: सुरुवात केली आणि 3 महिन्यातच लगेच आमची सायकलवारी सुरू झाली. पुढली सतत 3 वर्ष मी ती सायकलवारी
0: करत
1: पूर्ण केली. आग्रा ते राजगड सायकलिंग केलं, इतर काही राईड्स केल्या.
0: बरं, जयश्री, ते तुम्ही सायकल चालवायला कधीपासून आणि कशी सुरुवात केली?
2: 2020 ला सायकल सुरू घेतली. त्याच्या आधी मी जवळपास 35 वर्ष कॉलेज सोडल्यानंतर सायकल नव्हती. रिटायरमेंट नंतर काय करायचं या विचाराने सायकल चालवावी हा विचार आला मनात. जवळपास 3-4 महिने कुठली सायकल घ्यायची, पण माझ्या मुलाने मग 2 डिसेंबर 2020 रोजी एकटाच जाऊन सायकल घेऊन आला.
0: छान.
2: आणि त्यावेळी मला वाटलं की मला सायकल चालवता येईल असा विचार आला. मग सायकल आणल्यानंतर तिला पाहिली, पाय टाक

0: करायला प्रयत्न केला, कमीत कमी 4 दिवस त्या सायकलला फक्त हात लावायचे आणि ठेवून टाकायचे, कारण
1: बर
0: मला पाय टाकताच येत नव्हतं, सायकलवर बसता येत नव्हतं, कारण वय बरोबर 57 वय, जर पडलो तर हात पाय फ्रॅक्चर होऊ शकतो असं
1: बरोबर
0: पण मला वाटलं.
1: हां
0: पण असं 3-4 दिवस घेता घेता तो पाय टाकता आला मला, आणि एकदा पाय टाकला, सुरुवात केली तर ते अजून बंद नाही केली.

0: परिक्रमा करतात, वेगवेगळ्या मार्गाने करतात. आणि आता भौगोलिक परिस्थिती पण अशी बदलली की तिथे अनेक ठिकाणी बंधारे झाले, डॅम झाले, रस्ते मोठमोठे झाले, शेती आधुनिक पद्धतीने केली जाते, त्यामुळे काही तिथलं रचना बदलल्या. चौकशी करता आणि अभ्यास करता लक्षात आलं की पायी परिक्रमा करणाऱ्यांना सुद्धा 50%हून अधिक वेळा रस्त्यावरूनच परिक्रमा करावी लागते.
1: बरोबर.
0: म्हणजे अगदी नर्मदा मैयाच्या किनाऱ्याहून परिक्रमा केली जाते असं फारच क्वचित आहे आणि त्याला खूप मोठा कालावधी आहे.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट म्हणजे की तोपर्यंत 3 वर्ष सायकलचा चांगला अनुभव होता, त्यामुळे असं वाटलं की सायकल हा मार्ग लवकर पण होईल, त्यापेक्षा सुद्धा निसर्गाजवळ सुद्धा राहता येईल, नर्मदा मैयाचाही सहवास लाभेल, आश्रमातला सहवास, तिथलं तपस्या स्थली बघणं हे आपल्याला त्यातून अनुभवता येईल. आणि जरा आपण जास्त सामाजिक जवळकी आपल्याला सायकलच्या मार्गातून मिळते असं मला वाटलं.
1: हे ठरवल्यानंतर अंमलात आणेपर्यंत असा मनात विचार आला नाही का की आपण सायकलवर जातोय ते ओके आहे ना, काही प्रॉब्लेम नाही येणार, असं काही कुठे मनात आली का शंका? काय सांगाल जयश्रीताई?
2: दररोजचा अनुभव आहे की दररोज मी स्वतः कमीत कमी 30 ते 35 किलोमीटर सायकल डेली चालवते पुण्यामध्ये. पहाटे उठणे, आवरणे आणि सायकल बनणे, इतर व्यायामापेक्षा सायकल हा सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे असं मला जाणवलं. सायकलवरून नर्मदा परिक्रमा करायचा विचार आला तर ह्यावेळी तो 2-3 वर्षापासून आमच्या दोघींच्या मनात होतच की परिक्रमा करायची. सायकल तर आमचं त्याच्यावर अतिशय प्रेम असल्यामुळे आम्ही विचार केलेला होता सायकलवर जायचंच, पण ह्यावेळी आम्ही दोघींनी ठरवलं कुणालाही काहीही बोलायचं नाही, सायकलवर पॅक करायचं, लागतं ते सामान घेणे आणि सुटणे, कारण खूप इच्छा होती आणि त्याच्याबरोबर प्रबळ इच्छेसोबत मैयाने पण ह्यावेळी आम्हाला बोलवलंच.
1: ही परिक्रमा कधी केली?
0: परिक्रमा आम्ही 1 जानेवारी 26 पुण्यातून निघालो आणि 2 तारखेला ओंकारेश्वरला आम्ही बसमधून ही सायकल घेऊन गेलो. ओंकारेश्वर जाताना सुद्धा असं झालं की धामणोदला उतरलो आणि आम्हाला असं कळलं होतं की तिथून काही आम्हाला टेम्पोतनं किंवा अशी सायकल नेता येईल किंवा बसनी, पण आम्हाला काही मिळालंच नाही. आम्ही धामणोदपासूनच ओंकारेश्वरला 80 किलोमीटर चालवूनच गेलो सायकल.
1: अरे
0: आणि मग तिथे ओंकारेश्वरला आपण जेव्हा जातो नर्मदा परिक्रमेची सुरुवात, तिथे आम्ही गेलो, त्यांनी आमचे आयडेंटिटी कार्ड वगैरे बनवून दिलं, तिथे राहण्याची व्यवस्था. तिथनं दुसऱ्या दिवशी सकाळी 3 तारखेला संकल्प सोडवला आणि आम्ही तिथून 3 तारखेला निघालो. सुरुवात झाल्यानंतर असं काहीच निश्चित नसतं आपण किती अंतर जाणार, कुठे
1: हो.
0: राहणार, काय खाणार,
1: पण तुम्ही साधारण
0: असं
1: रोज
0: काही
1: किती
0: अंदाज नसतो.
1: अंतर जायचा?
0: आम्ही रोज साधारण 80 ते 100 चा टप्पा ठरवलेला होता, पण आपण ठरवून काही होत नाहीये, कारण नर्मदा मैया जे ठरवेल तिच्या इच्छेप्रमाणे होतं असे आम्ही प्रत्येक वेळेला अनुभव घ्यायचो. आणि जात असताना आम्हाला रस्त्याची परिस्थिती कशी असेल, आश्रम कसे मिळतील, वाटेत अनेक ठिकाणी आग्रह करून खूप वेळा आपल्याला मनापासून अगदी प्रेमळ आग्रहाने अनेक आश्रमामध्ये आपण जावं राहावं अशी त्यांची इच्छा असते, त्यांना सेवा करण्याची संधी अगदी मनापासून हवी असते. आणि दुसरा नियम असा आहे परिक्रमेचा की सूर्योदयानंतर ती सुरू करावी आणि सूर्यास्ताच्या अगोदर ती संपवावी. त्यामुळे आम्ही सुरुवात करायचो की कुठे आपल्याला आता आज निवास करायचा आहे, त्याची चौकशी करून त्याप्रमाणे आम्हाला थांबावं लागायचं. त्यामुळे त्याप्रकारे मग ते अंतर ठरायचं की आम्ही किती अंतर जाऊ शकतोय.
1: अच्छा, किती दिवसाची ही परिक्रमा तुमची होती जयश्रीताई, काय सांगाल?
2: परिक्रमेसाठी आम्ही साधारण 34 दिवस आधीच धरले होते, तसे 45 दिवस म्हणलं होतं, पण 30 ते 35 दिवसात आपण पूर्ण करावी
1: अच्छा
2: हा निश्चय करूनच गेलो होतो. तिथले रस्ते माहिती नव्हते आम्हाला, पुढं जायचं गाव कुठं राहायचंय ते आधी आम्ही चौकशी करायचो, पण कितीही चौकशी केली तर 50-100 किलोमीटर मधले जे रस्ते ते रस्ते कसे आहेत, चढ किती आहे, उतार किती आहे, हे आपल्याला माहीत नसतं.
1: बरोबर.
2: त्याच्यामुळे कधी 60 किलोमीटर, कधी 70 किलोमीटर, कधी कधी मग 100 किलोमीटर अशी डेली सायकल चालवावी लागायची आम्हाला.
1: अच्छा, पण मग अशा रस्त्याने जाताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आले का रस्त्यात, किंवा सायकल बंद पडली, सायकल रिपेअर करायला लागली, अशा काही गोष्टी घडल्या का?
2: पहिल्यांदा आम्ही 3र्या किंवा 4थ्या दिवशीच माझी सायकल पंक्चर झाली. रुद्रकुंडमध्ये आम्ही गेलो गेलो मस्तपैकी, सकाळी 9-9:30 तिथं पोहोचलो. तिथल्या मैयाने आम्हाला गरम गरम भाजी पोळी खायचा आग्रह केला. तिथलं जेवण झालं आमचं, म्हणजे भोजन म्हणू आपण, आणि पायऱ्या उतरून दोघी खाली आलो. बघते मी तर माझ्या सायकलचा पुढचा टायर बसलेलं, म्हणजे ते पंक्चर होते. काय करू काय करू, मला येतं सगळं पंक्चर वगैरे करता. म्हणलं आता आपण आधी हवा भरू. हवा भरली त्याच्यामध्ये आणि आम्ही दोघी बलबला कुंडपर्यंत सायकलवर गेलो, तोपर्यंत काय हवा नाही गेली.

0: म्हणलं नको आता ह्याच्या पुढं जायचं तर पंक्चर काढू. मग मी स्वतः सगळं ते सायकलचं किट बाहेर काढलं, तेवढ्यात आम्ही ट्यूब बाहेर काढली तर तिथे एक महाराज होते, ते गाडीतून आम्हाला त्याच्या आधी कुठं तर भेटलेले होते. ते म्हणले तुम्ही काय करताय? म्हणलं माझी सायकल पंक्चर झाली आणि पंक्चर काढते, तर तुम्हाला येतं का? तर हो म्हणे मला येतं, पण तुम्ही नका करू तर मी करून देतो. मग त्यांनी तिथं ते मी फक्त चाक काढलेलं होतं, ट्यूब बाहेर काढलेली होती, म्हणे थांबा मी करून देतो. आणि त्यांनी 5 मिनिटात ती माझं सायकलचं पंक्चर काढून मला टायरला सगळं ओके करून सायकल ताब्यात दिली. तो पहिला अनुभव होता मला.
1: पण म्हणजे तुम्ही तयारी निशी गेला होता की मी पंक्चर झालं तरी काढू शकते,
0: हो
1: तुम्ही ती तसं शिकून गेलेला होता
0: हो.
1: हे मला आता ते तुम्हाला काय तुमचा काय अनुभव आहे?
2: आम्ही हे सगळं शिकून गेलो होतो की जे कमीत कमी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या करता आल्या पाहिजे सायकलच्या, ते शिकण्यासाठी आमच्या जवळच एक सायकल रिपेअर करण्यात त्यांच्या इथे जाऊन बसून मी शिकून घेतलं. आणि आवश्यक ते पंक्चर काढण्याचं किंवा ॲलन की किंवा जे आपल्याला आवश्यक सामान आहे ते आमच्या दोघींकडे आम्ही विभागून घेतलेलंच होतो. खरं तर मला नर्मदा मैयाची अशी कृपा की माझी सायकल 33 दिवसात एकदाही पंक्चर झाली नाही आणि त्याचं प्रेशर पण मेंटेन राहिलं होतं. आम्ही दोघींनी एक एक सायकलचा पंप घेतला होता, आम्ही पण त्यात हवा भरत होतो आणि कधीतरी वाटेतही आम्हाला हवा भरून घेता येत होती. फक्त एकदा मात्र असं झालं की समोरून उलटीकडून ट्रक अगदी रॉंग साईडनी आला आणि मी त्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या साईडला सायकल पडली पण मी पडले नाही.
1: अच्छा.
2: आणि सायकल पडल्यानंतर त्याचा जो बेल्ट होता तो सगळा अडकला त्याच्यामध्ये आणि मग ती सायकल काही हलवता येईना. पण नर्मदा मैयाचीच अशी योजना असावी की नुकतंच आमच्या इथून एक मोटरसायकलवर पुढे गेले होते आणि त्यांनी मला नुकतंच सांगितलं की तुम्हाला काही लागलं तर माझा नंबर ठेवा आणि काही लागलं तर फोन करा.
1: अरे
2: खरोखर ही पुढे होती पण मला आधी त्यांचंच नाव सुचलं आणि मी त्यांना पहिल्यांदा पटकन फोन केला. ते 15 किलोमीटर पुढे गेले होते पण ते परत आले मागे आणि ते आले आणि त्यांनी मदत केली. काही सायकलला सुद्धा काही तसं झालेलं नव्हतं आणि मग आम्ही ती सायकल घेऊन आम्ही पुढे तिथनं निघू शकलो.
1: वा छान. ह्या वयात नर्मदा परिक्रमा करायची, ती पण सायकलवरनं करायची. आणि अजून एक की तुम्ही दोघींनी आपापलं सामान पण बरोबर घेतलं होतं सायकलवरनं. काय काय बरोबर घेऊन गेला होता तुम्ही म्हणजे तिथे?
2: हे सामान म्हणजे आम्ही अगदी कमीत कमी सामान ठेवलं होतं जवळ. सायकलसाठी लागणारं आवश्यक ते सामान तर होतंच, त्याचं जे काही ओझं 2 ट्यूब होत्या ठेवलेल्या. आणि आमच्यासाठी म्हणजे एक कपडे आम्ही घालायचो, एक कपडे बॅगेत आणि एक जर्सी, थोडा वॉर्म जर्सी की कारण थंडीचे दिवस होते, स्लीपिंग बॅग. आणि एक तिथे आश्रमामध्ये नियम असा असतो की पांढरे कपडे वापरावेत, तर आम्ही पांढरे कपड्याचा सेट जो आम्ही तिथे आश्रमात गेल्यानंतर आवर्जून घालायचो.
1: अच्छा.
2: तो एक ठेवला होता आणि बाकी इतर आपलं छोटं जे काही आवश्यक तेवढ्या गोष्टी एवढंच आम्ही ठेवलं होतं. खाण्याचं काहीच ओझं ठेवलं नव्हतं आणि पाण्याची एक बाटली असायची बरोबर, एवढं ओझं सायकलवर आमचं कायम असायचं. पण हे खूप कमीत कमी सामान ठेवण्यामुळेच आम्हाला ते खूप सोयीस्कर झालं. आणि मग ते रोज कपडे धुवायचे, दुपारच्या वेळेला कुठे थांबलो होते तिथे वाळवायचे.
1: मग तुम्ही दिवसभर प्रवास करताना सकाळी आणि संध्याकाळी करायचा आणि दुपारी थांबायचं कुठेतरी?
2: दुपारी आम्ही थांबायचो, थोडा वेळ थांबायचो मध्ये मध्ये किंवा जसं ऊन वाटतंय त्याप्रमाणे थोडं थांबायचो. विश्रांती पण व्हायची आणि थोडी एनर्जी वाटली की परत त्याच्यानंतर
1: सुरू करायची. सुरुवात
2: एक आपल्याला यात लक्षात ठेवायचं असतं की आपल्याला हे रोज करायचंय, म्हणजे 1-2 दिवसाचं नाहीये, त्यामुळे तेवढी आपली एनर्जी मॅनेज करत
1: बरोबर
2: आणि तिथला विचार करतच आपल्याला आहे करायचं आहे.
1: तुम्ही जेव्हा दोघी जणी सायकलवरनं दोघीच जणी ह्या वयात प्रवास करतायत, त्या नर्मदा वासियांचं त्यांची काय रिॲक्शन असायची?
2: त्यांची रिॲक्शन म्हणजे खरं तर आम्हाला खूपच सगळ्यांनी सन्मानाने किंवा कौतुकाने सगळ्या ठिकाणी स्वागत केलं. रस्त्याने आम्ही जात असताना आम्ही दिसलो की नर्मदे हर असा आवाज देऊन चौकशी व्हायची, आमच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी आतुरता असायची. आता एके ठिकाणी आम्ही जात असताना त्यांनी आम्हाला त्यांच्या आश्रमामध्ये नेण्यासाठी आमच्या बरोबरच बाईकवर ते आले आणि नेण्याची त्यांची इच्छा होती. आणि त्याच आधी आम्ही थोड्या मागेपुढे असल्यामुळे तिथल्या स्थानिक एका राजपूत यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आमच्याच घरी निवासाला या. मग तिथे अगदी त्यांच्यात असं झालं की दोघांनाही आम्ही जायला हवं होतं त्यांच्या इथे, पण मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आता यांनाही सांगितलेलं आहे, तर आम्ही मग निवासासाठी राजपूतांकडे गेलो आणि आश्रमामध्ये आम्ही प्रसादासाठी गेलो. तिथे ते आमची अगदी वाट बघत होते आणि आम्हाला मग आतमध्ये गेल्यानंतर अगदी गरम गरम स्वयंपाक त्यांनी तयार ठेवला होता. असंच पूर्वा या ठिकाणी जात असताना सूर्यकुंड आहे तिथे, तिथे एक स्टेट बँकेचे आणि ते आमचे म्हणजे बँकर्स असल्यामुळे जास्त छान गप्पाही झाल्यानंतर त्यांनी आम्हाला कारमधनं जाता जाता विचारलं की तुम्हाला

0: मला आता इथे कुठे थांबायचं आहे, तर आम्ही सांगितलं आम्हाला इथे पुरे पूर्वा गावात, तर ते म्हणले तुम्ही माझ्याबरोबर चला असं आम्ही त्यांच्या मागे गेलो कारच्या मागे, आणि मग जात त्यांनी त्यांना त्यांच्या घरीच आम्हाला नेलं. इतकं त्यांनी आनंदाने आमचं स्वागत केलं आणि त्यांनी छान गाजर हलवा वगैरे केलेला होता. एके ठिकाणी जाताना त्या गेलो आणि त्या गावात इथे पुरीवाले हे राजू पुरीवाले भैया, तिथे तुम्ही जा म्हणे. मग त्या गावात आम्ही गेलो, तिथे मी नुकतंच तिला म्हणलं होतं की इथे शेळ्या वगैरे पण आपण कधी शेळीचं दूध नाही प्यायलो, तर तिथे गेलो आणि ते आम्हाला म्हणले की आम्ही तुम्हाला शेळीचं दूध काढून देऊ. आणि सगळ्या ठिकाणी गेलो की पहिलं म्हणजे चहा, आणि त्यांनी चहा विचारला की ही आधी माझ्याकडे बघायची, कारण ती एकदम खुश पहिला चहा मिळणार म्हणल्यानंतर.
1: चहावर माझं जास्त प्रेम आहे.
0: आणि मग तिथे गेलो आणि ते इतकं साधं घर होतं त्यांचं, पण इतके सेवाभावाने सगळे घरातले, त्यांची आई, त्यांची मुलं, सगळेजण अगदी लगेच आले, त्यांनी सेवाभावाने आमच्यासाठी सगळं तयारी वगैरे केली. तर हा अनुभव प्रत्येक ठिकाणी, एका ठिकाणी तर एक मैया आम्हाला भेटल्या, तर त्या म्हणल्या की नाही नाही चाय लेके जाओ, काली चाय आहे काली, म्हणलं ठीक आहे आम्ही घेऊ. ते आपल्याकडून ही सेवा म्हणून, कारण त्या भागात कुठे तुम्हाला चहा मिळणार नाही, तर आम्ही इथे तुम्ही चहा नक्की घेऊन जा असा त्यांचा आग्रह होता. तुमचा मनातला भाव महत्वाचा असतो
2: खूप,
0: आणि म्हणूनच हा जो भाव आहे, आणि मला असं वाटतं की त्यामुळेच परिक्रमावासी सुद्धा अगदी निश्चिंतपणे ही परिक्रमा करू शकतात. कुठेही आपण जाऊ तर त्यांचा शब्द असायचा की चिंता मत करो मैया आहे, आप निश्चिंत राहो मैया,
2: विश्वास मैयावरचा होता. तो अनुभव छान आले किंवा अतिथी म्हणून तुमचं स्वागत झालं, पण एक स्त्री म्हणून तुम्हाला कधी कुठे भीती वाटली किंवा कधी तणाव आला किंवा कधी नकोस वाटलं किंवा सायकलवर न जायचंय पण का आलो असं कधी काही वाटलं का?
1: सायकलने परिक्रमा करायची हा विचार केल्यामुळं पूर्ण परिक्रमा करायची हा एकच विचार होता. मैयाच्या किनाऱ्यावरून आपण जेव्हा परिक्रमा करतो तेव्हा आम्ही दोघीच स्त्री आहोत, महिला आहोत, असं भीती वाटायचं कारणच नव्हतं. कारण तिथं गेल्यानंतर एक एक एक दिवस जसा जाईल तसं तसं लक्षात आलं, इथं जरी एकट्या स्त्रीने जरी परिक्रमा केली इथं ती सुरक्षित आहे. जेव्हा एक स्त्री म्हणून तिथं परिक्रमा करते मैयाची, तेव्हा ती नर्मदा मैया आहे हेच तिथल्या लहान मुलापासून एकदम वयस्कर माणसांपर्यंत एकच भावना असते. त्याच्यामुळं आम्ही सायकलवर केली किंवा चालत केली, काही केलं असतं तर ती तिथं सुरक्षित आहे आणि आम्हाला काही भीती असं काही वाटलं नाही. कारण निश्चित मनाने एक मनाने दोघींनी निश्चय केला होता की आपल्याला दोघींना परिक्रमा पूर्ण करायची. पण सायकल पडली, आम्ही दोघी पडलो किंवा आम्ही आजारी पडलो असे काही अनुभव आले नाहीत. पूर्ण सगळे एकदम चांगले अनुभव होते. महत्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही दोघी सायकल चालवतो ना, आमच्या दोघींची वय 60 पेक्षा जास्त आहेत, त्यामुळं 34 दिवस आमच्या जिथं जाईल तिथं आम्हाला स्वागत झालं. लखनौ 2 मध्ये आम्ही गेलो संध्याकाळचे 6-6:30-7 आसपास पोहोचलो असेल, तर राम मंदिरात आम्ही मुक्काम करायचं ठरवलं. खूप सुंदर मंदिर होतं, आतमध्ये गेलो तर आम्ही दोघी, आमचं एवढं वय आहे तर आम्हाला स्पेशल रूम दिली त्यांनी तिथे, जिथे जेव्हा आमच्या बरोबर आम्हाला काय करावं लागायचं की आमच्या सायकलची काळजी करावी लागायची.
2: बरोबर,
1: कारण ती आम्हाला घेऊन जाते, त्यामुळे सायकलची काळजी करावी लागायची. जिथं जिथं होतो तिथं तिथं आम्ही रूम असेल किंवा काय असेल तर पहिल्यांदा आम्ही आराम पाहिजे असं नाही, आम्हाला पहिल्यांदा आमची सायकल कुठे सुरक्षित ठेवता येईल. आणि कसं होतं लोकांना आमच्या सायकली स्पेशल होत्या, त्याचे ब्रेक, त्याचे गिअर, मोठ्या मोठ्या वयस्कर लोकांना पण असं वाटायचं की याची किंमत किती आहे, ही कुठून आणली तुम्ही काय, म्हणजे आमची सगळी पूर्ण चौकशी आधी करायची, तुम्ही कुठून आलात, तुमचं वय काय आहे, तुम्ही पूर्ण परिक्रमा करणार आहात का. त्याच्या आधी काय झालं, अंधार, थोडासा अंधारच पडला, 4-5 मुलं होते एकदम तरुण, त्यांनी आम्हाला थांबवलं की तुम्ही म्हणे एवढं वय आहे सायकल चालवताय तर थोडं फोटो काढू म्हणे आम्ही तुमच्या बरोबर. तर म्हणलं बाबा फोटो काढेपर्यंत आम्हाला जे पुढचं 5 किलोमीटर अंतर आहे तिथं अंधार पडेल, तर आमच्या मागं तुम्हाला गाडी घेऊन यावं लागेल, 4-व्हीलर होती. हो चालेल म्हणले, तर 5-7 जणांनी आमच्यासोबत फोटो काढले आणि त्यांचं त्यांनी ते वचन पण पाळलं आम्हाला पुढे जाईपर्यंत आमच्या मागणं
2: मदत केली,
1: लाईट पूर्ण लावून आमच्या पुढेपर्यंत गेले. कारण तिथं कसं 6-6:30 वाजले की कम्प्लीट अंधार होतं. तिथं गेलो तर त्या मैया होत्या ज्यांच्या घरी आमचा मुक्काम होता, त्या मैया आमच्या दरवाजातच वाटच बघत होत्या दोघींची. आमची सायकल त्यांच्या मुलांनीच आत नेली आणि आमच्या दोघींचे पाय धू, आमच्या गळ्यात माळ घाल, इतकं भव्य स्वागत केलं त्यांनी गेल्यानंतर. असं वाटायचं की आपण खरोखर मैया आहोत का, एवढं वाटायचं. कारण प्रत्येक वेळी जे अनुभव आहेत ते आणखी मोठे व्हायचे.
2: खूप छान आपला हा प्रवास चालू आहे नर्मदा परिक्रमेचा सायकलवरनं तुम्ही केलेल्या. तर एक छोटंसं गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात.

0: पुन्हा एकदा मैत्रिणींनो स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत, नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तर हेमलताताई, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही अशी प्रदक्षिणा करायचं ठरवलं तेव्हा तुमच्या घरातनं किंवा मित्रमैत्रिणींमधनं काय रिॲक्शन आली?
1: माझ्या घरातून मदत, म्हणजे मला कोणाचा विरोध होण्याचा काही असा प्रश्न नव्हता. माझ्या मुलांनी एव्हरेस्ट, कांचनजंगा, मनासलू शिखर सर केलेली आहेत.
0: वा,
1: मुलगी पण स्विमिंग गोल्ड मेडालिस्ट आहे. जावई पण माझे कॉम्रेड्स आयर्नमॅन वगैरे असे केलेले आहेत. सून पण, ती पण मला नेहमी साथ असते. आणि आमची नातवंड छोटी आजीसाठी छान छान त्यांनी ग्रीटिंग्स तयार केली. आणि मात्र सांगितलं की लवकर यायचंय असं. हाच पाठिंबा होता. आणि मित्रमंडळींचं, त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं. वाटेतनं सुद्धा आम्ही कोणालाही कधी फोन केले तर लगेच आम्हाला तिथनं ते मार्गदर्शन करायचे. मध्ये आधी काहींनी चौकशी पण केली, कुठेपर्यंत चाललाय, कसं चाललंय वगैरे, काळजी घ्या. तर हा खूप मोठा पाठिंबा आम्हाला होता. हा पाठिंबा आणि हेच आपण म्हणतो की हे आपल्याला एक पाठबळ असतं. आणि आमच्या गुरु महाराजांचे, स्वामी विवेकानंदांचे, मा शारदा आणि रामकृष्ण परमहंसांचे आशीर्वाद आमच्या बरोबर सदैव होते हे आपल्याला पदोपदी जाणवत असतं. तर ते अनुभव आपणच घेतो आणि ते आपल्यालाच अनुभव समजत असतात की ते कसे आपल्याला पुढे नेतात.
0: जयश्रीताई, तुम्ही काय सांगाल, काय कशा पद्धतीने घरच्यांची मदत तुम्हाला मिळाली किंवा घरच्यांचं प्रोत्साहन तुम्हाला मिळालं की जेणेकरून एवढी मोठी छान कामगिरी हातनं घडली तुमच्या?
2: माझ्या घरच्यांचा, माझ्या मिस्टरांचा मला नेहमीच विरोध आहे सायकल चालवायला, कारण ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत. ते म्हणतात की साध्या स्कूटरला कुणी विचारत नाही तर तुझी सायकल कुठं काय, त्यामुळे ते नेहमीच मला विरोध करतात. नको म्हणतात सायकल चालू वगैरे. पण माझी मुलगी, जी माझी महत्वाची सपोर्टर आहे, आणि माझा मुलगा, हे दोघं माझ्या पाठीशी सतत असतात. दोघं पण सायकल चालवतात, पण सपोर्टर जास्त माझी मुलगी आहे की जे काही करल त्याला सपोर्ट करते मला सायकलिंग.
0: खूपच छान. तुमची हॉबी किंवा तुमचा छंद म्हणून सायकल चालवायची ही एक तर गोष्ट होतीच, पण त्याबरोबरच निसर्गाचा समतोल साधणं किंवा प्रदूषण जे होतं ह्याच्यावर अटकाव करणं, याच्याबद्दल तिथे काही जनजागृती केली का तुम्ही?
1: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण आधी आम्ही नर्मदा परिक्रमा सुरू केली, संकल्प करणे, नंतर परिक्रमा सुरू करणे, नंतर आश्रमातला सहवास, हे सगळं होता होता. मग आमचं सगळ्या गोष्टींकडे लक्ष जायला लागलं आणि प्रामुख्याने लक्ष गेलं ते तिथला वाढणारा प्लास्टिकचा आणि सर्वच कचरा.
0: अच्छा.
1: तर हा जो कचरा आहे हा खरोखर किती घातक ठरू शकतो.

0: तो पर्यावरणाला, याची मला वाटतं तिथे फारशी जनजागृती नाही आहे किंवा ती होणं आवश्यक आहे.
1: अच्छा,
0: तर ह्याची खूप जाणीव झाली. आम्ही अनेक ठिकाणी त्यांना आधी सांगायचो की तुम्ही आधी डस्टबिन ठेवा इथे, किंवा आमच्या समोर म्हणायचो की आत्ता ठेवा, तर मग तेव्हा ते ठेवायचे. आणि इथे हा कचरा जो निर्माण होतोय त्याला कारणीभूत परिक्रमावासीच जास्त आहेत असं मला वाटलं. कारण आम्ही असंही कित्येक वेळा पाहिलं की परिक्रमावासी चालत असताना जात असताना सुद्धा सहज प्लॅस्टिक वाटेत फेकून देतात. हा जो जनजागृतीचा भाग आहे की हा आपल्याला स्वतःला स्वयंशिस्तीचा जो भाग आहे, तर तो प्रत्येकाने थोडा स्वीकारायला हवा आहे.
1: बरोबर,
0: आपली जबाबदारी ओळखायला हवी की कमीत कमी हा कचरा मी जिथे निवासी आहे तिथेपर्यंत नेऊन तिथे टाकीन, किंवा तिथल्या केंद्रांमध्ये सुद्धा तिथे ते सहज आम्हाला प्लॅस्टिक म्हणजे कागदी ग्लास आणि प्लॅस्टिक प्लेट वगैरे प्लॅस्टिक चमचे असं देत होते. आणि आम्ही तर स्वतः म्हणजे आम्ही आता सायकलिंग करतो म्हणजे इथे परिक्रमेत नाही केव्हाही जाताना आमच्या बरोबर सदैव एक कप स्टीलचा चमचा आणि स्टीलची प्लेट असते की आम्ही तेच वापरतो. कारण आपण जितके दिवस जाऊ गुणिले 3 किंवा 4 एवढे आपण ग्लास वाया घालवणं किंवा ते प्रदूषण वाढवण्याचा आपल्याला अधिकार नाहीये, ते कमी करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर त्या दृष्टीने पण आम्ही मग तिथल्या स्थानिक लोकांशी युवकांशी बोलत होतो, तर मग तिथे आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही हे असे ग्लास आणि चमचे आणि प्लेट जे ठेवता त्यापेक्षा सुद्धा तुम्ही स्टीलचे जर ठेवले तर खरं तर ह्याच्यापेक्षा त्याला खर्च कमी येईल. तुमच्याकडे पाणी भरपूर आहे, तुमच्याकडे चूल पेटवली जाते, रोजची राख आहे भरपूर, तुम्हाला त्या राखेने घासून स्टीलची भांडी परत वापरता येते. तर तुम्ही हे तिथे करा आणि तुम्ही इतरांनाही सांगा असं आम्ही तिथे सांगायचो. आणि असं विशेष सांगायचं म्हणजे त्याच्यातला हा भाग असा की हे सांगितल्यानंतर आम्हाला काही लोकांनी मेसेजही पाठवले की आम्ही हा बदल केला.
1: अरे,
0: काहींनी फोटो पाठवले. मग त्यापुढे आम्ही त्यांना परत हे सांगितलं की आता हे तुमचंच पुढे काम आहे की तुमच्या आसपास असणाऱ्या केंद्रांवर पण तुम्ही हे सांगा आणि हा बदल त्यांना सुद्धा तुम्ही करायला अवश्य सांगा.
1: केवढा अभिमान वाटला असेल.
0: खूप अभिमान वाटला आणि असं वाटलं की आपला हा एक छोटासा प्रयत्न पण तो कोणीतरी ऐकला आणि आचरणात आणला. कारण काय व्हायचं, सुरुवातीला असं लक्षात आलं की आम्ही त्यांना प्रदूषण आणि पोल्युशन किंवा कचरा होतोय स्वच्छता हे सांगितल्यावर फारसं लक्षात नाही आलं. पण जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलायचो की आप मैया की सेवा कर रहे और मैया की सेवा का ये भाग है की मैया गंदी नाही होनी चाहिए, तर ह्यामुळे काय होणार आहे की पुढे प्रदूषण वाढेल, इथे कचरा वाढेल, सगळी अस्वच्छता पसरेल आणि मग तो मैयाला त्याच्यातनं होणारा जो त्रास आहे तर ही तुमची सेवा त्याच्यातनं घडणार नाही.
1: बरोबर,
0: हे मात्र त्यांना मनोमन तिथे पटायचं त्यांच्या चेहऱ्यावरनं बोलण्यावरनं लगेच ते आम्हाला प्रकर्षाने जाणवायचं.
1: मैयावरचं प्रेम ते बहुतेक करायला भाग पडलं,
0: भाग पडत होतं. आणि असं हळूहळू ते करू शकतील बदल. त्यामुळे असं वाटतं की यापुढे आम्ही जर कधी तिथे गेलो आणि तिथे जाऊन सेवा करायची जर आम्हाला संधी मिळाली तर ही सेवा करणं जास्त महत्वाचं ठरेल.
1: मी नर्मदा परिक्रमा केली ह्याचं कृतकृत्य किंवा कृतार्थता वाटली की असा अनुभव काही आहे का?
0: आम्ही परिक्रमा सुरू करताना आम्हाला एका परिक्रमावासींनी सांगितलं होतं की परिक्रमा में भिक्षा करना ये बहुत महत्वपूर्ण बात आहे, आपण भिक्षा केली पाहिजे कुठेतरी. तर ते नंतर खरं तर आमच्या काही एवढं लक्षात नव्हतं राहिलं, पण साधारणपणे आम्ही ज्या वेळेला तट परिवर्तन केलं आणि पुढे जात असताना एके ठिकाणी आम्ही असं सकाळी ठरवलं की आता आपण आज थोडंसं कुठेतरी हॉटेलमध्ये दाल खिचडी थोडंसं खाऊन पुढे जाऊ, कारण तिथे बऱ्याच अंतरावर कुठे आश्रम दिसत नव्हते. असं ठरवून आम्ही निघालो आणि खरोखर जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर आम्ही गेलो असू आणि त्या हायवे होता, आजूबाजूला हॉटेल दिसत होती, पण कुठेच आम्हाला काहीच मिळालं नाही.
1: बर,
0: आणि मग शेवटी असं की आमच्याकडं पाणी संपलं आणि खाणं तर काही बरोबर आम्ही ठेवायचं नाहीच, पण कुठे आश्रमही म्हणजे अन्न क्षेत्र तिथे म्हणतात की जिथे परिक्रमावासींची सोय केली जाते, तर तेही कुठे मिळालं नाही आम्हाला. 12-12:30 होऊन गेले होते. शेवटी आम्ही एका घरापाशी थांबलो आणि सहजच आमच्या तोंडून आलं की तिथे काही आम्हाला मिळेल का खायला.
1: अच्छा,
0: आणि त्यांनी इतकं मनापासून लगेच दार उघडलं आणि ते म्हणले नाही आई आई आप अंदर आई. आम्ही आत गेलो आणि त्यांनी लगेच तिथे खाट वगैरे घातली विश्रांतीसाठी. त्यांनी आम्हाला खिचडी केली, इतकी सुंदर मऊ खिचडी, आणि त्यांनी सांगितलं हे आमचं आत्ताच घरचं तूप काढलेलं आहे, तर ते तूप आणि घरचं त्यांचं लोणचं त्याच्याबरोबर वाढलं. इतकं त्यांनी मनापासून आम्हाला ते वाढलं. आणि त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ थांबलो आणि निघालो, तर आम्ही म्हणलं की खरंच आम्हाला तुम्ही इतकं सुंदर दिलत की आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्हाला आम्हाला इतकं छान इथे
1: स्वागत
0: होईल, इतकं आम्ही इतकं छान जेवू इथे.

0: पुढची गोष्ट विशेष अशी की त्या मैया म्हणल्या की मैया आम्ही इथे परिक्रमा मार्गावर राहतो, पण हा पहिलाच प्रसंग आहे की आम्ही कोणाला तरी असं जेवण दिले. इथे आम्ही शिधा म्हणून कधीतरी देतो केंद्रावर इथल्या, पण आम्ही असं स्वयंपाक करून वाढले अशी पहिलीच वेळ आलेली. आणि विशेष म्हणजे तुम्ही आज आमच्याकडे आलात ते आम्हाला मैयाच आल्यासारखी वाटतेय. तुम्ही आज आलात आणि आम्ही हे तुम्हाला स्वयंपाक केला आणि तुम्ही इथनं आमच्याकडनं जेवून निघताय, तर ह्याचा आम्हाला खूप आनंद होतोय. त्यावेळेला एकदम आठवलं की त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही भिक्षा करणं, भिक्षा करण्यामध्ये तुम्ही तुमच्या अहंकाराला पण छेद देता आणि तिथे तुम्ही विनम्र होता. आणि मग तिथनं आम्ही बाहेर पडलो आणि थोडस पुढे गेलो, एक 2-4 किलोमीटर असे, आणि तिथे अन्नक्षेत्र होतं. खरं तर
1: सकाळी आम्ही ठरवलं होतं की आज आपण आहे ना, खूप दिवस झालं म्हटलं डाळ भात खाल्ला नाही, आणि आज आपण साजूक तुपाची बाटली विकत घेऊ. म्हणजे म्हणतात ना मैया भिक्षाची मागायला लावलीच आम्हाला, पण जी इच्छा होती आमची दोघींची
2: ती पूर्ण केली,
1: ती तिने पूर्ण केली. मस्त गरम गरम खिचडी आणि त्याच्यावर साजूक तूप ते तिने आम्हाला तिथं खायला घातलं.
2: छान.
0: आणखीन आठवण सांगायची म्हणजे आम्हाला जे वेगवेगळे साधू भेटले तर त्यातून पण आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत होत्या. सुरुवातीलाच आम्ही पहिल्या दिवशी लेपाला नर्मदालयला जिथे गेलो, नर्मदालय हे भारती ठाकूरांनी केलेलं आहे आणि तिथे रामकृष्ण परमहंस आणि माताजी आणि स्वामीजींच्या त्यांना जशा मूर्ती मिळाल्या तिथे त्यांनी ते मंदिर उभारलं होतं. तर आम्ही त्यांच्याकडे त्या दिवशी मुक्कामी होतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन, त्यांच्याकडून जो गमछा घेऊन निघालो तर तोच आम्हाला पूर्ण परिक्रमेमध्ये अगदी आवश्यकही होता आणि त्याचा आम्हाला उपयोग होत होता. तिथलं जे जंगल आहे,
1: तिथले आदिवासी
0: त्यांच्या मुलांसाठी त्यांनी तिथे सहनिवास बांधलाय. अगदी 4 वर्षापासून जवळजवळ 250-300 मुलं राहतात. 4 वर्षापासून मोठ्या मुलांपर्यंत ते एकमेकांच्या सहकार्यांनी तिथे राहतात. आणि तर ते आम्हाला तिथे त्यांच्याकडे मिळालो. वाटेत पण आम्हाला काशीचे एक डॉक्टर होते, त्यांनी फिलॉसॉफीतलं डॉक्टर केलेलं आहे आणि ते संन्यासी आहेत. त्यांनी पण आमचा एक छोटा इंटरव्ह्यू घेतला आणि नारी शक्ती आणि शिव आणि शक्ती हे कसं आहे, एक रूप आहे आणि त्याच्याच प्रेरणेने तुम्ही कसं हे करताय परिक्रमा, असं त्यांचं छान त्यांनी आमच्याकडून छोटासा इंटरव्ह्यू असा घेतला होता. त्याच्यानंतर आणखीन एक नेमावरला खूप इच्छा होती जाण्याची आणि बरोबर आम्ही त्या तिथे गेलो त्या दिवशी. तर तिथे पण जे विठ्ठल महाराज होते त्यांच्या इथला तो आश्रम आणि तिथे विशेषतः म्हणजे तिथे बलोपासना होती. तर आम्ही म्हणलं की आम्ही पहिल्यांदाच आश्रमामध्ये आणि बलोपासनेला एवढं महत्व आहे हे पाहतोय. आणि खूप दिवसांनी आम्हाला तिथे रामदास स्वामींच्या सवाया, मनाचे श्लोक, भजनं सगळं ऐकायला मिळालं. दादा भगवान हे जे परिक्रमा करतात तर ते फक्त वायू आणि जल, म्हणजे फक्त नर्मदा मैयाचं पाणी पिऊन आणि हवा, त्याच्यावरती ते करतात. रोज 20-25 किलोमीटरचा टप्पा ते पार करतात. अत्यंत उत्साही, जवळजवळ 2000 दिवस झाले ते अशा याच्यावरती राहिलेले आहेत. झाल्यानंतर सुद्धा त्यांचं त्यापुढे प्रवचन असतं, नामजप असतो, तर हे खूप आश्चर्यचकित करणार होतं. त्या ठिकाणी मिळालं. डोंगरगावला पण आम्ही जिथे गेलो तिथे पण खूप छान आश्रम, असं अगदी मैयाच्या किनारी फक्त आश्रम आणि गोशाला आहे तिथे, आणि स्वच्छ शिस्तीत असलेला असा छोटाच पण सुंदर आश्रम होता. आणि दिवस रात्र ते गस्त घालत असतात महाराज तिथले, आणि ते लक्ष ठेवत असतात की कुठली शापदांचा त्रास होऊ नये, कोणी किंवा इतरांनी पण व्यवस्थित तिथे राहावं. तर असे काही काही साधूंचे सहवास. सिनोरला एक सुंदर आश्रम होता, ती एक आठवण सांगण्यासारखी. पहिलाच तो आम्हाला मिळाला मैयाच्या किनारी असलेला आश्रम आणि तिथे आम्ही राहिलो. तिथे संध्याकाळी मैयाची सुंदर आरती होते. तिथले जे पटेल दाम्पत्य आहे तर ते खूप सेवाभावाने तिथे काम करतात. आम्हाला नर्मदा स्नानासाठी सकाळी जायचं होतं म्हणून आम्ही सकाळी गेलो, थोडं उजाडत असताना गेलो आणि स्नान करून येत असताना पाण्यात अशी हालचाल दिसली आम्हाला. तर आधी असं वाटलं की मासे असतील, पण मासे नव्हते. घाट चढून आम्ही वर आलो आणि मग तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे मगरी आहे, मगरमैया. म्हणजे मगरमैया म्हणजे
1: नर्मदा मैयाचं
0: वाहन आहे, तर त्यामुळे ते त्या इथे आहेत, पण ती परिक्रमावासींना कुठेही त्रास होत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. सगळ्याला खूप आदरपूर्वक, म्हणजे स्त्रियांना मैया, पुरुषांना महाराज, किंवा समुद्राला पण समुद्र नाही समुद्र महाराज म्हणतात ते.
2: अच्छा.
0: मगरला पण मगर मैया, त्यांच्यातलं ईश्वरी रूप ते बघतात.
2: खूप सुंदर आपली ही मुलाखत किंवा हा प्रवास चालू आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुढे जाऊयात. पुन्हा एकदा मैत्रिणींनो स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही

0: सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तुम्ही ही जी परिक्रमा करायची ठरवली यामध्ये तुम्हाला कोणत्या संस्थांची वगैरे काही मदत घ्यायला लागली का, किंवा अशा काही संस्था काही मदत करतात का?
1: प्रत्येक ठिकाणी जे आश्रम आहेत, मंदिर आहेत, त्यांचा परिक्रमावासींसाठी हा संघ एक त्यांनी केलेला पण आहे, की ज्यामुळे तुम्हाला काही काही ठिकाणचे फोन नंबर किंवा पत्ता मार्ग समजतो. तर हे प्रत्येक ठिकाणी आहेच. स्थानिक डॉक्टरांची पण लिस्ट
0: अच्छा.
1: वगैरे आहे, फोन नंबर आहेत.
0: बर.
1: ते परिक्रमा करणारे पायी आहेत, सायकल आहे, मोटरसायकलवर कार घेऊन येणारे किंवा बस येणारे, या
0: अच्छा
1: सगळ्यांसाठीच इथून सेवा दिली जाते.
0: दिली जाते.
2: बऱ्याच ठिकाणी आम्हाला काही असे छोटे छोटे पुस्तक मिळाले की त्याच्यावर पुढे आश्रम कुठं कुठं आहे
0: अच्छा
2: असे किंवा पाम्पलेट्स दिले त्यांनी आम्हाला, किंवा पुढं कुठं जाणार चौकशी करून आधीच पुढं राहण्याची सोय
0: अच्छा. म्हणजे जरी एखाद्या व्यक्तीने आधी काही तयारी नसली, डायरेक्ट जायचं ठरवलं, तरी सुद्धा त्यांची सगळी सोय सगळ्या प्रकारची होऊ शकते. आणि असा सायकल प्रवास वगैरे करायचा असेल तर अजूनच मजा येत असेल. एक वेगळा प्रश्न की वय झालं की स्वप्न संपतात असं आपण म्हणतो, की आता काही वयानंतर बास आता नको, आता पुढे झालं, आयुष्यभर आपण खूप केलं वगैरे, अशा ह्याच्यात तुम्ही काहीतरी एक वेगळी छान कामगिरी करून दाखवलीत. आपल्या ह्या धाडसी प्रवासामुळे हा जो काही तुमच्यात बदल झाला किंवा तुमच्यात काही एक वेगळा कॉन्फिडन्स आला, तर आपल्या सगळ्या मैत्रिणींना, आपल्या महिलांना काय संदेश द्याल, काय सांगाल ह्याच्याबद्दल?
1: खरं तर धाडसी हा प्रवास तुम्ही म्हणताय तो करण्यासाठी आपण त्या धाडसाची आधीपासूनच सर्व मराठा स्त्रियांनाची सवय असतेच, की स्त्रिया स्वतः धाडसी किंवा स्वतःहून अनेक गोष्टी करतच असतात, त्यामुळे त्यांना फक्त अशा काही गोष्टींमधून त्यांनी जर ठरवलं की आपण या गोष्टी करायच्या आहेत तर त्या निश्चित करू शकतात. कारण आपण जर आपल्याकडे स्वतः आपल्याकडे लक्ष द्यायला आपल्याला स्वतःच लक्ष द्यावं लागतं, आणि जर का आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर त्याचा आनंद आपण घेणार आहोत, आणि त्या आनंदातूनच आपण अध्यात्माकडे सुद्धा जाणार आहोत. हे एकमेकांशी जुळलेलं असं नातं एकमेकांचे, आनंद आरोग्य आणि अध्यात्म.
0: तुम्ही काय सांगाल जयश्रीताई?
2: प्रत्येक स्त्रीकडे खरोखर धाडस असतंच, शारीरिक क्षमता आपली चांगली राहिली पाहिजे, शरीर चांगलं राहिलं पाहिजे. कारण कितीही पैसा असला आणि जर आपण आधू असू तर त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही आपल्याला, त्यामुळे स्वतःचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य एकदम चांगलं राहण्यासाठी सायकलिंग ट्रेकिंग एकदम बेस्ट आहे. सायकलिंग तर सगळ्यात बेस्ट, कारण मी स्वतः सायकल चालवते, म्हणजे मी सायकलचा सल्ला देणार.
0: अजून पुढे पुढचे काय प्लॅन आहेत का? पुढे सायकलवरनं कुठे जायचं असं काही विचार आहे का डोक्यात? दोघींकडनं नक्की आवडेल, कारण दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय मला.
2: मी तर ठरवलेलं की सायकल ही माझ्यासोबतच संपणार. आणि बरेच प्लॅन आहेत बाबा, बरेच प्लॅन आहेत. त्याच्यातला महत्वाचा माझा 4 वर्षापासून मी जो पहिल्यांदा विचार केला होता की मला हंपी बदामी करायचं, तो एक प्लॅन आहे की सायकलवरून हंपी बदामी करायचं. आणि एक श्रीनगर म्हणजे जम्मू काश्मीर सायकलवर फिरायचं.
0: वा, तुम्ही काय सांगाल?
1: मी सायकलिंग सुरू केलं आणि त्याच्यातनं इतका आनंद मिळेल आणि इतक्या आपण राईड्स करू किंवा अशी नर्मदा परिक्रमा करू असं खरं तर कधीच वाटलं नव्हतं. सुरुवात केल्यानंतर आणि ते एक एक असं होत गेलं, त्याच्यातनं असं वाटायला लागलं की आपण संपूर्ण भारताचं दर्शन या सायकलच्या माध्यमातून करायला हवं. कारण आपला भारतच इतका सुंदर आहे, समृद्ध आहे, आणि त्याचं वेगवेगळी जी संस्कृती आहे, जो समाज आहे, तिथल्या ज्या भौगोलिक वेगवेगळ्या रचना आपल्याकडे आहेतच, पण त्या पाहण्यासाठी सायकलच्या माध्यमातून फिरायचं आहे. आपल्याकडे जो प्रदूषणाचा मोठा प्रश्न आहे, आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा जे आवाहन केलं आहे, तर ते सुद्धा आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण हे करू शकणार आहोत, त्याचा जर थोडा विचार केला आणि त्याची जर सवय केली आणि आपल्या तरुण मित्रांनी तरुण मैत्रिणींनी सुद्धा याचा जर थोडा विचार करून काही विशेष असा वेळ तुम्ही कामासाठी जाता, शाळा कॉलेजमध्ये जाता, त्यावेळेला तुम्ही कुठल्याही वाहनाची मदत घेऊनच जाणार आहात, पण ते वाहन मग सायकल जर ठरवलं आणि थोडा वेळ ठेवला तर एकीकडे तुमचा व्यायाम होईल, प्रदूषणाला सुद्धा आळा घालण्यासाठी मदत होईल, आणि तो व्यायाम होता होता त्यातनं मिळणारा आनंद हा ज्यावेळेला ते सायकलिंग करायला लागतील त्यावेळेला तो त्यांना नक्की कळेल.
2: सोबत पैशाची पण बचत, जो पेट्रोल

0: आपण पैसा वापरतो.
1: तुमच्याशी बोलताना आता असं जाणवत आहे की केवढा मोठा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे या सायकल चालवल्यामुळे किंवा ही परिक्रमा केल्यामुळे जे समाधान तुम्हाला मिळालं तो आनंद तुमच्या प्रत्येक शब्दातनं जाणवतो आहे, तुमच्याकडे बघितल्यानंतर जाणवतो आहे, आणि पुढे सुद्धा तुम्ही जे काही ठरवलं आहे तुमच्या पुढच्या प्रवासाबद्दल ते नक्कीच पूर्ण होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आज तुम्ही दोघी इथे आलात, छान तुमचे विचार, तुमच्या सायकलबद्दलचं प्रेम आमच्याकडे व्यक्त केलं, तुमचे मनापासून आभार, खूप धन्यवाद.
2: आकाशवाणीचे खूप आभारी आहोत की ही संधी आम्हाला नर्मदा परिक्रमेनंतर आकाशवाणीवर इंटरव्ह्यू देण्याची संधीही मिळाली आणि त्याची योग्य दखलही घेतली गेली.
1: मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. मैत्रिणींनो, आत्ता आपण ऐकलात वयाच्या 65व्या वर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हेमलता राव आणि जयश्री जाधव यांचा हा अतिशय सुंदर, आपल्याला प्रोत्साहन देणारा असा प्रवास. हा प्रवास ऐकल्यानंतर नक्कीच वाटतं की आपणही सायकलवर मस्त छान फिरून यावं.

0: वनिता मंडळ, या कार्यक्रमात आता ऐकूया शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवराज्याभिषेक एका सोहळ्यापलीकडच्या स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण.
1: सहा जून 1674 या रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेक एका सोहळ्यापलीकडची स्वाभिमानाची क्रांती होती. राज्याभिषेकाच्या घटनेकडे जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा असे लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ इतिहासातील एक सोहळा नव्हता, तो स्वाभिमानाचा पुनर्जन्म होता. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दबलेल्या जनतेला स्वतःच्या राज्याची जाणीव करून देणारा तो क्षण होता. रायगडावर उभे राहून दिलेली ही सार्वभौमत्वाची घोषणा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच शिवराज्याभिषेक हा केवळ भूतकाळातील गौरव नाही तर स्वातंत्र्य, अस्मिता आणि राष्ट्राभिमानाचा अखंड जागता दीप आहे. आपण आजही बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक घटनांविषयी आजही लोकांच्या मनात प्रचंड कुतूहल आणि आकर्षण आहे. काळ लोटला, पिढ्या बदलल्या, तरी शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंग नव्या अर्थाने उलगडत राहतो. अशाच तेजस्वी आणि ऐतिहासिक क्षणांपैकी एक म्हणजे त्यांचा राज्याभिषेक. हा केवळ एक सोहळा नव्हता तर इतिहासाला कलाटणी देणारा निर्णायक टप्पा होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, पण त्या स्वराज्याकडे पाहण्याचा त्या काळातील प्रस्थापित सत्ताधीशांचा दृष्टिकोन वेगळाच होता. आदिलशाहीसाठी ते एका जागीरदाराचा मुलगा होता.

होते, तर युरोपियन सत्तांना मुघल साम्राज्यच प्रस्थापित वाटत होते. मुघल मनसबदार आणि आदिलशाही सरदारांच्या नजरेत शिवाजी महाराज अजूनही एक बंडखोरच होते. एवढेच नव्हे तर पुरंदराच्या तहावेळी मिर्झा राजा जयसिंग यांच्या दबावाखाली येऊन शिवाजी महाराजांना 9 वर्षाच्या संभाजी राजांना मुघल मनसबदार म्हणून पाठवावे लागले. यावरून त्या काळातील कठीण राजकीय वस्तुस्थिती आपल्या लक्षात येते. महाराजांनी दिलेली वतने, इनामे तसेच केलेले अनेक तह करार यांना कायदेशीर अधिष्ठान मिळवून देण्यासाठी राज्याभिषेक अपरिहार्य बनला होता. स्वराज्य हे केवळ प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले राज्य नसून ते अधिकृत आणि सार्वभौम आहे ही घोषणा जगासमोर करण्याची वेळ आता आली होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणी केली खरी, पण ती एका अशा काळात जेव्हा महाराष्ट्र 350 वर्षांच्या पारतंत्र्याच्या सावलीत होता. आदिलशहा किंवा कुतुबशहापेक्षा मराठ्यांची वाढती ताकद औरंगजेबाच्या मनात खटकत होती, त्याला अधिक धोकादायक भासत होती. शिवाजी महाराज ज्या सत्तेविरुद्ध उभे टाकले होते ती त्या काळातील सर्वाधिक सामर्थ्यशाली सत्ता होती. शिवाय काही मराठे सरदार महाराजांच्या विरोधात उभे राहिले होते. अशा कठीण परिस्थितीत स्वराज्य ही संकल्पना केवळ राजकीय मर्यादेत न राहता ती एक व्यापक मानसिक क्रांती ठरली होती. शहाजान आणि औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदूंवर केवळ धार्मिक अत्याचारच झाले नाही तर सामाजिक हानीसुद्धा खूप झाली होती. जिजिया कर, मंदिरांचा विध्वंस, जबरदस्तीचे धर्मांतरे, सामाजिक अपमान हे अखंड सुरू होते. औरंगजेबाने 9 एप्रिल 1669 रोजी मंदिर विध्वंसाचा हुकूम दिला तर 2 एप्रिल 1679 रोजी जिजिया कर पुन्हा लागू केला. महाराष्ट्रात वतनदारी व्यवस्था पूर्वीपासून रूढ होती. सुलतानांकडून मराठ्यांना वतने दिली जात आणि ती वंश परंपरागत चालत. एखादा वतनदार मृत्यू पावला की त्याचे वतन त्याच्या वारसाला मिळे. या व्यवस्थेमुळे अनेक मराठे प्रस्थापित सत्ताधाऱ्यांची सेवा करण्यातच धन्यता मानू लागले होते. सुलतान जेथे लढाईला पाठवेल तेथे जाऊन लढणे हेच त्यांचे कर्तव्य मानले जात होते. या वतनदारी आणि जागीरदारी व्यवस्थेमुळे मराठ्यांमध्ये एकजूट निर्माण होण्याऐवजी स्पर्धा आणि वैर वाढत गेले. स्वतंत्र राज्य उभारण्याची महत्वाकांक्षा क्वचितच कोणामध्ये दिसून येत होती. इतिहासकार सर जतुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामागील कारणांची चर्चा करताना काही महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत. प्रत्यक्षात स्वतंत्र सत्ता उभारून 2 लाख सैन्य उभे करून आणि राज्यकारभार चालवूनही शिवाजी महाराजांचा अधिकृत दर्जा मात्र सामान्य प्रजेप्रमाणे मानला जात होता ही गोष्ट खूपच मानहानीकारक होती. यावरून असे लक्षात येते की शिवाजी महाराजांनी पराक्रम आणि कुशल राजकारणाच्या जोरावर स्वराज्य तर उभे केले होते, मात्र त्या स्वराज्याला टिकवण्यासाठी आणि त्याला अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी विधीपूर्वक राज्याभिषेक करणे अत्यंत गरजेचे बनले होते. आपण बघतो की राज्याभिषेकाची परंपरा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. राज्याभिषेकाचं मूळ आपल्याला वेदकाळात आढळतात. अथर्ववेदातील सूक्ते, ऐतरीय ब्राह्मणातील वर्णने तसेच रामायण महाभारतातील उल्लेख यावरून राज्याभिषेक हा विधीपूर्वक आणि प्रतिष्ठेचा सोहळा असल्याचे त्या काळात मानले जात असे. रामाचा राज्याभिषेक असो वा युधिष्ठिराचा, या विधीला नेहमीच धार्मिक आणि राजकीय अधिष्ठान लाभलेले दिसून येते. सम्राट अशोकानेही कलिंग विजयानंतर राज्याभिषेक करून आपली सत्ता अधिकृत केली होती. हा राज्याभिषेक परंपरेचा इतिहास आपण पाहत आलेलो आहोत. राज्याभिषेक म्हणजे केवळ राजपदाची घोषणा का? तर नाही, तर सत्तेच्या केंद्रीकरणाची अधिकृत स्थापना होय. यामुळे न्यायदान, दंडाधिकार, कायदा, सुव्यवस्था राखण्याचे अधिकार राजाला कायद्याने प्राप्त होतात. प्रजेच्या दृष्टीनेही अभिषिक्त राजा हा विश्वासार्ह आणि अधिकृत सत्ताधीश ठरतो. शिवाजी महाराजांच्या बाबतीत हीच बाब अत्यंत महत्वाची ठरली. स्वराज्य उभारूनही राज्याभिषेकाअभावी काही मर्यादा राजांना जाणवत होत्या. त्यामुळे स्वराज्याच्या स्थैर्यासाठी आणि एकछत्री सत्तेसाठी राज्याभिषेक हा पर्याय अपरिहार्य ठरलेला होता.
महत्त्वाचे म्हणजे हा राज्याभिषेक हिंदू धर्मशास्त्रानुसार

झाला असला तरी स्वराज्य केवळ एका विशिष्ट धर्मापुरता मर्यादित नव्हते. महाराजांचे राज्य हे 18 पगड जातीचे राज्य होते. आपण इतिहासात पाहिलेच आहे की महाराजांच्या सैन्यात सर्व जातीधर्माचे मावळे होते. म्हणून महाराजांचे राज्य स्वराज्य हे भूमिपुत्रांचे राज्य होते. स्वतंत्र आणि सार्वभौम भारताची बीजे रोवणारी ही संकल्पना त्यात दडली होती. यामागे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. औरंगजेबाशी होणाऱ्या भविष्यातील संघर्षाची त्यांना कल्पना होती आणि ते पुढे सत्यात उतरले. एकेकाळी वतनदारीत अडकलेले आणि परस्परात वैर करणारे मराठे राज्याभिषेकानंतर एकाच सिंहासनासाठी लढू लागले हीच त्या राज्याभिषेकाची खरी ताकद ठरली होती. राज्याभिषेकामुळे स्वराज्याला कायदेशीर आणि मानसिक बळ मिळाले होते. महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी हा लढा अविरत सुरू ठेवला. पुढे राजाराम महाराज आणि ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाला पुढे कित्येक वर्ष युद्धात गुंतवून ठेवले. तब्बल 25 वर्ष चाललेल्या या संघर्षात मराठ्यांनी पराभव मानला नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या मस्तकावर छत्र धारण करून छत्रपती ही पदवी स्वीकारली. स्वतःच्या नावाने नाणी पाडली होन आणि शिवराई. तसेच स्वतंत्र कालगणना सुरू केली. तिला राज्याभिषेक शक असे नाव देण्यात आले. ह्या सर्व घटना केवळ प्रतिकात्मक नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची ठोस घोषणा करणाऱ्या होत्या. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना धार्मिक अधिकार मिळाले. ज्यांचे धर्मांतर झाले होते त्यांना स्वधर्मात येण्याची व्यवस्था राज्याभिषेकामुळे निर्माण झाली. राज्याभिषेकानंतर दरबारात पंडितराव हे पद निर्माण करण्यात आले. त्यामुळे नेताजी पालकर यांचे 19 जून 1676 रोजी झालेले शुद्धीकरण हे या धोरणाचे पहिले उदाहरण मानता येईल. पुढे गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांनी हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या दरबारात प्रायश्चित्त घेऊन स्वधर्मात पुन्हा प्रवेश केला, ज्यासाठी त्यांना परंपरेनुसार वाराणसीला जाण्याची गरज भासली नाही. म्हणजे आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या काळात जे कायदे, न्याय, दंडाधिकार हे सर्व अधिकार राज्याला मिळाले होते ते संभाजी महाराजांपर्यंत आणि पुढेही सुरू होते. राज्याभिषेकामुळे सामाजिक व धार्मिक व्यवस्थेला कायमस्वरूपी कायदेशीर मान्यता मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा परिणाम केवळ धार्मिक किंवा सामाजिक पातळीपुरता मर्यादित राहिला होता का? तर नाही. या घटनेने राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची मराठा सत्तेचा केंद्रबिंदू म्हणून ओळख अधिक मजबूत झाली होती. पुढे राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी एक अत्यंत महत्वाचे काम हाती घेतले, ते म्हणजे भाषाशुद्धी. राजांनी स्वराज्य उभे केले असले तरी राज्यकारभारात फारसी आणि दखनी उर्दू शब्दांचा प्रभाव फार मोठा होता. राज्य आपले तर भाषा देखील आपलीच या जाणीवेतून महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला, ज्यामुळे प्रशासकीय भाषेची शुद्धता झाली. त्यानंतर पंचांग शुद्धीसाठी कर्णकौस्तुभ, लेखनशैलीत सुसूत्रता आणण्यासाठी लेखन प्रशस्ती हे ग्रंथ निर्माण करण्यात आले. इतकेच नव्हे तर परकीय सत्तेत असताना बदललेली गडकिल्ल्यांची नावेही पुन्हा मराठी करण्यात आली. ही सांस्कृतिक स्वाभिमानाची जाणीव होती. राज्याभिषेकासारखा अतिशय भव्य आणि ऐतिहासिक घटनेचा उल्लेख मुघल इतिहासात आपल्याला कुठेच सापडत नाही. यामागचं कारण स्पष्ट आहे. अकबरापासून औरंगजेबापर्यंत सर्व मुघल बादशहांचे स्वप्न होते की संपूर्ण हिंदुस्थानावर एक छत्री अंमल प्रस्थापित करण्याचा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने या महत्वाकांक्षेला थेट आव्हान दिले होते. त्यामुळे या घटनेचे प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या इतिहासात आपल्याला कुठेच नोंद दिसत नाही. परंतु राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेला इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेंडन याने आपल्या डायरीत या सोहळ्याचे प्रभावी वर्णन केलेले आहे. 30 मे ते 6 जून 1674 या दरम्यान रायगडावर पार पडलेल्या या विधींची भव्यता, सिंहासनाची शोभा, दरबारातील वैभव आणि शिस्त यांचे तपशील त्याने नोंदवलेले आहेत. जरी इथल्याच म्हणजे मुघल ऐतिहासिक साधनात आपल्याला राज्याभिषेकाची नोंद सापडत नसली तरी परदेशी दृष्टिकोनातून मिळालेला हा वृत्तांत राज्याभिषेकाच्या ऐतिहासिकतेला अधिक बळकटी देतो. पुढे शिवाजी महाराजांची राजमुद्रा. जी शिवाजी महाराजांनी त्यांची राजमुद्रा तयार केली होती त्यामुळे त्यांच्या सार्वभौमत्वाचा आणखी एक महत्वाचा पुरावा आपल्यासमोर येतो. प्रतिपतचंद्र लेखेव वर्धिष्णुः विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्य एषा

0: मुद्रा भद्राय राजते. या संस्कृत वाक्यातून व्यक्त होणारी ही मुद्रा स्वराज्याच्या लोककल्याणकारी आणि वाढत्या सामर्थ्याची साक्ष देते. त्या काळात शहाजीराजे आणि जिजाबाईंची मुद्रा फारसी भाषेत असताना शिवाजी महाराजांनी स्वतःची मुद्रा संस्कृत भाषेत केली. संस्कृत भाषेचा स्वीकार करून शिवाजी महाराजांनी नव्या युगाची घोषणा केली होती. 6 जून 1674 रोजी रायगडावर पार पडलेला राज्याभिषेक हा केवळ एक सोहळा नव्हता, तर 17व्या शतकात एका स्वाभिमानी, स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याच्या स्थापनेची ठाम घोषणा यात दडलेली होती. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दडपलेल्या जनतेसाठी हा क्षण स्वाभिमानाचा आणि नव्या युगाच्या प्रारंभाचा ठरला. शिवराज्याभिषेक, सिंहासनापासून स्वाभिमानापर्यंतची ही स्वराज्य क्रांती आजही आपल्यासाठी तेवढीच जिवंत आणि प्रेरणादायी आहे.
1: शिवराज्याभिषेक एका सोहळ्यापलीकडची स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण आता आपण ऐकलं.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतून उतरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे सुंदर असं गाणं आत्ता आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

वनिता मंडळ आमच्या महिला भगिनींसाठी प्रसारित झालेला कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. हे प्रसारण आपल्या रेडिओ सेटवरून आपण मध्यम लहरी 378 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स वरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून ऐकत आहात. दुपारचा 1 वाजतोय. NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम आता ऐकूया.

0: येईल न येईल, मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
2: नक्की.
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या. बर का, येवा कोकण आपलाच असा.
3: यावेळी उमासदांची मंडळी गेली आहे कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू. 101
4: उमासदन. दुपारचं 1:30 वाजतोय. राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र मुंबई केंद्रावरून ऐकूया.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तसंच बचाव पथकं घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे असं गुप्ता यांनी सांगितलं. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींनी लवकर बरे व्हावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदतीची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज बंगळूर इथं होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 10 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपात नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी पक्षातल्या 58 आमदारांच्या पाठिंब्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात रघुनाथगंजचे आमदार अखरुजमान खान यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे तर संदीपान सहा आणि जावेद खान यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. हे सर्व आमदार आज विधानसभेत प्रत्यक्ष उपस्थित होते. अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रात त्यांच्या स्वाक्षऱ्या असून आणखी 6 आमदार स्वाक्षऱ्या करतील असा दावा बॅनर्जी यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक आज भारताच्या अध्यक्षतेखाली ओदिशात पुरी इथं सुरू होईल. 3 दिवसांच्या या बैठकीत ब्राझील

0: रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, इथियोपिया, इराण आणि इंडोनेशियासह 11 ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ सहभागी होतील. या बैठकीचा मुख्य उद्देश आपत्ती जोखीम निवारणासाठी शाश्वत वित्त पुरवठा, पायाभूत सुविधांचा विकास, पूर्वतयारी आणि प्रतिसाद यंत्रणा तसंच पारंपरिक आणि आधुनिक आपत्ती व्यवस्थापन पद्धतीचं एकत्रीकरण यावर चर्चा करणं हा आहे. वार्षिक सौर ऊर्जा क्षमता वाढीत अमेरिकेला मागे टाकून भारताने 2025 जगातील दुसरी सर्वात मोठी सौर ऊर्जा बाजारपेठ बनण्याचा मान मिळवला आहे अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. देशाचा सौर ऊर्जा विकास मजबूत करण्यासाठी धोरणात्मक पाठिंबा, नाविन्य आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारत जागतिक मापदंड प्रस्थापित करत असल्याचं जोशी यावेळी म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम आशियात पुन्हा तणाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजाराचे कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 700 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 73,956 अंकांच्या आसपास होता, तर निफ्टीतही 177 अंकांची घसरण होऊन तो 2,302 अंकांच्या आसपास होता. आज जागतिक सायकल दिन आहे. वाहतुकीसाठीचं साधं, परवडणारं, विश्वासार्ह आणि पर्यावरणाला अनुकूल असं वाहन असलेल्या सायकलला मान्यता देण्यासाठी तसंच पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 3 जून रोजी सायकल दिन साजरा केला जातो. तुर्कमेनिस्तान सरकारनं पुढाकार घेतलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावाद्वारे हा दिवस स्वीकारण्यात आला. या दिवसाची यंदाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकलिंग अशी आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणं, वाहतूक कोंडीचा सामना करणं, शाश्वत आणि निरोगी शहर वातावरणाला प्रोत्साहन देणं हा या दिवसाचा हेतू आहे. जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी भारतातल्या तरुणांना सायकलिंगचा पर्याय निवडण्याचं आणि त्याच्या माध्यमातून अधिक निरोगी, सुदृढ राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच पर्यावरणाची शाश्वतता राखून हरित राष्ट्रासाठीच्या चळवळीचं नेतृत्व आजच्या तरुणांनी करावं असं आवाहनही मांडविया यांनी केलं आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यात संघर्ष निर्माण झाला तर सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये ही बाब विशेषतः लागू होईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तुरुंगातून मोबाईल फोनचा वापर करून अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जामीन मंजूर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेशही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. संबंधित व्यक्तीवरचे आरोप लक्षात घेता जामिनावर बाहेर असताना त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. राजधानी दिल्लीसह हरियाणा, चंदीगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळ आणि माहे इथं जोरदार पाऊस पडेल तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, हिमाचल प्रदेश इथं मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: आकाशवाणी पुणे दुपारचा 1:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत अहिल्यानगर जिल्हा वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध 2 दिवसीय साहित्य संमेलनाचं आयोजन आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यात तीव्र पाणी टंचाई, यासह ऐकूयात आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. भारत हा संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून ओळखला जात होता, परंतु आगामी काळामध्ये भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, माजी सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकल्पामुळे अहिल्यानगर संरक्षण साहित्य निर्मितीचं केंद्र बनलं आहे. भविष्यात विविध जलाशयांवर उडणारं विमान या कंपनीकडून तयार होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी निबेक ग्रुप आणि इस्रायलमधील कंपनीच्या मध्ये सी प्लेन संदर्भात आणि ऑप्टिकल सॅटेलाइट संदर्भात करार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय शिवाजीराव कर्डिले हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा पराभव केला. या निवडणुकीत कर्डिले यांना 1,40,093 मतं मिळाली, तर मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. या निवडणुकीत 7 उमेदवार रिंगणामध्ये होते. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं. या संमेलनाचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केलं. यावेळी बोलताना भरणे म्हणाले की आपली मराठी भाषा, आपलं साहित्य आणि आपल्या संस्कृतीचं संवर्धन करण्याचं काम शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेल्या 16 वर्षापासून होत आहे. यामुळे अशी संमेलनं ही काळाची गरज आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर संदीप सांगळे म्हणाले की मी शब्दगंध परिवाराचा एक घटक असून इथली शेती, माती, संत परंपरा, सहकार, राजकारण, समाजकारण यापैकी आपण कुठेही कमी पडत नाही. संतांचा विचार, त्यांनी दिलेली शिकवण हीच आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. यावेळी प्राध्यापक डॉक्टर गणी पटेल आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड यांना शब्दगंध जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या 2 दिवसीय संमेलनात आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचं चित्रण आणि बदलतं ग्रामीण जीवन आणि ग्राम संस्कृती या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. संमेलनाचा समारोप अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे. जिल्ह्यातील 34 गावं आणि 162 वाड्यावस्त्यांमध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असून सुमारे 64,586 नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या भागांसाठी 30 टँकर्स कार्यरत आहेत. संगमनेर, पारनेर आणि नगर या तालुक्यांमध्ये टंचाईचं प्रमाण अधिक आहे अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषी अवजार आणि यंत्रे संशोधन प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पामध्ये संशोधित केलेल्या ट्रॅक्टर चलित स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित यंत्राला केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयानं पेटंट प्रदान केलं आहे. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक

0: प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
1: अहिल्यानगर जिल्हा वार्तापत्र आत्ताच आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचा 1:45 आणि 15 सेकंद झालेत.
2: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह,
1: द नेक्स्ट वेव्ह या नव्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पहिलं गीत जिंदगी ना मिलेगी दोबारा चित्रपटाचं आहे. शंकर महादेवन यांनी गायलेलं हे गीत जावेद अख्तर यांचं, शंकर एहसान लॉय यांचं संगीत असलेलं आहे.

राहत वल्लीखा आणि सुझेन डिमेलो यांच्या स्वरातलं वीर चित्रपटाचं हे गुलजार यांचं गीत साजिद वाजिद यांचं संगीत असलेलं आहे.

कार्यक्रमाचं शेवटचं गीतही अरिजित सिंग यांच्या स्वरातलंय, सोबत सुमधी चव्हाण यांचं स्वर. अमिताभ भट्टाचार्य यांच्या या गीताला संगीत प्रीतम यांचं. ये जवानी है दीवानी हा चित्रपट.

त्यांना तबल्याची साथ गणेश तानावडे यांची आहे. आलाप आणि विलंबित गत रूपक तालात, तर द्रुत गत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूया अद्वैत गाडगीळ यांनी सतारीवर सादर केलेला राग शुद्ध सारंग.

अद्वैत गाडगीळ यांनी सतारीवर सादर केलेला राग शुद्ध सारंग आपण शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रावरून ऐकत होता. त्यांना तबल्याची साथ गणेश तानवडे यांनी केली होती.

यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. या बातम्यांनंतर ही प्रसारण सभा संपेल आणि आमची सायंकालीन प्रसारण सभा संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीतानं सुरू होईल. युववाणी कार्यक्रम 5:30 असेल. बलसागर भारत हो हा कार्यक्रम 6:30 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. तूर्त ऐकूया प्रादेशिक बातम्या.

ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचा दर्जा. आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा या गावात हा अपघात झाला. अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातले जखमी लवकर बरे व्हावेत अशा सदिच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. एसटी महामंडळाच्या मार्फत या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदाचा पदभार पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात जाऊन स्वीकारला. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मुंबई बाजाराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत होणार असून कृषी विपणन क्षेत्रात राज्याचं स्थान अधिक बळकट होईल असा विश्वास पणन मंत्री रावल यांनी व्यक्त केला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या बाजारात 4 लाख मेट्रिक टन मालाच्या वार्षिक उलाढालीसह देशातल्या 11 राज्यातून मालाची आवक होते. या निर्णयामुळे नागपूरचा कृषी बाजार आता थेट देशाच्या मुख्य व्यापारी प्रवाहात सामील झाला आहे. राज्य विधिमंडळानं महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात 31 डिसेंबर 2025 रोजी सुधारणा केल्यानंतर आज या निर्णयाची अधिसूचना जारी करण्यात आली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना महायुतीच्या सर्व मतदारांनी पहिल्या पसंतीचं मत द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं. महायुतीनं जाहीर केलेल्या उमेदवारांशिवाय इतर काहींनी यापूर्वी माघार घेतली असून उर्वरित उमेदवार उद्या अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्यांग यांनी आज मुंबईत गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली. या भेटीत त्यांनी गेटवे ऑफ इंडियाची वास्तुरचना, ऐतिहासिक महत्व आणि त्यामागील वारसा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत म्यानमारचं शिष्टमंडळ तसंच त्याज हॉटेलचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित उपस्थित होते. मुंबई दौऱ्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचीही पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी विमानतळावरील प्रवासी सोयीसुविधा, स्वयंचलित बॅग तपासणी यंत्रणा, जलद इमिग्रेशन सुविधेसह सुरक्षा व्यवस्थेची विमानतळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला

दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज मंगळुरू इथे होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील, तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहतील. शेतकरी कर्जमाफी, दारूबंदी आणि महायुतीतल्या अंतर्गत वादाच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. सरकारची कर्जमाफी हा फक्त दिखा

0: आज नागपूर इथं बोलत होते. सरकारची कर्जमाफी हा फक्त दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं असलं तरी शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून उभी करायची हाही एक मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही ठोस पावलं उचलत नसल्याची टीका करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज भंडाऱ्यात आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघाताचा अधिक तपास सुरू आहे. बीड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. त्यात माजलगाव, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्याचा समावेश आहे. पथकानं या ठिकाणी लस्सी तसंच रिफाईंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला असून पाटोदा तालुक्यात 2 दूध संकलन केंद्राची तपासणी करून दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. परळी वैजनाथ इथल्या गोपीनाथ गडावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे, डॉ प्रीतम मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक उपस्थित होते. जागतिक सायकल दिनानिमित्त आज परभणी शहरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शहरातले नागरिक, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, राजकीय पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. वाशिममध्येही माय भारत केंद्र वाशिम आणि युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. पेट्रोल डिझेल बचत, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीत एनसीसी कॅडेट्स, विविध संस्थांचे स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने काढला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षात वादंग निर्माण झालं असून पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. पक्षातून हकालपट्टी झालेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी आज विधानसभा अध्यक्ष रतींद्र बोस यांची भेट घेत 58 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र त्यांना दिलं. या भेटीवेळी ऋतव्रत यांनी आपली गटनेतेपदी तर अखरुज खान यांची पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून निवड करावी अशी मागणी केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचा दर्जा. आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात. दुपारचे 3:10 झालेत. आमची ही प्रसारण सभा इथे समाप्त होतीये. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz वरून आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून आमची सायंकाळीन प्रसारण सभा आपण ऐकू शकता संध्याकाळी 5 वाजल्यापासून. मी संजय भुजबळ आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: शुभ संध्या श्रोते हो. मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. मी इंद्रायणी दुधगीकर या दुसऱ्या प्रसारण सभेत आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: आजच्या आपल्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत. या सभेत सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. रसिक हो, आज विश्व सायकल दिवस. या निमित्तानं सायकलवर चित्रित झालेली काही गीतं आपण हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत. सुरुवातीला किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातलं नीरज यांचं हे गीत चित्रपट तेरे मेरे सपने.

कार्यक्रमातलं पुढचं गीत आर डी बर्मन यांच्या संगीत निर्देशनातलं राजेंद्र कृष्ण यांचं, लता मंगेशकर, आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत पडोसन या चित्रपटातलं.

0: जाते जाते ओ जरा जाते जाते जरा मुड़ के तो देख कुड़िए, जाते जाते ओ जरा जाते जाते।
1: ललकार ह्या चित्रपटातलं हे गीत आहे, मोहम्मद रफी आणि सहकारी यांच्या स्वरातलं। कुलवंत जानी यांचं हे गीत कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं।

0: जाते जाते ओ जरा जाते जाते
1: आज हिंदी चित्रपट गीतामध्ये आपण विश्व सायकल दिवस या निमित्तानं सायकलवर चित्रित झालेली काही गीतं ऐकत आहोत. कार्यक्रमात यानंतर मेरे सनम या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं आपण गीत ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे ओ पी नय्यर यांनी.

0: येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स।
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत। भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या
2: नक्की।
0: हा म्हणजे आता दर

0: वर्षी इथे या बर का येवा कोकण आपलाच असा.
1: यावेळी उमा सदांची मंडळी गेली आहेत कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन. गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमा
2: सदन. आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत शान या चित्रपटातलं, RD बर्मन यांच्या संगीत निर्देशनातलं आनंद बक्षी यांचं हे गीत आहे. स्वर आहे मोहम्मद रफी, किशोर कुमार, आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांचं.

0: संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आता युवावाणी या कार्यक्रमात रंग माझा वेगळा या सदरात प्रसारमाध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवालेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युवावाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात प्रसारमाध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद. सादर करते आहेत धीरज केदारी.

0: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपला युववाणीच्या रंग माझा वेगळा या सदरात आपण भेटणार आहोत लेखक गजानन आव्हाळे यांना. प्रसारमाध्यमातील लेखन आणि युवक या विषयावर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ते त्यांच्या लिखाणासाठी व्रतस्थ या नावानं सध्या प्रसारमाध्यमांवरती लिहित आहेत आणि आज आपण जाणून घेऊयात त्यांचा आजपर्यंतचा लेखन प्रवास आणि त्याविषयीचे अनुभव. तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या आपला रंग माझा वेगळा या सदरात.
1: धन्यवाद आरती.
0: प्रसारमाध्यमांसाठी लिहित असताना एक युवा लेखक म्हणून एकंदरीत तुमचा अनुभव कसा आहे त्याबद्दल काय सांगताल?
1: माझा अनुभव खूपच चांगला आहे. म्हणजे प्रसारमाध्यमांमध्ये लिखाण करणं ही खूपच चॅलेंजिंग गोष्ट आहे खरं तर. आणि सुदैवाने मला ते कळलं लवकरच की जो काय रोलर कोस्टर राईड म्हणतो तो पॅटर्न तुमच्या लक्षात येतो लिहिताना. आणि समाज माध्यमांमध्ये लिहिताना व्ह्यूज, लाईक्स आणि फॉलोअर्स खूप मॅटर करतात. जे लोक म्हणतात की ते मॅटर करत नाही, मला असं वाटतं की ते खोटं बोलतात. खूप महत्वाचं आहे. व्ह्यूज नाहीत म्हणजे तुम्हाला तुमचे वाचणारे नाही आहेत, आणि मग वाचणारे नाही तर मग तुमच्या लिखाणाला मग काय फायदा काय? सो तुम्ही प्रसार माध्यमांसमोर तुमची एखादी गोष्ट मांडताय त्यावेळेस तुम्हाला वाचणारे वाचक खूप गरजेचे असतात, आणि अभिप्रायही तेवढेच महत्वाचे असतात. मी ज्या भागातून येतो विदर्भ, सो तिथे जर मी माझं लिख

0: मांडण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतं की मी खूपच कमी वाचक वर्गाशी जोडल्या जाईल, मला तेवढा हे मिळणार नाही. पण प्रसार माध्यमांसमोर माझं लिखाण मांडताना मला खूपच मोठा वर्ग मिळतो. खरं तर प्रसार माध्यमां तुम्ही कंट्रोलच करू शकत नाही, तिथं ते एक खुलं माध्यम आहे की तुमचं लिखाण पब्लिक होतं आणि मग त्याच्यानंतर तुमचा ताबा नाही राहत त्या गोष्टींवर. सो ते कितीही लोकांपर्यंत पोहोचू शकतं आणि ती खूप चांगली गोष्ट आहे आणि ती माझ्यासाठी खूप चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर ठरलं माझं लिखाण डेव्हलप होण्यासाठी म्हण किंवा समृद्ध होण्यासाठी, कारण मला वाचक वर्ग तसा मिळत गेला आणि तो ती एक प्रसार माध्यमांचीच कृपा आहे. पण काही काही वेळेस होऊ शकतं की तुम्ही लाईक्स आणि व्ह्यूज ते एक अल्गोरिदमवर खूप डिपेंड असतात ह्या गोष्टी. सो होऊ शकतं की तुम्ही डिमोटिवेटिव्ह होऊ शकता एखाद्या वेळेस की अरे मी काहीतरी पोस्ट केलंय आणि ह्याच्यावर कमेंट्सही नाही आहेत आणि लाईकही मला नेहमी मिळतात तशा नाही आहेत. पण होऊ शकतं की मग ते तुमचं लिखाण तेवढं पोहोचलं नाही किंवा मग अल्गोरिदमचा फॅक्टरमध्ये आला. सो त्यातही तुमचं लिखाण सापडतं कधी कधी. तोच एक पॅटर्न असतो की ते परत तुम्ही नवनवं लिहिता आणि पोस्ट करता आणि परत मग ते पोचतं आणि तुम्हाला परत असा एक वाचक वर्ग मिळतो की जो तुमचं आधीचं लिहिलेलं पण वाचतो आणि परत त्याला तुम्हाला जे एक्सपेक्टेड आहे पोचणं तो रिच मिळून जातो. सो असा एक अनुभव आहे.
1: तुम्ही तुमच्या अनुभवाविषयी बोलता आहात आणि तुमचं जे नाव आहे लिखाणासंदर्भात ते व्रतस्थ या नावाने तुम्ही लिहितात, तर या नावामागची गोष्ट काय आणि व्रतस्थ हे नाव का ठेवलं त्याबद्दल काय सांगताल हेही मला ऐकायला आवडेल.
0: सो व्रतस्थ मी आधी माझ्या नावाने लिहित होतो हिंदी आणि इंग्रजीमध्ये. सो मला ते परत मराठीकडे शिफ्ट व्हायचं होतं की मला असं वाटत होतं की मातृभाषेत आपण लिहिलं पाहिजे, पण मग असं नाव की जे कळलं नाही पाहिजे की माझं आहे आणि ते काही दिवस गुप्त ठेवण्याचाच मी प्रयत्न केला की 10,000 फॉलोअर्स पर्यंत आपण नाही सांगायचं कुणाला की मी ह्या या नावाने लिहितं वगैरे. आणि मी ते सुरू केलं आणि अनपेक्षितपणे मला खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि मला कळायला लागले की हा मराठीचा जो माझा मूळ विचार येतोय जो मूळ थॉट येतोय त्याच्याशी बरेच लोक कनेक्ट होत आहेत आणि जो वाचक वर्ग आहे मराठी वाचणारा त्यांना जे मांडायचंय त्यांना जे लिहायचंय तेच मी लिहितोय, त्यांना जे पाहिजे तेच मी लिहितोय किंवा मग मला जे वाटतंय तसंच अगदी तोच भाव असणारा बरीच लोक आहेत आणि मग ते होत गेलं पुढे. व्रतस्थ तसं मोठं झालं की एक त्याला एक मिनिंग आहे, एक तीन अक्षरी नाव असलं पाहिजे आणि थोडं मिथॉलॉजिकल वगैरे त्याचा रेफरन्स असला पाहिजे कुठेतरी.
1: आता जसं तुम्ही सांगितलं की एखादी गोष्ट जेव्हा आपण लिहितो आणि तो अनुभव जेव्हा समोरच्याला आपला वाटतो तेव्हाची गोष्ट तुम्हाला जास्त छान वाटते ॲज अ लेखक म्हणून, तर मग हा अनुभव आणखी कसा सांगाल की असा कुठला क्षण आहे की जो लोकांनी खूप अप्रिशिएट केलाय किंवा अशी कुठली गोष्ट आहे की जी लोकांना खूप सिमिलर वाटली आहे असा काही एक्सपिरियन्स सांगाल का?
0: सर मला बरेच डीएम्स आणि कॉमेंट्स येत असतात की नेमकं मला असं कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं आणि मला जे नेमकं वाटत असतं नेमकं तेच व्रतस्थावर वाचायला मिळतं आणि असं वाटतं की अरे आपल्या डोक्यात जे चाललंय हे बऱ्याच लोकांच्या डोक्यात चाललंय, मग आपण एकटे नाहीये असं स्पेसिफिक नाही, पण मग बरेच प्रतिक्रिया येत असतात की तुझं जे लिखाण आहे ते खूप मला माझं वाटतं आणि मी शक्यतो प्रयत्न करतो की लिखाणात लिंग नाही कळलं पाहिजे आपलं, म्हणजे मुलगा लिहितोय की मुलगी लिहिते हे कळलं नाही पाहिजे, शक्यतो मी ते शब्दच टाळतो. त्यामुळे जे होतं की दोन्ही जेंडरला लागू होतं.
1: अच्छा, ही गोष्ट फार वेगळी आहे की आपल्या लिखाणामध्ये आपलं लिंग न कळता फक्त मानवी संवेदनाकडे लक्ष देणं, आणि ही गोष्ट मला खूप महत्वाची पण वाटते कारण बरेचदा लेखक लिहित असताना मग आपला पुरुष म्हणून असणारा प्रस्पेक्टिव्ह किंवा स्त्री म्हणून असणारा प्रस्पेक्टिव्ह याच्याकडे भर देऊन बरेचदा भावनिक गोष्टी लिहिल्या जातात, पण जेव्हा आपण माणूस म्हणून त्या भावनेमधला साम्य जेव्हा लिहायला जातो तेव्हा ती गोष्ट खूप वेगळ्या पद्धतीनं माणसाला कनेक्ट करते. फार छान गोष्ट आहे
0: बरोबर.
1: खरं तर ही. मग असा खूप लक्षात राहिलेला एखादा अभिप्राय त्याबद्दल काय सांगू शकताल का?
0: मला डीएम्स जे येतात मी स्क्रीनशॉट्स वगैरे घेऊन ठेवत असतो, त्यापैकी माझं असतं की मला मागे एक डीएम आला होता आणि त्यात असं होतं की माझी आई पण तुला फॉलो करते वगैरे आणि
1: वा
0: आमचा बऱ्याच वेळा तुझं लिखाण हा चर्चेचा विषय असतो घरात
1: क्या
0: आणि
1: बात
0: मला
1: है.
0: असं वाटतं की 20-25 वर्षाचा अंतर असलेले दोन जनरेशन ज्यावेळेस तुमचं लिखाण वाचतंय त्यावेळेस तुम्ही दोन पिढ्यांना कनेक्ट करताय, सो तुमचा तो शब्दांचा पूल तुम्ही बांधण्यास यशस्वी झालात असं म्हणता येईल. सो हे खूप महत्वाचं आहे, म्हणजे तुम्ही व्ह्यूज आणि लाईक्स पेक्षा मग अशा ज्यावेळेस प्रतिक्रिया येतात त्या खूप महत्वाच्या वाटतात मला आणि हे महत्वाचं आहे, हे खूप
1: अर्थातच
0: महत्वाचं
1: हे
0: आहे.
1: फार महत्वाचं आहे. मला कुटुंब ही गोष्ट खूप महत्वाची वाटते या सगळ्यामध्ये, पण जर आपण आत्ताच्या पिढीचा विचार केला किंवा आत्ताच्या संवाद

0: समाजाचा विचार केला एकंदरीत, तर सध्या सामाजिक प्रश्नांवरती जे काही भाष्य केलं जातं किंवा जेही काही लिहिलं जातं, या सगळ्यामध्ये आत्ताचा काळ पाहता आपल्याला सामाजिक प्रश्नांवरती लिहित असताना एक खूप भूमिका घेऊन लिहिणं महत्वाचं वाटतं. किंवा जेव्हा जेव्हा पण आपण काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तेव्हा इतरांच्या मताचा, अभिप्रायाचा आपल्या लिखाणावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम, प्रभाव दोन्ही गोष्टी घडत असतात. तर मग याबद्दल लेखक म्हणून तू कसा विचार करतोस?
1: तर लिहिताना तुम्हाला डोळसपणे बघावं लागतं जे काय समाजात चाललंय. तुम्ही तोपर्यंत लिहितच नाही जोपर्यंत तुमचा एक स्टँड क्लिअर होत नाही. तुम्हाला वारंवार वारंवार काही गोष्टी दिसतात, त्यांचा पॅटर्न दिसतो आणि त्याच्यावर तुम्ही विचार मंथन करता आणि मग तुम्ही कुठेतरी एका मुद्द्यावर येऊन टेकता की नाही, हे जे मला दिसतंय हे बऱ्याच लोकांना दिसतंय पण कदाचित त्यांना ते मांडता येत नाही आणि आता ते मला मांडावं लागेल. भलेही मग काही लोकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल, ते होऊ शकतं आणि ते असणारच आहे कारण समाज आहे आणि समाज असाच काम करतो. हे माझं आवडतं वाक्य आहे, ज्यावेळेस एखादा वेगळा दृष्टिकोन येतो किंवा मी वेगळं काहीतरी बघतो त्यावेळेस मग मी म्हणतो हा समाज आहे, समाज असंच काम करतो, दिस इज हाऊ सोसायटी ऑपरेट्स. आणि वेगळा दृष्टिकोन ज्यावेळेस एखादा घटक असतो की ज्याला ती गोष्ट होऊ द्यायची नसते किंवा मग तुम्हाला ते तुम्ही जे बघताय ते दाबून टाकायचं असतं, त्यावेळेस तसा घटक वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतो की जो तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो, त्याला वाटत असतं की तुम्ही हे नाही बघितलं पाहिजे, ह्यावर नाही लिहिलं पाहिजे, मग त्यावेळेस कळतं की तुम्ही जे बघताय ते बरोबर बघताय.
0: बरोबर आहे.
1: हां, तो एक ते
0: हा
1: एक पॅरामीटर
0: पर्स्पेक्टिव्ह
1: असतो.
0: खूप महत्वाचा आहे. पण मग तेच आहे की या सगळ्याविषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा आत्ताच्या समाज व्यवस्थेमध्ये एक ट्रोलिंग नावाची गोष्ट पण खूप झपाट्यानं वाढताना दिसते. आणि
1: बरोबर.
0: ज्या माणसांना खूप संवेदनशील पद्धतीनं एखादा विषय हाताळायचा आहे किंवा लिहायचा आहे, त्या माणसांना या सगळ्या गोष्टीचा खूप परिणाम घडतो जेव्हा माणूस अतिसंवेदनशील असतो. यामध्ये दोन्ही फॅक्टर असतात की एखादा व्यक्ती लिहिणं सोडू पण शकतो किंवा एखादा व्यक्ती त्या गोष्टीचा पाठपुरावा पण करू शकतो.
1: बरोबर.
0: तर मग ह्या ट्रोलिंग विषयी लेखक म्हणून काय मत असू शकतं?
1: तर असं नाही होत की मी असाच एकदम बसलोय आणि मी लिहिलंय आणि पोस्ट केलंय वगैरे असं असं नसतं. तर मी 3-4 ओळी लिहितानाही मी बऱ्याच काय म्हणतो बऱ्याच दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे बघितलेलं असतं आणि मला कधी कधी ट्रोलिंग अपेक्षितच असते की हा हे मी मांडलंय ना ह्यावर मी ट्रोलिंग याचच की मला असं वाटतं की माणूस जेवढा मोठा त्याचे ट्रोलर्स तेवढे जास्त. मी त्या पदाला नाही पोहोचलोय अजून की एवढं ट्रोल होईल वगैरे, पण मला अपेक्षित असतं की हा हा याच्यावर ना वेगळं काहीतरी येणार, वेगळ्या कमेंट्स येणार वगैरे वगैरे, ते अपेक्षितच असतं. त्यामुळे मग मी हेही करतो की एखादी निगेटिव्ह कमेंट आली की मग ती पिन करून ठेवतो, सो कमेंट्स मध्ये जाणाऱ्यांना ती लगेच दिसेल आणि मग ज्याचा त्या त्या विरोधात जो पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन आहे मग ते मांडतात, सो त्याला मी उत्तर देत नाही बसत की माझ्यासोबत जे आहेत ज्यांना माझा पर्स्पेक्टिव्ह कळलाय आणि त्यांना वाटते की हा मी जे मांडतोय ते समाजविघातक नाही आणि विध्वंसक नाहीये, सो ते त्याला उत्तर देतात. मी त्यात फार पडत नाही बसत, म्हणजे ट्रोलर्स असतात, जास्त पोस्ट नाहीत, 2-3 पोस्ट असतील की त्याच्यावर मला अपेक्षित होतं ते ट्रोलिंग आलेलं आहे. हा, पण मग तेच की ते त्या व्हायरल झालेल्या आहेत पोस्ट.
0: अच्छा. पण मग या सगळ्या गोष्टी हाताळत असताना जी नवी लोक लिहू पाहतात, जे आपल्यापेक्षाही वयानं लहान आहेत आणि ज्यांना स्वतःला काहीतरी लिहायचंय, अशा लोकांसाठी काय सांगताल?
1: नव्या लेखकांसाठी हेच असतं की तुम्हाला जे काय कौतुक मिळेल त्याने हुरळून जायचं नाही आणि ट्रोलिंग येईल त्यांना असं डिमोटिवेटिव्ह होऊन जाण्याचं कारण नाहीये की तुम्ही लिहित राहा आणि तुम्ही ट्रोल होताय म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे, तुमचं खूप चांगल्या प्रकारे पोहोचलंय मला असं वाटतं. ट्रोलर्स खूप चांगलं पॅरामीटर आहे समजण्यासाठी की तुम्ही कशा प्रकारे तुम्ही तुमचं आर्ट लिखाण मांडताय, खूप चांगलं पॅरामीटर आहे ते.
0: हा खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह मला खरं तर ऐकायला मिळाला. पण हा खूप गरजेचा पण आहे की आपण जे करतोय त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण ते करत राहण्यासाठी असा पर्स्पेक्टिव्ह पण महत्वाचा आहे. जसं
1: ट्रोलर्सचं तेच असतं ना की आता संध्याकाळचं जेवण झालंय, मोबाईल घेऊन बसलेत आणि पोस्ट येते तुमची, ते काहीतरी कमेंट करतायत आणि ते वरती ढकलतात तुमची पोस्ट, त्यांच्यासाठी तो विषय तिथं संपलेला असतो, ते घेऊन नाहीत बसत, सो तुम्ही का घेऊन बसायचं मग ते.
0: अगदी बरोबर आहे आणि फार महत्वाचा मुद्दा आहे हा खरं तर. मला या गोष्टीला घेऊन पुढे असं विचारायला आवडेल की प्रत्येक लेखकाच्या लिखाणावरती त्यानं वाचलेल्या बऱ्याचशा पुस्तकांचा खूप प्रभाव असतो. तर मग तुमच्या आयुष्यातील पुस्तकं आणि तुमचे आवडते लेखक याबद्दल काय सांगताल? वाचनाबद्दल पण काय सांगताल हे मला ऐकायला खूप आवडेल.
1: हे खूप सरप्राइझिंग आहे, मी बरीच वर्ष फक्त सेल्फ हेल्प बुक्स वाचले की मला असं वाटतं की सेल्फ हेल्प बुक्स खरंच हेल्प नाहीत करत तुम्हाला. तुम्हाला खूप फिक्शनल वाचणं खूप गरजेचं आहे कारण एखादी गोष्ट आहे की एक साधं पुस्तक घेऊ आपण 5 AM क्लब, ज्याच्यात सांगितलंय की सकाळी रोज 5 वाजता उठलं पाहिजे, ठीक आहे तुला पडते मला पडते, पण त्या माणसाने त्याच्यावर पुस्तक लिहिलं, ठीक आहे. सो तो माझा स्वभावच नाही आहे सकाळी 5 वाजता उठून वगैरे कामं करायची, काय जे असेल ते प्रॉडक्टिव्ह

0: करायचं मला तो पटतच नाही. माझी कामं रात्री चांगली होतात. माझं म्हणणं की जेव्हा होतात ना कामं त्यावेळेस करा. फिक्शनल मध्ये कसं असतं की एखादी गोष्ट अशी मानली जाते की ती तुम्हाला खूप पर्सनल वाटायला लागते आणि ती तुमच्यात जो बदल घडून आणते ना तो खूप काळ टिकून राहतो, कारण त्याच्या मागे एक स्टोरी बिल्डअप असतं, एक इमोशनल काय म्हणतो आपण त्याला बॅकग्राऊंड तयार केलं जातं आणि मग नंतर ती गोष्ट मांडली जाते. सो ते जे मेन कॅरेक्टर आहे प्रोटॅगॉनिस्ट ज्याला म्हणतात, सो त्याच्याशी तुम्हाला जोडलं जातं भावनिकरित्या असं करून तसं करून आणि मग नंतर ते जो काय मेसेज द्यायचा असतो तो दिला जातो. सो मी बरीच वर्ष ते फिक्शनल कडे वळायला लागली मला, पण मग ज्यावेळेस लागलो तर सो माझं अजूनही असं दीर्घ वाचन नाहीये ज्या प्रमाणात मला वाटतं की व्हायला पाहिजे. पण अशी एक दोन नावं मी सांगू शकेन की अल्बर्ट कामू ज्याचं आउटसाइडर म्हणून पुस्तक आहे ते मला खूप आवडलं, त्याच्याविषयी मला वाचायचंय. मराठीमध्ये नितीन कुंडलकर यांचं कोबाल्ट ब्लू की जे माझ्यापर्यंत माझ्यासोबत बरेच अजूनही आहे. नंतर फ्रान्स काफकाचं मेटामॉर्फोसिस वगैरे, नंतर दुर्गा भागवत एक्सप्लोअर करायचे आहेत, नंतर एस एल भैरप्पा आहेत, कमाल आहेत ते, म्हणजे त्यांचं मी जेवढं हे केलं इरावती कर्वे त्यांना वाचायचंय. सो असं एक्सप्लोअर करायचं राहिले आणि मी कदाचित होऊ शकते की 5-10 वर्षानंतर मी सांगू शकेन की कोणता आवडता लेखक कवी.
1: हे असं उत्तर पण एका उत्तम वाचकाचं लक्षण असू शकतं की खूप जास्त वाचण्याची इच्छा असली की आपल्याला पटकन सांगता येत नाही की हे वाचलं पाहिजे किंवा हे बेस्ट आहे, कारण आपल्याकडे तेवढी सांगण्यासाठी पण व्हरायटी असते. त्यामुळे ही सगळेच लेखक माझ्यासाठी पण फार महत्वाचे आणि अर्थातच खूप वेगळे विषय हाताळणारे आहेत. जसं तुम्ही इतक्या वाचलेल्या पुस्तकांबद्दल सांगितलंय आणि तुमचं लेखन आणि वाचन या दोन्हींमुळे तुम्ही फिल्म मेकिंग कडे पण खूप आवडीनं बघता, तर तो एक्सपिरियन्स कसा आहे त्याबद्दल काय सांगता?
0: मी फिल्म कडे एक व्हिडिओ साहित्य म्हणून बघतो. मला असं वाटतं की आता साहित्याचे प्रकार बदलत गेले वेळेनुसार. कदाचित पूर्वी नालंदा वगैरे त्यावेळेस जर व्हिडिओ वगैरे बनवता आले असते तर लोकांनी पुस्तकं वगैरे रेकॉर्ड करून ठेवली असती. बरोबर आहे. त्यावेळेस त्यांच्याकडे जे साधन बेस्ट होतं पेन आणि पेपर, त्यांनी ते पपायरस वगैरे त्यावेळेस असेल काय त्याच्या माध्यमातून त्यांनी ते लिहून ठेवलं. पण आता व्हिडिओ हे सुद्धा साहित्यच आहे. जर तू चांगला एखादा चित्रपट बघशील तर तुला एखादं चांगलं पुस्तक वाचल्याचाच भाव येऊ शकतो.
1: अगदी अगदी.
0: हा, सो ते चांगल्या प्रकारे लिहिले स्क्रिप्ट. आणि आता प्रत्येक माणूस एखादा व्हिडिओग्राफर असेल, एखादा फोटोग्राफर वगैरे असेल, तर तो त्याच्या त्याला जे मिळतं त्याला जे आवडतं ते शोधण्याचा प्रयत्न करेन प्रत्येक चित्रपटांमध्ये. अरे हा हे दिसायला वगैरे ही फ्रेम छान दिसते, हे कलर कॉम्बिनेशन खूप चांगलं दिसते, इथे लाईटचा वापर खूप चांगला गेलाय. लेखक म्हणून मी तेच बघणार की हा लिहिलं कसं गेलंय, ते किती लेअर्ड मध्ये डायलॉग्स केलेत आणि भावनांचा कसा मेळ घातला गेलाय वगैरे. आणि परत दोन कॅरेक्टर्स आहेत तर मग ह्याच्यात दोन कॅरेक्टर्सचा मेळ कसा घातला गेलाय, त्यांच्यातला विरोधाभास, परत दोन्ही कॅरेक्टर कसे आपल्याला बरोबर वाटतायत. की आता ते परत हे असतं की भले एखादा चोर असू दे काही असू दे, पण ते तो सिंड्रोम क्रिएट केला जातो की आपल्याला असं वाटतं की अरे हा पकडला नाही गेला पाहिजे. तिथे आपलं मोरल वगैरे सगळंच हलवलं जातं ना.
1: बिलकुल.
0: हा, आणि ते एक लिखाणाचाच भाग आहे की तो तसा पोर्ट्रे केला जातो, तसं लिहिलं जातं की अरे हा आपल्याला माहिती हा चोर आहे पण आपल्याला वाटतं की हा पकडला गेला नाही पाहिजे. सो तो एक लिखाणाचाच भाग आहे. सो मी जे वर्कशॉप मी केलं फिल्म मेकिंग, मला फिल्म समजून घ्यायची होती की जर मला लिहायची झाली एखादी फिल्म तर मला ती कशी लिहिता येईल. सो ती लिहिताना मला कोणते बारकावे दाखवता येतील जे पडद्यावर. मला असं वाटतं की चित्रपट म्हणजे हलणारे शब्दच आहेत.
1: क्या बात है.
0: सो फिल्म मेकिंगचा माझा अनुभव तोच होता की मी माझ्या बायकोला पत्र लिहितो अजून मधून. सो त्यावेळेस मी असं केलं की आपण पत्र शूट करूयात. सो ते पत्र काहीच नव्हतं की मी लिहिलेलं पत्रच होतं तिला लिहिलेलं आणि मग ते मी शूट केलं. सो माझ्यासाठी तो एक लिटरेचर, शेवटी पत्रच होतं ते, लिटरेचरचाच भाग.
1: क्या बात आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की आत्ताच्या तुम्ही ज्या फिल्म बद्दल बोललात की तुमच्यासाठी ते पत्रच होतं आणि तो तुमच्यासाठी लिहिण्याचा भाग झाला, कारण तो तुमचा मूळ इंटरेस्ट एरिया असं पण आपण म्हणू शकतो. पण जेव्हा आपण लेखक म्हणून विचार करतो तेव्हा आपण पुन्हा मगासारखंच मी विचारेल की आपण स्वतःचे अनुभव लिहिता लिहिता कधी कधी असं पण असतं की एक सोसायटीचा किंवा एखादा मिडियमचा किंवा एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनचा एक अल्गोरिदम कुठल्याही गोष्टीचा असू शकतो त्याचा पण विचार केला जातो लिखाणामध्ये की फ्लोचाच जास्त लक्ष कुठे आपलं जास्त असायला हवं किंवा तुमचं स्वतःचं व्यक्ती म्हणून असतं, या दोन्ही दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्याबद्दल काय सांगताल?
0: बरोबर. तर सोशल मीडियावर लिहिताना अल्गोरिदमचा माझा विचार हाच असतो की मी लिहिताना पोस्ट वगैरे कधी करायचंय त्याची वेळ वगैरे तेवढी पाळतो. लिखाण करताना दीर्घ लिखाण लिहिताना विचार नाही करत तो की अल्गोरिदमला हे सूट होईल न होईल वगैरे वगैरे. 3-4 ओळींचं ते मी पोस्ट करेन, ती प्रोसेस आहे, ती क्रिएटिव्ह प्रोसेस आहे, तिथे ती

0: मी तिथे थांबवत नाही किंवा तिला बांध घालत नाही. ठीक आहे, एखादी कविता लांब होती होते आणि ती नाही, सो मी ती माझ्यासाठी ठेवीन, किंवा मला असं वाटतं की कधीतरी काव्यसंग्रह प्रकाशित करायचा तर मी त्यात त्यात ती टाकेन. पण सोशल मीडियावर चल ठीक आहे की तीन चार ओळी त्या कवितेतल्या चांगल्या आहेत तर मी त्या पोस्ट करतो. सो हा अल्गोरिदमचा हे करूनच, विचार करूनच पोस्ट करतो, लिहित नाही. हा, अगेन तेच असतं की खूप दीर्घ लिखाणाला तेवढे हे नाही आहे, तिथे तिथे वाव नाही आहे. सोशल मीडियावर तुम्ही खूप 7-8 पानं वगैरे पोस्ट करताय आणि तेवढा वेळ नाही आहे. सोशल मीडिया एक क्विक मीडियम आहे आणि तिथे त्यांना क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी पाहिजे असतं. सो क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी आलं तर मी ते एक ओळ, दोन ओळ, तीन ओळ ती पोस्ट करतो बस. बाकी मग दीर्घ लिखाणासाठी डायरी यायचं, डायरीत लिहायचं.
1: जेव्हा आपण सोशल मीडिया आणि त्याच्यावरचं कंटेंट आणि आत्ताचा युवक असा विचार जेव्हा करतो, तेव्हा सध्याचा विचार केला की AI याचा वापर करून सुद्धा लिहिण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतंय. तर मग या सगळ्या गोष्टीकडे ॲज अ लेखक म्हणून कसं बघता, त्याबद्दल काय सांगताल?
0: मी ट्राय करून बघितलंय त्यावर, म्हणजे कसं होतं वगैरे, काय म्हणजे नेमकं देतं काय मला. AI कडे बघण्याचा माझा एक थॉट सांगतो की AI हे खूपच परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करतं प्रत्येक गोष्ट. सो त्यांना त्याला कविता जर बनवायचं म्हणलं ना तर ते यमक जुळवायला जाणार, ऍबस्ट्रॅक्ट नाही लिहू शकत AI. किंवा साधं उदाहरण देतो, त्यावर तू फोटो जर एडिट करायचा झाला तर प्रयत्न करते की आपला फोटो सिमेट्रिकल झाला पाहिजे. त्याच्यासाठी सौंदर्याची व्याख्या ती आहे की सिमेट्रिकल झाला. पण कवितेत म्हण, कलेत म्हण, प्रत्येक व्यक्तीसाठी एक रिकामी जागा असते की ज्याने त्याने येऊन ती भरायची असते. तर कवितेतही तसंच असतं की एक कुठेतरी ना एक बाजू मोकळी सोडलेली असते, किंवा अरे हा इथं ना हे मला इम्परफेक्ट वाटते पण ह्याच्यामुळे मला त्रास होत नाही आहे, हे बरं झालं की हे मोकळं सोडलेलं आहे ही बाजू. सो ते नाही करू शकत, ते यमकच जुळवण्याचा प्रयत्न करणार. होऊ शकतं कदाचित ते ऍडव्हान्स होत गेल्यानंतर कळणार नाही आपल्याला की हे माणसाने लिहिलंय की AI केले, पण सध्या तरी माझं तेच आहे. आणि AI वगैरे पुस्तकं शोधण्यासाठी खूप चांगला वापर होतो, एक चांगली बाजू जर हे असेल तर. सो जसे की तुला एक साधं उदाहरण देतो मी की अशी पुस्तकं मी कमांड दिली होती त्याला, मला अशी पुस्तकं सजेस्ट कर की ज्याच्यामध्ये महाभारताचे जे पात्र आहे ते फक्त एक माणूस म्हणून दाखवलेली आहेत, त्यांच्याकडे कुठली दैवी शक्ती वगैरे नाहीये. तर त्यांनी मला खूप चांगली पुस्तकांची लिस्ट दिली,
1: अच्छा.
0: ज्याच्यामध्ये इरावती कर्व्यांचं पुस्तक होतं, भैरप्पांचं पुस्तक होतं मला वाटतंय, आणि द्रौपदीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने लिहिलेलं एक पुस्तक आहे द पॅलेस ऑफ इल्युजन्स म्हणून. हा,
1: बर.
0: तो मला अशी 5-6 पुस्तकांची लिस्ट. हा, याचं दुर्गा भागवतांचं पुस्तकाचे नाव आलं त्यात. मी हे इंग्लिश रीडर, नंतर मग कन्नडातले आले भैरप्पा, नंतर मराठीचे 2-3 लेखक, ही कनेक्ट करण्याचं काम
1: झटकन नाही होणार
0: तेवढा
1: आपल्याकडून.
0: व्यासंग असलेला माणूस मला शोधावा लागेल,
1: बिलकुल.
0: की मला त्याला तो प्रश्न विचारावा लागेल, त्यानंतर मला ही लिस्ट येईल. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही होऊ शकतं की अरे मी असं असे प्रकारची पुस्तकं शोधतोय, पण मला AI ते लगेच देतं. तो एक चांगला वापर आहे, पुस्तकं शोधण्यासाठी खूप चांगला वापर
1: हा,
0: होतो.
1: तुम्ही युटिलाइज कशा प्रकारे
0: येस,
1: करता, हा हे खूप महत्वाची गोष्ट आहे.
0: एक्झॅक्टली. हा, म्हणजे अगेन तेच आहे ना की जर आर्ट माणसाने कशासाठी सुरू केलं किंवा लिखाण माणसाने कशासाठी सुरू केलं तर त्याच्या मुळाशी गेलं तर मानवी भावना मांडण्यासाठी. पण जर आपल्या भावनात जर AI मांडायला लागलं तर मग आपण काय करायचं. म्हणजे
1: फार महत्वाचा मुद्दा आहे हा, आणि मला फार छान वाटलं हे उत्तर ऐकून. प्रत्येक लेखकाचं एक स्वतःचं कल्पना विश्व असतं आणि त्याने त्यानं जगलेला तसा तसा एक अनुभव असतो.
0: बरोबर.
1: तर मग या तुमच्या आयुष्यातील या घटनांकडे तुम्ही कसं बघता आणि या घटनांचा तुमच्या लिखाणावरती कसा प्रभाव आहे, त्याबद्दल काय सांगताल?
0: प्रत्येक लेखक कवीला विचारला जाणारा आणि अजिबात न आवडणारा प्रश्न असतो की कसं सुचतं, की ज्याचं उत्तर देणं खरंच कठीण आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा थॉट वेगळा असतो आणि त्याचं बॅकग्राऊंड खूप वेगळं असतं. होऊ शकतं की एखादा विचार खूप वर्ष झाली, कदाचित लहानपणापासून असेल की माझ्या डोक्यात आहे, पण मला तो शब्दातच मांडता येत नाही. असं नाही की तुम्ही काल अनुभवला आहे किंवा काय, पण मग त्याच्यानंतर त्याच्याशी निगडीत तुमच्या समोर काहीतरी येतं, किंवा मग तुम्ही ते नव्यानं नव्यानं विचार करतात त्याकडे बघताना, किंवा तुम्ही काहीतरी वाचलेलं असतं आणि मग ते तुम्ही कनेक्ट करता की अरे हा हे जे मला दिसतंय, हे जे मी अनुभवतोय, किंवा हा जो आत्ता आत्ता विचार आलाय माझ्या मनात तो तिकडे कनेक्ट होतो कुठेतरी, आणि नेमकं तुम्हाला त्या वळणावर शब्द सुचतात आणि तुम्ही ते लिहिता. आता माझं लिखाण 2 वर्ष मी इस्रायलमध्ये होतो, मी तिकडे बरंचसं लिखाण, म्हणजे मेजर जे व्रतस्थचं लिखाण झालंय ते तिकडे झालंय.
1: बर.
0: कारण होऊ शकतं की धावपळीत मला तो वेळच मिळाला नाही इकडे, पण तिकडे माझ्याकडे भरपूर भरपूर वेळ होता आणि तिकडे पाऊस पडत नाही, जसा इकडे भारतात वगैरे

0: पडतो, पण माझ्याकडे पावसाळ्याच्या आठवणी होत्या. सो मी डोळे बंद करून असं इमॅजिन करतोय आता की मी खिडकीत बसलोय आणि बाहेर पाऊस पडतोय, तसं पाहिलं तिकडे सगळं वाळवंट वगैरे. पण आता मला ते लिहायचंय, मला मी जे जे त्या गावाकडच्या खिडकीत बसून अनुभवलं होतं ते मला लिहायचंय. सो लिहिताना तुमच्या आठवणींचा खूप खूप महत्वाचा रोल आहे. सो होऊ शकतं की नेहमीच ते पर्सनल नसेल, पण तुम्ही जे बघताय आठवणी आणि कुणी काहीतरी तुमच्यासोबत शेअर करतंय आणि मग तुम्हाला ते जोडलं जातं आणि मग नंतर ते एक परफेक्ट पिक्चर येतं तुमच्यासमोर की अरे हां, ह्यात माझ्याही भावना आहेत आणि समोरच्याला जे वाटतंय तेही मला कळतंय आणि मी जे बघतोय आजूबाजूला वगैरे. आणि हे जर मी मला शब्दात मांडता आलं तर काय म्हणतो, मास कनेक्ट होऊ शकतो, हे सगळ्यांना आपलं वाटू शकतं. सो मग नंतर तुम्ही परफेक्ट ते शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करता. साधी सरळ गोष्ट आहे की लेखकाचं असतं की तुम्हाला वाचणाऱ्याला पटवून द्यायचं की त्या तुम्ही संध्याकाळी बसले होते आणि सूर्यास्त जो आहे तो जांभळा होता, तर तुम्हाला ते शब्दात मांडता आलं पाहिजे आणि त्याला ते पटवून देता आलं पाहिजे की खरंच त्या दिवशी संध्याकाळी तिथे लेखक बसला होता, तिथे जांभळा सूर्यास्त होता. मॅजिकल रिअलिझम नावाचा प्रकार आहे. दीवार में खिडकी रहती थी विनोद कुमार शुक्लनचं आहे, जे मॅजिकल रिअलिझमवर डिपेंड आहे. सो त्यावेळेस ते हत्तीचं वगैरे वर्णन करतात, ते जर एवढ्या लोकांना कनेक्ट होऊ शकतं तर मग जांभळा सूर्यास्त लोकही विश्वास ठेवू शकतात की होता.
1: खरंय खरंय,
0: सो हे तिथे तुमची कस लागते खरं तर,
1: बिलकुल.
0: तुम्ही कसं मांडता वगैरे वगैरे. सो नेसेसरी नाही आहे की प्रत्येक वेळेस तुमचे अनुभवच असतील, तुम्हाला ते कसं इमॅजिन करता आणि तुम्हाला ते कसं पटवून देता येतं शब्दांमध्ये. आणि अगेन मला असं वाटतं की वाचताना वाचकाला काहीतरी असं वाटलं पाहिजे की अरे खूप दिवसाचं काहीतरी आत अडकलेलं होतं आणि त्यात मोकळं झालंय, म्हणजे त्याचं पतंगाला धील दिल्यासारखं की एकदमच असं सुटसुटीत झालंय काहीतरी, माहित नाही काय झालंय पण हे वाचल्यानंतर मला तसं वाटतंय.
1: वा क्या
0: सो
1: बात आहे.
0: तेच
1: मला असं
0: असलं.
1: वाटतं ही फिलिंग आपल्या ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा झालं असेल की आपलं काहीतरी अडकलंय आणि आपण आता काहीतरी खूप भारी कमेंट ऐकलेली आहे ही. कारण
0: यस
1: हे उत्तर फार महत्वाचं वाटलं मला सुद्धा की लिहिणाऱ्या माणसाने पण तितक्या उत्कंठतेनं लिहिणं आणि वाचणाऱ्याला पण ते तसंच
0: बरोबर.
1: वाटणं, त्या दोन्हीमधली समरसता खूप मॅटर करतंय. खूप छान उत्तर आहे. मगासपासून आपण कार्यक्रमामध्ये खूप सगळे विषयांबद्दल बोलतोय, पण ॲज अ लेखक म्हणून जेव्हा मी हा प्रश्न विचारते की तुम्हाला कुठले विषय हाताळायला आवडतील, तर मग तुम्ही ॲज अ लेखक म्हणून भविष्यात कसा विचार करता की मला हे विषय लिहायला आवडतील, या प्रकारच्या सामाजिक भूमिकांबद्दल लिहायला आवडेल, किंवा सामाजिक भूमिका म्हणण्यापेक्षा अशा प्रकारचे विषय मला लिहायला आवडतील, याबद्दल काय विचार करताय तुम्ही?
0: चांगला प्रश्न आहे. मला तर जे काय दिसतंय आजूबाजूला ते सगळं सगळं लिहायचं आहे, म्हणजे एकदम छोटी छोटी गोष्ट असू दे किंवा मोठी मोठी, ते सामाजिक असू दे राजकीय असू दे, तर जेवढं पर्सनल तुम्ही लिहिता तेवढं ग्लोबल ते होतं. मला जेवढं पर्सनल लिहिता येईल, जेवढं ऑनेस्ट लिहिता येईल, जेवढं रिफ्लेक्टिव्ह म्हणता येईल आपण त्याला, तेवढं मला लिहायचं आहे. आणि जसं माझं वाचन वाढेल तसं तसं ते लिखाण एक प्रगल्भ होत जाईल आणि ते लेअर्ड लिखाण येईल, तर अशा प्रकारचं लिखाण करायचंय. विषय जेवढे शक्य होतील तेवढे हाताळायचेत,
1: अच्छा.
0: जेवढे मी काय मी जगतो जे भाव मी अनुभवतो. सो तेच असतं की तुमचे सगळे सेन्सेस पुन्हा एकदा जागृत करणं, तशा प्रकारचं लिखाण थोडक्यात.
1: क्या बात आहे. मला आता ही गोष्ट खूप जाणवली की आपण जेवढं स्वतःच्या अनुभवांशी प्रामाणिक राहतो तितकं आपण आपल्या लिखाणाबद्दल समाधानी होत जातो, असं मला आता
0: खरंय
1: एकंदरीतच बोलण्यातून जाणवलं.
0: खरंय खरंय.
1: आणि जेव्हा आपण युवावाणी सारख्या कार्यक्रमामध्ये या विषयाचं बोलतो तेव्हा आपल्याला आपला जो ऐकणारा वर्ग आहे तो आपल्या पिढीचा आहे किंवा आपल्यापेक्षा वयानं लहान असणारी लोक सुद्धा आपल्याला ऐकतात. तर मग अशा वेळेस ॲज अ लेखक म्हणून तुम्ही काय सांगताल, कशा प्रकारे लिहिण्याची सुरुवात असली पाहिजे, प्रसार माध्यमांमध्ये विषय हाताळताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, किंवा एकंदरीतच तुमचा अनुभव आणि आत्ताच्या लोकांसाठी कन्क्लूड नोट म्हणून तुम्ही काय सांगताल लिहिण्यासंदर्भात?
0: सोशल मीडिया ऑल्गोरिदमवर खूप डिपेंड आहे, पण तुमचं लिखाण त्याच्यावर डिपेंड नसलं पाहिजे. तुम्ही लिहिताना तुम्ही जेवढं ओघवते लिहिता तेवढं लिहा, पण पोस्ट करताना तुम्ही दीर्घ वगैरे पोस्ट करायला जाऊ नका, कारण पुन्हा तेच वाटायला लागेल तुम्हाला की तुमचं लिखाणाचं दर्जा हे व्ह्यूज आणि लाईक्स नाही ठरवत. त्याच्यानंतर एखादा प्रामाणिक अभिप्राय येतो
1: बिल्कुल.
0: आणि तो तुमचा खरं हे असतं, ते तुमचं दर्जा ठरवतं.

0: अल्गोरिदम नाही ठरू शकत की तुम्ही काय लिहायचं वगैरे. ते जर ठरवायला लागलं तर बऱ्याच वेळेस असं होतं की मग तुम्ही डिमोटिवेट होता,
1: बिल्कुल.
0: रिव्ह्यूज येत नाहीत, लाईक्स येत नाहीत, कारण मग ते होतं की तुम्ही अल्गोरिदमला धरून लिहिलेलं नसतं, अल्गोरिदमला दीर्घ नसतं पाहिजे, त्यांना कॅची पाहिजे की जे 1-2 सेकंदात वाचणाऱ्याला धरून ठेवेल असं पाहिजे असतं. सो तशा प्रकारचं पोस्ट करा. सोपं सुटसुटीत, सोपं सुटसुटीत लिहिणं पण खूप अवघड आहे, तेही जमलं पाहिजे की जे मास कनेक्ट करेल. सो जेवढं सोपं सोशल मीडियाला तुम्ही देता येईल तेवढं चांगलं आहे. पण मग तुम्ही ते वैचारिक मंथन थांबू नका. तुम्ही जर तुमच्याकडे खूपच डीप आणि तसा थॉट येत असेल, तुमचा तसा विचार येत असेल, तर तुम्ही ते लिहा, तुम्ही स्वतःसाठी लिहा. स्वतःसाठी लिहिणं खूप गरजेचं असतं, सगळं सोशल मीडियासाठी नसतं. कधी कधी राखून पण ठेवायच्या असतात काही गोष्टी, तेही जमलं पाहिजे.
1: अगदी, हे फार महत्वाचं आहे की जेवढं आपण पोस्ट आणि अल्गोरिदमचा विचार करतो तेवढंच आपण स्वतःसाठी किती लिहितो याचाही विचार करणं रोज गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: आणि मला फार छान वाटलं तुम्ही या सगळ्या गप्पा आमच्याशी शेअर केल्यात आणि तुमचा लिखाणाचा अनुभव आमच्यासोबत शेअर केलात. आज तुम्ही आलात आणि आमच्यासोबत
0: नक्कीच.
1: तुमच्या या सगळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.
0: तुमचे खूप खूप आभार.
2: अच्छा तर मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युववाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. युववाणी या कार्यक्रमात रंग माझा वेगळा या सदरात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी केलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. रसिक हो 6 वाजत आहेत. आता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार तसंच इंग्रजी समाचार आम्ही थोड्याच वेळात सहक्षेपित करत आहोत.

0: Narendra Modi has congratulated D.K. Shivakumar on taking oath as Chief Minister. In a social media post, Mr. Modi conveyed best wishes to him for his tenure. In West Bengal, political developments have intensified amid indications of a split in the Trinamool Congress. Expelled TMC MLA Ritobrata Banerjee has staked claim to the post of Leader of Opposition in the State Assembly, claiming the support of 58 legislators. According to Assembly sources, a letter signed by 58 MLAs was submitted to Speaker Ratindra Bose, seeking recognition of Banerjee's faction as the real Trinamool Congress. The group has nominated Akhruz Zaman, MLA from Raghunath Ganj in Murshidabad, as Chief Whip. Meanwhile, the Trinamool Congress has announced Shobhandeep Chattopadhyay as Leader of the House, with Ashima Patra and Noyana Bandyopadhyay as Deputy Leaders and Firhad Hakim as the Chief Whip. In a massive fire at a hotel in Malviya Nagar in Delhi, 21 people lost their lives while 40 were rescued this morning. DCP of South Delhi, Anant Mittal, said the fire has been successfully extinguished with the assistance of 8 fire tenders. Rescue and search operations are underway. The cause of the fire is yet to be ascertained. President Draupadi Murmu, Vice President C.P. Radhakrishnan and Prime Minister Narendra Modi have expressed grief at the loss of lives in the fire incident. Benchmark domestic equity indices ended with moderate losses today. The BSE Sensex dropped 304 points to close at 74,346. The NSE Nifty slipped 78 points to settle at 23,406. The broader market at the National Stock Exchange also ended in the negative zone. In badminton, India's Ayush Shetty entered the second round of the Indonesia Open Super 1000 after defeating China's Wang Hongyang in a comeback victory, winning 8-21, 22-20, 21-15. India also registered a notable win in mixed doubles with Rohan Kapoor and Ritvika Gadde, defeating Chinese Taipei's Yang Po Suan and Hu Lingfang. And with that, we end this news bulletin.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 6:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आज आणि उद्या प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:30 बलसागर भारत हो हा मुंबई केंद्रावरून कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये दिव्यांगांसाठी काम करणारी हॅपी होम अँड स्कूल फॉर ब्लाइंड या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली, त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा आढावा घेणारी उपमुख्याध्यापिका रसिका सावंत यांची मुलाखत आपण या कार्यक्रमात ऐकणार आहोत. 7:15 अर्थविशेष आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये चालू जमाना ही कौटुंबिक श्रुतिका आपण ऐकणार आहोत. लेखन आहे माधुरी शिंदे यांचं, सहभाग प्रसाद कुलकर्णी, वहिदा शेख आणि धीरज केदारी यांचा, निर्मिती सहाय्य वहिदा शेख यांचं. यानंतर वराहपालनाचे नियोजन आणि प्रजनन याविषयी डॉक्टर मुकुंद आमले यांनी दिलेली माहिती आपण ऐकणार आहोत. कृषीवाणी यामध्ये हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आणि तदनंतर बाजारभाव. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी. 7:15 एक कलाकार आज हा कार्यक्रम केंद्रित असेल. विख्यात कला दिग्दर्शक बाबूराव पेंटर यांच्यावर, सादरकर्ते आहेत इंद्रायणी दुधकीकर. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय हे दोन्ही कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. 10:00 आपण आनंद घेऊ शकता हिंदी चित्रपट संगीताचा. 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमामध्ये योगिनी जोगळेकर यांचं गायन, राग आहे कावसी कानडा. ही होती आज उर्वरित सभेत प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. उद्या गुरुवार म्हणजेच 4 जून 2026 उद्या पहाटे 5:55 गिरवाणवाणीमध्ये वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित घोर कष्टा उद्धरण स्तोत्र वैभवी शेटे यांच्या स्वरात आपण ऐकणार आहात. 6:05 प्रभात वंदन. 6:25 चिंतन या सदरात डॉक्टर प्रतिभा कुलकर्णी यांचे विचार. 6:30 उद्या दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:35 दिनविशेष सादरकर्ते मुजम्मिल पटेल. सकाळी 6:40 कृषीवाणी अंतर्गत पूर्व मान्सून कोरडी पेरणीचे तंत्र याबद्दलची माहिती आपण ऐकू शकाल. पावणे 7 वाजता

आरोग्यम धनसंपदा यामध्ये रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नर्वेकर यांनी दिलेला माहितीचा भाग चौथा ही निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची असेल. 6:50 परिसर ह्या कार्यक्रमात सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग चौथा आपण ऐकणार आहोत. ही निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची आहे. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40 तसंच 8:40 मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आम्ही प्रसारित करू. 9:00 आनंद घ्या मराठी चित्रपट संगीताचा. 9:30 साध संवाद ह्या कार्यक्रमामध्ये मराठेशाहीतील नाण्यांचे संग्रहक आणि अभ्यासक अमित लोमटे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. निर्मिती सहाय्य गौरी लागू यांचं सादर करते विक्रांत मंडपे. 10:00 आपल्या सगळ्यांची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, लेखन आहे रुचा नामजोशी यांचं, सादर करत्या गौरी लागू. 10:20 सुगम संगीत तसंच 10:25 काही स्थानिक निवेदनं दिली जातील. 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जलतरंग वादन होईल मिलिंद तुळाणकर यांनी केलेलं, राग आहे परमेश्वरी त्यांना तबल्यावर साथ प्रशांत फाटक यांची. 11:30 विशेष गीतगंगा यामध्ये युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग दुसरा, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळ ही निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT अंतर्गत उमंग. 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. दरम्यान 2:30 लोकसंगीतात संगीत भजन भीमाजी दसगुडे आणि सहकारी यांच्या स्वरात. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत म्हणजेच 5:00 हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युववाणी हा कार्यक्रम. ह्या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:30 कामगार सभा, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये पशुपालन व्यवसायातील स्वॉट पृथक्करण याविषयी डॉक्टर तेजस शेंडे, सहयोग प्राध्यापक पशु अनुवंश व पैदास विभाग क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांनी दिलेली माहिती. तदनंतर खरीप हंगामातील पिकांचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रमोद चौधरी, सहयोग प्राध्यापक कृषी विद्या विभाग कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे यांनी दिलेली माहिती. तदनंतर कृषीवाणी आणि शेवटी बाजारभाव. 8:15 एक कलाकार हा कार्यक्रम केंद्रित असेल. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यावर सादरकर्ते आहेत राजश्री सोवनी. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 10:15 इन्साईट्स आणि 10:00 प्रादेशिक लोक एवं सुगम संगीत सभा. यामध्ये सौम्या मिश्रा मैथिली यांचं लोकसंगीत तसंच निजॉय कुमार आणि सम्मित रॉय यांचं आधुनिक मॉडर्न सॉन्ग ओडिया. तर ही झाली आमची आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय आमची सगळी बातमीपत्रं आम्ही नेहमीच्या वेळी प्रसारित आणि सहक्षेपित करू.

0: येईल न येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
2: नक्की.
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या. बर का, येवा कोकण आपलाच असा.
3: यावेळी उमा सदनची मंडळी गेली आहेत कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन. गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होऊच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, स्वतःसाठी तर प्रत्येकजण जगतं, पण इतरांसाठी जगणं यातच मोठेपण आहे. त्यातून दिव्यांगजनांसाठी काहीतरी करावं असा विचार आणि तो विचार कृतीत आणणं ही अधिक फार महत्वाची आणि कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. ही कृती हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड गेली 100 वर्ष करत आहे. त्यांचा उपक्रम खूप मोठा आहे, त्यांचं कार्य मोठं आहे. याविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंडच्या उपमुख्याध्यापिका रसिका सावंत मॅडम, ज्या गेली 21 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत आणि विशेष शिक्षिका म्हणून त्यांनी प्रावीण्य हासिल केलं आहे. नमस्कार मॅडम, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार, आपण इथे मला बोलवलं त्याबद्दल मी आपली आभारी आहे.
0: आत्ताच मी म्हटलं तसं हॅपी होम गेली 100 वर्ष एक मोठं आणि अविरत असं कार्य करत आहे. तर हॅपी होम अँड स्कूल फॉर ब्लाइंड याची सुरुवात नेमकी कशी झाली हे ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.
1: 100 वर्षाची परंपरा असलेली आमची हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड ही एक संस्था 1925 साली 5 अंध अनाथ मुलांसह स्थापन करण्यात आली. जवळजवळ 100 वर्षापूर्वी अंध मुलांना शिक्षण देण्याची संकल्पना अत्यंत अशी क्रांतिकारी मानली जात होती. कारण त्यावेळेस असं समजलं जायचं की विणकाम, टोपल्या बनवणे अशा ज्या काही पारंपरिक हस्तकला ज्या आहेत तेच ही लोक करू शकतात. हीच गोष्ट आमच्या संस्थापिका स्वर्गीय श्रीमती कुमी सोहरा भरुचा यांच्यासाठी एक आव्हान ठरले आणि त्यांनी अथक परिश्रम करून हे त्यांचं जे स्वप्न होतं ते सत्यात उतरवलं. त्या काळामध्ये आमची शाळा बिडीडी चाळीच्या वरच्या मजल्यावर अतिशय अरुंद व अस्वच्छ जागेत चालत होती. 1948 ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री M.N. छत्रपती

0: यांच्या मदतीने शाळा संस्थेच्या परिसरातच स्थापन करण्यात आली आणि तिला मग हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड अशी ओळख मिळाली. 1960 पर्यंत काय झालं की बिल्डी चाळीमध्ये 65 अंध मुलांचं शिक्षण सुरू होतं. दिवसा असायच्या वर्गखोल्या आणि ह्या वर्गखोल्या रात्री वसतिगृहामध्ये रूपांतरित करण्यात येत होत्या. आता श्रीमती कुमी भरुचा यांचं तर सातत्य होतच आणि सतत त्यांचे प्रयत्न की काहीतरी एक वेगळं करायचंय आणि त्यामुळे त्यांनी मुंबईतील वरळी येथे मोठी जागा मिळवली. नंतर देणगीदारांचं उदार सहकार्य मिळालं आणि भारतातील अग्रगण्य वास्तुविशारद श्री आय एम कादरी यांच्या योगदानामुळे ही जी शाळा आहे किंवा हा जो प्रकल्प आहे प्रत्यक्षात साकार झाला. 1971 मध्ये शाळेचे स्थलांतर बिडीडी चाळ क्रमांक 52 येथील जी मूळ जागा होती तिथून ती आताची डॉक्टर ॲनी बेसंट रोड वरळी येथील जे नव्याने बांधकाम केलं त्या इमारतीमध्ये करण्यात आली.
1: छान. आणि तेव्हापासून ही शाळा अविरतपणे सुरू आहे.
0: हो, अविरतपणे आमची शाळा ह्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्य करत आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना कसं करून स्वावलंबी बनवायचं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं हे मोठं कार्य ते अविरत करत आहेत.
1: खूप छान. मग आज तुमच्या शाळेचा जो सगळा कार्यभार आहे तो कोण सांभाळतं?
0: शाळेचा कार्यभार म्हणजे शाळेच्या ज्या अध्यक्ष आहेत श्रीमती मेहर बनाजी यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण शाळेचं व्यवस्थापन आणि आमचे जे संस्था चालक आहेत ते सगळे, पण संपूर्ण कारभार आमच्या मॅडम सांभाळतात.
1: कारण एखादं काम सातत्याने इतकी वर्ष करणं ह्याच्यासाठी एक वेगळी धडाडी म्हणूया, एक वेगळी चिकाटी लागते आणि ती तुमच्याकडे आहे, त्यामुळे तुमचं आणि शाळेचं खूप कौतुक आहे. पण जेव्हा तुम्ही ही शाळा चालवता आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणाल की वसतिगृह पण असतं, मग इथे नेमके काय काय उपक्रम राबवले जातात मुलांसाठी?
0: काय आमच्या एक तर शाळेमध्ये विद्यालय एक तर अंध विद्यार्थी आहेत, त्या अंध विद्यार्थ्यांमध्ये असे काहीतरी गुण असतात म्हणजे त्यांचे अंगभूत कलागुण असतात.
1: अच्छा.
0: मग त्यांना वाव देण्यासाठी मोझेक आहे, कार्पेंट्री आहे, पॉटरी आहे, जिमनॅस्टिक्समध्ये जुडो शिकवलं जातं, स्विमिंग आहे आणि संगीत. इथे तर आमच्या इथे भारतीय आणि पाश्चिमात्य असं दोन्ही प्रकारचं संगीत शिकवलं जातं आणि हा विषय पण आहे. इयत्ता 10वीचे विद्यार्थी 50 मार्काचं गणित आणि 50 मार्काचं संगीत असं विषय घेतात. त्या आणि महत्वाचं म्हणजे काय की आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा स्वतःचा जो क्वायर ग्रुप आहे म्हणजे त्यांना अतिशय चांगल्या रीतीने प्रशिक्षित केलं जातं आणि मग हे विद्यार्थी हा जो क्वायर ग्रुप आहे तो विविध ठिकाणी कार्यक्रम सादर करतात.
1: अच्छा. मग हे कार्यक्रम नेमके काय असतात?
0: कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे, आता ताज हॉटेलला ते क्वायर ग्रुप जो आहे आमचा ते डिसेंबरमध्ये आपले क्रिसमसचे जे नाताळ सणांची जी गीत आहेत ती गीतं गातात. म्हणजे जास्त करून असे त्या त्या प्रसंगाला अनुसरून असे गीतं ही मुलं अतिशय सुंदर रीतीने गातात.
1: अच्छा. मग त्याच्यासाठी काही त्यांना वेगळं प्रशिक्षण दिलं जातं?
0: आमच्या शाळेतले जे शिक्षक आहेत
1: संगीत
0: शिक्षक तेच त्यांना भारतीय आणि पाश्चिम, आणि मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला हा विषयच आहे अभ्यासाला, त्यामुळे त्याच्यातून ते चांगले पारंगत होतात.
1: अच्छा. म्हणजे 10वी होताना ही मुलं संगीत घेऊन?
0: हा नाही, आमच्याकडे तसं संगीत सुरुवातीपासून शिकवलं जातं पण 10वीला 50 मार्काचं संगीत आणि 50 मार्काचं गणित आहेच त्यांना.
1: हा. मग अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम तुम्ही इथे राबवता, पण मग ह्या शाळेत जर एखाद्याला यायचं असेल तर प्रवेश घेण्याची प्रक्रिया काय आहे किंवा त्याच्यासाठी काय मापदंड आहेत?
0: काय आहे, दिव्यांग विद्यार्थी अगोदरच काय असतं की पालकांचं त्याच्या बाबतीमध्ये थोडस नकारात्मक भूमिका असते, पण काही काही पालक जे सकारात्मक भूमिकेतून किंवा इतर पालक जेव्हा त्यांना समजतं तेव्हा ते मुलांना प्रवेश घेण्यासाठी विविध शाळा शोधतात.
1: अच्छा.
0: आणि जेव्हा ते दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आमच्या इथे, तर आम्ही 3र्या वर्षापासून काही शुल्क न आकारता प्रवेश देतो. आता इथे मॉन्टेसरी ते 10वीपर्यंतचे वर्ग आहेत.
1: अच्छा.
0: येथे दिव्यांग मुली पण आहेत पण त्या कशा डेस्कॉलर आहेत, कारण आमची शाळा मुलांची शाळा आहे, त्यामुळे ह्या ज्या मुली आहेत त्यांना आम्ही डेस्को, म्हणजे सकाळी त्यांचे पालक सोडून जातात आणि शाळा 5 वाजता सुटल्यानंतर पालक घेऊन जातात. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शाळाच लेखनिक उपलब्ध करून देते आणि शाळेच्या 100 वर्षाची जी SSC ची 100% निकालाची जी परंपरा आहे ती आजपर्यंत अबाधित आहे.
1: अरे वा, खूप छान.
0: येथे उत्तम असे व्हॉलेंटियर जे आहेत ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शन करतात. आमच्या बहुतेक विद्यार्थ्यांनी तर SSC परीक्षा उत्तीर्ण

0: करून उच्च शिक्षण घेतलं असून आणि चांगल्या रोजगाराच्या संधी मिळवून उच्च पदस्थ पदावर त्या कार्यरत आहेत. म्हणजे आजही सगळी मुलं विविध पदांवरती कार्यरत आहेत. आणि काही विद्यार्थ्यांना तर शाळेने असं केलं की शिक्षक वर्गातही समाविष्ट करून घेतले. इथे विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी पण उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे उपक्रमासोबतच विद्यार्थ्यांचा मानसिक शारीरिक विकास होण्याकडे पण शाळा अतिशय तत्परतेने लक्ष देते.
1: अच्छा. आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणालात की खेळात सुद्धा त्यांना प्राविण्य मिळवण्यासाठी
0: हो मदत करत असते. जुडो जिमनॅस्टिक्स वगैरे तर आहेतच. जिथे जिथे असे खेळ होतात तिथे जिथे स्पर्धा असतात तिथे पण आम्ही मुलांना पाठवतो.
1: अच्छा. मग ही जी मुलं आहेत ना तुमच्या तर उच्च पदस्थ, त्यांच्याबद्दल तुम्ही काही सांगणार?
0: हा म्हणजे ते शाळेत येऊन भेटतात. उच्च पदस्थ जे विद्यार्थी आहेत आमच्या इतर मुलांना ते मार्गदर्शन पण करतात. म्हणजे ह्या शाळेतून त्यांनी जे शिक्षण घेतलं आहे त्या शिक्षणाचा त्यांनी चांगला उपयोग केला आहे आणि शाळेबद्दलचं त्यांचं जे असलेलं प्रेम ते आता 100 वर्षाचे जे आमचा कार्यक्रम झाला त्या तिथे त्यांनी व्यक्त केलं. अशा म्हणजे 100 वर्ष झाल्यानंतर शाळेनी जी मुलं घडवली त्या मुलांनी आपलं जे योगदान शाळेनी जे दिलंय त्याचा त्यांनी लक्षात ठेवली, कृतज्ञता व्यक्त केली.
1: बरोबर. मग आता आजकालचा जमाना हा तंत्रज्ञानाचा आहे आणि नवीन शिक्षण घेताना किंवा समाजात बाहेर वावरताना सुद्धा सगळीकडे आता तंत्रज्ञान किंवा संगणक हा खूप महत्वाचा झालाय. अगदी आपला छोटा फोन सुद्धा स्मार्ट झालाय. मग ही मुलं हे तंत्रज्ञान कसं अवगत करतात आणि त्याचा वापर ते रोजच्या जीवनात कसा करतात?
0: काय होतं, आम्ही शिक्षकच आहोत जे ते इतके सक्षम आहेत की नवीन तंत्रज्ञान आले की त्याची ओळख वेळोवेळी शिक्षक विद्यार्थ्यांना करून देतात. आणि आता संगणकच्या बाबतीत सांगायचं गेलं तर त्यांचं जे जॉस नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते संगणकामध्ये आम्ही इन्स्टॉल करून देतो आणि मग विद्यार्थ्यांना त्या संगणकाचं प्रशिक्षण दिलं जातं. स्मार्टफोनच्या बाबतीत आजचे विद्यार्थीच एवढे स्मार्ट झाले आहेत, मग जरी दिव्यांग असले तरी, की ते जवळजवळ घरातून त्यांना ते स्मार्टफोनचं ज्ञान मिळालेलंच असतं. पण शाळेमध्ये पण त्यांना एक उत्सुकता असते की काय आहे, मग त्यांना स्मार्टफोनबद्दल आम्ही कल्पना देतो. कधी कधी आम्ही वर्गामध्ये त्यांना स्मार्टफोनवरती आम्ही त्यांना पुस्तकं वाचून दाखवतो. आम्ही त्यांना जास्तीत जास्त नवीन तंत्रज्ञान जे आहे ते त्यांना माहिती व्हावं म्हणून पुष्कळ प्रयत्न शिक्षक करतात.
1: अच्छा. मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणालात की 10वीला तुमचे विद्यार्थी बसतात आणि पास होतात. मग जी आपली सर्वसामान्य मुलं असतात आणि ही ती तुमची दृष्टीबाधित मुलं आहेत, यांना काही वेगळे विषय असतात?
0: नाही, विषय तसे पाहायला गेले तर त्यांचे 4 विषय तर सेम असतात. मराठी, हिंदी आणि इंग्लिश, समाजशास्त्र हे 4 विषय सारखेच असतात. फक्त आता काय होतं की आमचे विद्यार्थी दिव्यांग असल्यामुळे गणित आणि सायन्स ह्या 2 विषयामध्ये असं होतं की आम्ही सामान्य मुलांचं जे सायन्स आहे ते आमच्या मुलांना नसतं. आमच्या मुलांना आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र आणि शरीरशास्त्र हे विषय असतात आणि गणितामध्ये त्यांना अंकगणित असतं. मग 50 मार्काचंच अंकगणित असतं आणि आमचे विद्यार्थी ॲबेकसवरती गणित मांडणी करून गणित सोडवतात आणि पेपरामध्ये ते मांडतात. आता 50 मार्काचं गणित असल्यानंतर 100 मार्काचा पेपर असतो बोर्डाला, मग 50 मार्काचं संगीत.
1: अच्छा.
0: हा, त्यामुळे आमचे विद्यार्थी ह्या 2 विषयात चांगले पारंगत होतात. चांगलं शिक्षक वर्ग आहे की गणितामध्ये त्यांना चांगलं पारंगत करतो. सायन्समध्ये हे विद्यार्थी आकृत्या काढू शकत नाहीत कारण शेवटी त्यांच्यावरती कुठेतरी मर्यादा आहे. त्यामुळे सायन्स हा विषय सामान्य मुलांना जो आहे तो ह्यांना मिळत नाही.
1: पण मग ह्यांचं लिखाण वगैरे कसं परीक्षेत?
0: ही मुलं सर्वसाधारण मुलांसारखीच सगळं लिहितात पण ब्रेलमध्ये.
1: अच्छा.
0: लिखाणाचा जो पैलू आहे यांचा, ब्रेलमध्ये लिखाण करत असल्यामुळे ते शिक्षक तपासतात. पण हे फक्त 1ली ते 9वी पर्यंत होतं. 10वीला पण मुलं लिहितात ब्रेलमध्ये पेपर. पण काय होतं, बोर्डाचा पेपर जो असतो त्यासाठी आम्ही लेखनिक उपलब्ध करून देतो. मग तो पेपर लेखनिक लिहितात विद्यार्थी, आमचे सांगतात आणि लेखनिक लिहितात.
1: अच्छा.
0: आणि वेळेच्या बाबतीतही त्यांना थोडीशी मुभा दिलेली आहे. काय होतं की पेपराचा टाइम असतो बोर्डाचा 11 ते 2, यांना प्रत्येक तासामागे अर्धा तास वाढवून दिला असतो. म्हणजे यांच्या पेपराची वेळ 11 ते 3 असते.
1: अच्छा. पण मग जेव्हा सर्वसामान्य मुलं 10वी म्हटलं की प्रत्येकाला टेन्शन असतं, पालकांना तर अधिक टेन्शन असतं, मग तुमची मुलं कशी तयारी करतात?
0: नाही, काय माहिती आहे, आम्ही सुरुवातीपासूनच मुलांच्या कडे योग्य प्रकारे लक्ष दिलं जातं. प्रत्येक विषयामध्ये शिक्षक चांगल्या प्रकारे त्यांना मदत करतात आणि आमच्या विद्यार्थ्यांना क्लास लावायची गरजच नाही कारण आम्ही सगळं त्यांच्याकडनं शाळेतच करून घेतो.
1: अच्छा.
0: त्यामुळे ते व्यवस्थित तयार होतात, चांगल्या प्रकारे पेपर

0: लिहितात आणि आपली जी क्षमता आहे ती सिद्ध करून दाखवतात.
1: अच्छा, मग तुमच्या शाळेत मुलं आणि मुली दोन्ही येतात.
0: हा,
1: पण मग वसतिगृहाचा जो उपयोग असतो तो कशा प्रकारे केला?
0: नाही, आता ही शाळा मुलांची शाळा आहे. आता शाळेचं कीर्ती चांगली असल्यामुळे मुली पण आता इथे येत आहेत. आता मुलींसाठी आम्ही काय करतो, सकाळी त्यांचे पालक येऊन सोडतात त्यांना आणि संध्याकाळी घेऊन जातात.
1: अच्छा.
0: आणि इतर वेळी कसं असतं की आता सोमवारी शाळा सुरू झाली तर सोमवारी सकाळी 8:30 ते 9 पर्यंत विद्यार्थ्यांना पालक सोडून जातात आणि 5 दिवस ते शाळेत राहतात आणि हा शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता पालक येतात आणि मुलांना घेऊन जातात.
1: वा, खूप छान. खूप छान आणि वेगळा उपक्रम आहे. पण मग SSC झाल्यानंतर पुढे ही मुलं काय करतात?
0: जसं सामान्य मुलं करतात तसंच आहे. इथे कसं आहे की SSC झाली, मुलांचा रिझल्ट लागला, मुलांच्या पर्सेंट वाईज ते कॉलेज निवडतात आणि तसं त्यांना कॉलेज मिळतात.
1: अच्छा.
0: हा, म्हणजे सक्षम बनवण्याचं काम हॅपी होम अतिशय चांगल्या रीतीने करते
1: आणि पुढे ही मुलं मग आपल्या आपल्या मार्गाला.
0: आमच्या म्हणजे आमचे विद्यार्थी ब्लाइंड असतात, मुळात म्हणजे आमच्या शाळेमध्ये जी मोबिलिटी जी आहे, मोबिलिटी अशी आहे की आमचे विद्यार्थी अगदी समाजात वावरताना अतिशय बिंधास्तपणे वावरू शकतात. हा, हे एक वैशिष्ट्य आहे शाळेचं की मोबिलिटी चांगल्या प्रकारे शिकवली जाते आणि त्या विद्यार्थी समाजात अगदी सामान्य मुलांप्रमाणे मस्त वावरतो. आणि शाळेची शिस्त ती दिसूनच येते. शाळेची शिस्त हे वैशिष्ट्य आमच्या शाळेचे की आमचा विद्यार्थी कुठेही समाजात जाऊन की वाटतोच की हा हॅपी होमचा विद्यार्थी आहे, कारण शिस्त दिसूनच येते त्याच्या प्रत्येक वागण्यामध्ये दिसून येते,
1: वागण्या बोलण्यात. बरोबर, खूप छान अशी तुम्ही माहिती दिलीत. आणि मी सुरुवातीला म्हणाले तसं, गेली 20 वर्ष तुम्ही या शाळेशी संलग्न आहात, तर 20 वर्षात शाळेत झालेले बदल किंवा वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड हे आमच्यासाठी एक कुटुंबच आहे आणि ह्या संस्थेने हजारो कुटुंबांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवले. आव्हानांना संधीमध्ये आणि अपंगत्वाला एका विशेष क्षमतेमध्ये रूपांतरित करण्याचं कार्य आमच्या संस्थेने केले. महाराष्ट्रातील अंध विद्यार्थ्यांसाठी मान्यता प्राप्त असलेली ही एकमेव माध्यमिक शाळा आहे. या शाळेने असं सिद्ध करून दाखवलंय की योग्य प्रशिक्षण जर मिळालं तर दृष्टीदोष हा अजय अडथळा ठरतच नाही. दृष्टीहीन मुलांमध्ये स्वावलंबी आणि स्वतंत्र नागरिक बनण्याची मोठी क्षमता असते हे आमच्या शाळेने दाखवून दिले.
1: अच्छा.
0: आणि जे समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देऊ शकतात ही दिव्यांग मुलं. शाळेने दिलेल्या सर्वांगीण शिक्षणाचं हेच तर अंतिम उद्दिष्ट राहिले. शाळेचा जो प्रत्येक पैलू आहे ना तो अत्यंत विचारपूर्वक आहे आणि अत्यंत प्रभावी पद्धतीने शाळेने उभारलाय. म्हणजे मुलांचा व्यक्तिमत्व विकास असेल, जागेची स्वच्छता, जागेची शिस्तबद्ध मांडणी आणि हे सर्व त्यांची जी मोजेक कलाकृती आहे ना त्यामधून त्यांची जी सौंदर्य दृष्टी आहे यामधून हे ते स्पष्टपणे दिसून येतं. त्यामुळे आज हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड हे एक सुरक्षित, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक वातावरण बनले जिथे आनंदी, निश्चित आणि आत्मविश्वासपूर्ण दृष्टीहीन मुले मुली भाषा धर्म आणि पंथ यांच्या सीमा ओलांडून बाहेरील जगात स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करण्याचे धडे घेत आहेत.
1: खूप छान मॅडम. खरं तर बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून अजून ऐकाव्या अशा वाटतात, पण वेळेचं बंधन आपल्याला असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: सर्व श्रोत्यांना एवढंच सांगेन की हॅपी होम अंध शाळेत एखादा विद्यार्थी आल्यानंतर त्याची ती शाळा एक कुटुंब बनून जातं आणि शाळा नेहमीच प्रयत्नशील असते की हा विद्यार्थी माझं मूल आहे अशा पद्धतीने त्याला चांगल्या प्रकारची वागणूक मिळते आणि समाजामध्ये तो सक्षम रीतीने उभा राहून स्वावलंबी म्हणजे इतर समाजातील घटक जे आहेत त्यांच्याबरोबर तो टफ म्हणजे अतिशय योग्य तऱ्हेने तो त्यांना सामना करू शकतो. येणाऱ्या परिस्थितीशी कसा सामना करायचा ही आमची शाळा शिकवते.
1: खूप छान. आणि तुमच्या शाळेला अनेक अनेक शुभेच्छा. अजूनही तुमचे उपक्रम किंवा शाळा अशीच दिवसेंदिवस प्रगती करत राहो ही सदिच्छा व्यक्त करते. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून खूप वेळ काढून आमच्याकडे आलात आणि इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: आभारी आहे आपण मला इथे बोलवल्याबद्दल.
1: समाजातील सर्वच स्तरातील लोकांना बरोबर घेऊन त्यांची प्रगती करून पुढे जात राहणं म्हणजेच खरं तर बलसागर भारत हो.

मंडळी, आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: शपथ तुला बाळाची या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. अनुराधा पौडवाल यांनी गायलं होतं आणि संगीत होतं दीपक पाटेकर यांचं.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट

घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग, पाणी वाचवा रे।

0: आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि डीके शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. राज्य विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना निवडून देण्याच्या सूचना महायुतीच्या सर्व मतदारांना केल्याचं रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. ज्यांनी बंडखोरी करून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत, तसंच मतदारांनी आपलं पहिल्या पसंतीचं मतदान महायुतीच्या उमेदवारांनाच द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं.
1: आपल्या पहिल्या पसंतीचं जे मतदान आहे हे पहिल्या पसंतीचं मतदान त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या महायुतीच्याच उमेदवाराला देणं हे पार्टीला आणि महायुतीला सुद्धा अपेक्षित आहे. काही बंडखोर म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी वरिष्ठांशी बोलून, नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावेत.
0: महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना पहिल्या पसंतीचं मत देण्याचं आवाहन सुनील तटकरे यांनीही केलं. तसंच बंडखोर उमेदवार उद्या अर्ज मागे घेतील

असा विश्वास व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाशिक मतदारसंघाचा आढावा घेतला. बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील आणि महायुतीच्या उमेदवाराचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये भाजपचे गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज दाखल केले आहेत. या दोघांची समजूत काढण्यात मंत्री गिरीश महाजन यांना यश येईल असं सामंत म्हणाले. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज आपला अर्ज मागे घेतला. संख्याबळ नसल्यामुळे माघार घेतल्याचं कांबळे यांनी सांगितलं. तर कांबळे यांनी पक्षाचा विश्वासघात केल्याची टीका काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज जुईली महेंद्र दळवी यांनी आज मागे घेतला. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जिंदल यांनी ही माहिती दिली. जुईली दळवी यावेळी स्वतः उपस्थित नव्हत्या. त्यांचे सूचक विघ्नेश विजय माळी यांनीही प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान आगामी विधान परिषद निवडणुकांमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला. काही नगरसेवकांना आर्थिक प्रलोभनं दिली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना ही निव्वळ धूळफेक असून 50% जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच निकषांच्या कात्रीत अडकवून लाखो शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलेली 2 लाखांची माफी फसवी असून सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफीसाठी सरकारनं काढलेल्या शासनादेशामध्ये अत्यंत जाचक अटीशर्ती लागू करण्यात आल्या आहेत असा आरोप करत किसान सभेनं राज्यभर शासन आदेशाची होळी करण्याची हाक दिली. अहिल्यानगर इथं अकोले तालुक्यात शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली. देशात महागाई बेरोजगारी वाढत असल्याच्या मुद्द्यावरून तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज राज्यात ठिकठिकाणी विरोधकांनी निदर्शनं केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज नवी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रालयात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रमाणपत्रासंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयात 9326562815 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दाखले वितरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुढील 3 महिन्यांमध्ये गृहभेटी विशेष शिबिरं आयोजित करून याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर निश्चित करावी, या कामाचा आढावा दर आठवड्याला घेण्यात यावा अशा सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या दोघांसह के एच मनियाप्पा, के जे जॉर्ज, एम व्ही पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. देशातल्या सोन्याचा साठा कमी झाल्याचं वृत्त रिझर्व्ह बँकेनं फेटाळून लावलं आहे. सध्या देशात 880 टनांहून अधिक सोन्याचा साठा आहे असं बँकेनं स्पष्ट केलंय.

देशाच्या परकीय चलन साठ्यातलं सोन्याचं प्रमाण सप्टेंबर 2025 मधल्या सुमारे 14% वाढून सुमारे 17% पोहोचलं आहे. रिझर्व्ह बँकेनं सुमारे 12 अब्ज अमेरिकन डॉलर रकमेचं सोनं विकल्याचं वृत्त काही खासगी माध्यमांनी दिलं होतं, त्यावर रिझर्व्ह बँक आणि पीआयबीनं हे स्पष्टीकरण दिलं आहे. जवळपास 46,000 विद्यार्थ्यांनी आजपर्यंत बोर्ड परीक्षेसाठी पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन सुविधेचा लाभ घेतल्याचं सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हटलं आहे. पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पोर्टलवर 43,980 अर्ज प्राप्त झाले आहेत. आज दुपारी 12 वाजेपर्यंत पडताळणीसाठी 4,924 आणि पुनर्मूल्यांकनासाठी 39,056 अर्ज स्वीकारण्यात आले असं सीबीएसईनं म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात माजलगावमध्ये सुमारे 400 अधिक गोवंशाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार

मध्ये सुमारे 400 अधिक गोवंशाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार संतापजनक असून या प्रकरणाचा तातडीनं तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. वाशिम इथं समृद्धी महामार्गावर बस आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत तर 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून 2026 या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्ध पातळीवर राबवायला सुरुवात झाली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे 2 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि DK शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण आमच्याशी जोडला गेलेला आहात. जगात सर्व श्रोते हो, एक निवेदन ऐका. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद.

श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकरणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 ह्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रव्य पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट, तिखट पदार्थ शक्यतो टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं असं काही जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा.

0: श्रोते हो, आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम आता डिजिटल माध्यमातूनही तुम्ही ऐकू शकता 783 kHz DRM बँडवर.
1: आणि हो, या एकाच फ्रिक्वेन्सीवर दोन डिजिटल वाहिन्या आता उपलब्ध आहे, News 24/7 आणि आकाशवाणी पुणे. डिजिटल प्रसारण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि सुस्पष्ट दर्जा. सध्या उपलब्ध आहे प्रामुख्याने उच्च दर्जाच्या टॉप एंड कार्स मध्ये
0: 783 kHz DRM बँडवर. माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आता आपल्या सोबत, मग तो लांब पल्ल्याचा प्रवास असो की ट्रॅफिक जॅम.
1: तर चालत्या गाडीत विना व्यत्यय ऐकत रहा आकाशवाणी पुणे केंद्राची डिजिटल वाहिनी.
2: रसिकहो अर्थविश्व हा कार्यक्रम, अर्थविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून थोड्याच वेळात सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत अंतराळापासून ते बंदर विकासापर्यंत विविध क्षेत्रात लक्षणीय विकास झाला आहे. देशातील जनता या विकासाची साक्षीदार आहे. यामध्ये देशभरातील रस्त्यांचे जाळे, नवनवीन द्रुतगती महामार्ग, विशेष कॉरिडॉरची निर्मिती, बुलेट ट्रेनसह रेल्वेचा विकास, नवे रेल्वे मार्ग, मालवाहतुकीसाठीच्या विविध योजना, बंदरांचा विकास, देशांतर्गत जलवाहतुकीला दिलेलं प्राधान्य, हवाई क्षेत्राचा विकास, जनहिताच्या विविध योजनांची उभारणी आणि इतर सरकारी बांधकामांमध्ये झालेला विकास याचा अंतर्भाव होतो. गेल्या 12 वर्षातील पायाभूत क्षेत्रातील विकासाच्या प्रवासाविषयी आपण आजच्या या वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, देशातील पायाभूत सुविधा आणि इतर सेवा सुविधा यामध्ये झालेल्या बदलामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवन अधिक सुखकर होण्यास मदत होते. कोणत्याही देशाच्या वाटचालीत या पायाभूत सुविधांच्या विकासाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात विविध क्षेत्रात विकास आणि गुंतवणूक केली आहे. अधिक गुंतवणूक, प्रकल्पांच्या पूर्णत्वाला दिलेली गती आणि त्यामध्ये येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा विकास दिसून आला आहे. याविषयीचा सविस्तर आढावा घेताना ज्येष्ठ अभ्यासक निखिल गुर्जर यांनी सांगितलं,
1: गेल्या 12 वर्षाच्या पायाभूत विकासाबद्दल बोलायचं असेल तर आपल्याला 3-4 पैलू कन्सिडर करायला लागतील. पहिली गोष्ट म्हणजे भारतातली GDP ची ग्रोथ जी आहे, ते 2012-13 साली जे 100 लाख कोटी होती आणि आता 2025-26 मध्ये 340 ते 360 लाख कोटी आहे. आपला पायाभूत विकास जो आपण म्हणतो, केंद्र सरकारचा जो पार्टिसिपेशन होता तो 2 लाख कोटी जे होता 2014 साली आणि आता 2026 फायनान्शियल इयरमध्ये 12.2 लाख कोटीचं स्पेंडिंग आहे. आणि टोटल पार्टिसिपेशन जर आपण पाहिलं, म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मग प्रायव्हेट सेक्टर, दॅट इज खासगी क्षेत्र, तर ते 9.5% GDP चं, म्हणजे 33 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट सध्या चालू आहे भारत देशात. आता हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहतोय हा कुठे कुठे जातोय, मेनली हा जातोय तो ऊर्जा आणि सौर ऊर्जा, जे जवळजवळ 25% त्याच्यात जात आहे. मग आपलं ट्रान्सपोर्ट जे आहे, रोडवे हायवे जे आहे, त्याच्यात जवळजवळ 18% जे आहे ते. रेल्वेजमध्ये साधारण 11-13% जात आहेत. अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, मेट्रो, पाणी, सिवेज वगैरे जे आपल्या शहरांमध्ये जो लागतो तो 15-17% आहे. पोर्ट्स आणि लॉजिस्टिक्स 2-3% आहे. आता हा जो मी सांगतोय तुम्हाला तो केंद्र सरकारचा आणि प्रायव्हेट

पार्टिसिपेशन दोन्ही पर्सेंटेज मिळून आहे. एअरपोर्टचं आता सध्या तरी 1 ते 2% आहे. बँकिंग आणि डिजिटल जो आहे तो 6 ते 8% आहे. मग इतर जे सेक्टर आहेत जसं की हेल्थ केअर आहे, एज्युकेशन आहे किंवा डेटा सेंटर्स आहे, इरिगेशन आहे, हे सगळे 4% आणि त्याच्यापेक्षा कमी आहे. हा जो आहे हा आता ब्रेकअप झाला. पण आपण ग्रोथ जर पाहिलं पॉवर सेक्टरमध्ये 210 गिगावॉट जी कॅपॅसिटी होती 2014 ती आता 521 गिगावॉटची झाली आहे. म्हणजे ऑलमोस्ट 150% वाढ आहे त्याच्यात. रिन्युएबल त्यातला जो आहे दॅट इज सोलार विंड आणि जे आपण बायोमास जिओथर्मल जे म्हणतो 25 गिगावॉटचं ते 2063 गिगावॉट झालेलं आहे. म्हणजे साधारण 9.5 पटी तो वाढलेला आहे. सोलार 2 गिगावॉट पण नव्हतं, आता 140 गिगावॉटवर आहे. म्हणजे 70 पटी वाढ आहे. हायवेज 80,000 किलोमीटर जे होते ते आता जवळजवळ 146,000 किलोमीटर आहे. म्हणजे जवळजवळ 85% वाढ आहे. एक्सप्रेसवेज 1500 पेक्षा कमी होते, आता ते 6,000 किलोमीटर पेक्षा जास्त आहेत. रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन जो होता 21,000 किलोमीटरचा होता, आता तो 65,000 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर पूर्वी नव्हतंच, आता तो जवळजवळ 2800 किलोमीटरवर आहे. मेट्रो रेल पूर्वी 250 किलोमीटर होतं, आता 1050 किलोमीटरच्या पेक्षा जास्त आहेत. म्हणजे 4 पटी त्याची वाढ झालेली आहे. एअरपोर्ट 75 होते, आता 160 पेक्षा जास्त आहेत. पोर्ट कार्गो कॅपॅसिटी जी आहे 900 मिलियन टन्स पर एनम चा आता 2700 मिलियन टन्स पर एनम, म्हणजे 3 पटी वाढ पेक्षा जास्त आहे. इनलँड वॉटरवेज पण आता वाढलेला आहे. आणि स्मार्ट सिटीज पूर्वी नव्हते, आता ते 100 पेक्षा जास्त आहेत. पण हे सगळे स्टॅटिस्टिक्स आपण ऐकल्यावर मूळ म्हणजे कशामुळे हा वाढला आहे. पहिली गोष्ट आहे की नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन हे 2019 स्थापित केली गेली. ह्या पाईपलाईन मध्ये 7400 प्रोजेक्ट जे पीएमओ कडनं डायरेक्टली मॉनिटर होतात. आजच्या काळी जवळजवळ 111 लाख कोटी प्रोजेक्ट ह्याच्यात मॉनिटर होतात. आणि 100% प्रोजेक्ट हे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन मध्ये मॉनिटर होतात. ह्याच्यामुळे प्रोजेक्ट एक्सपिराईड पण होतात आणि अगदी फास्ट अप्रुव्हल्स पण मिळतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे 2014-15 इम्प्लिमेंट केलं होतं. वायसेबी हे ट्रस्ट फॉर्म होतात आणि जवळजवळ 15% प्रोजेक्ट हायवेजचे, टोल रोडचे किंवा वीज प्रसारणचे वगैरे जे आहेत हे इम्पॅक्ट झाले ह्याच्यामुळे. मग पीपीपी आणि वायबिलिटी गॅप फंडिंगचे जे पॉलिसीज होते त्या पॉलिसीजमुळे 2012 नंतर जवळजवळ 25 ते 30% प्रोजेक्ट त्याच्यामुळे ते ऍक्सिलरेट झाले. ह्याच्यात प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन पण वाढला, मेनली हायवेज मध्ये, मेट्रोज मध्ये, पोर्ट्स मध्ये आणि एअरपोर्ट्स मध्ये. आणि बांधकाम आणि पायाभूत सुविधा याचं ते 100% एफडीआयचा जो मूव्ह आला 2014 नंतर त्याच्यात जवळजवळ 15 ते 20% प्रोजेक्ट त्याच्यामुळे इम्पॅक्ट झाले आणि ऍक्सिलरेट झाले. हे रस्ते, पोर्ट्स, एअरपोर्ट्स, रिन्युएबल एनर्जीमध्ये होते. जीएसटी सगळ्यांना माहिती आहे 2017 झालं, त्याच्यामुळे बरेचसे कॉस्ट कमी झालं. आणि डिले जे होते ते इंटरस्टेट बॉर्डरवर तुम्हाला ट्रक्स दिसायचे ते 80 ते 85% ते ट्रक्स कमी झाले. इन्सॉल्वेन्सी आणि बँकरप्सी कोड म्हणजे दिवाळखोरी जी आहे ते त्याची संहिता जी आहे 2016 त्याच्यामुळे रोड्स, पॉवर आणि पोर्ट्स त्याच्यात जवळजवळ 10 ते 12% प्रोजेक्ट एक्सपिराईड झाले. त्यामुळे आदर्श सवलत करार आणि करावाचे मानकीकरण जे झाले हे हायवेज, मेट्रोज आणि एअरपोर्टसाठी खूप इम्पॉर्टंट होते. याच्यात जवळजवळ 20% प्रोजेक्ट ह्याच्यामुळे एक्सपिराईड झाले. स्मार्ट सिटीज मिशन अमृत योजना 2015 जी आली त्याच्यात जवळजवळ 10 ते 12% प्रोजेक्ट जे आहेत त्याच्यामुळे ते फास्ट झाले. सिंगल विंडो क्लिअरन्स 2014 जो लॉन्च झाला त्याच्यात 70 ते 75% प्रोजेक्ट एक्सपिराईड झाले. लँड एक्विजिशन अमेंडमेंट ऍक्ट जो होता 2013 आला पण त्याच्यानंतर भरपूर अमेंडमेंट आले आणि त्याच्यात जवळजवळ 30 ते 35% प्रोजेक्ट जे की खूपच रखडलेले होते एस्पेशली रोड्स, हायवेज मध्ये ते सगळे खूप एक्सपिराईड झाले. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर ऍक्ट जो होता 2015 त्याच्यात 5 ते 7% प्रोजेक्ट इम्पॅक्ट झाले, म्हणजे ते ऍक्सिलरेट झाले त्याच्यामुळे. उडान एअरपोर्ट अगेन 6% प्रोजेक्ट. आणि हे सगळे 7400 प्रोजेक्ट जे होते त्याच्या संदर्भात सांगतोय की किती पर्सेंटेज प्रोजेक्ट इम्पॅक्ट झाले. प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग जो होता ते कर्ज पुरवठा जो होता त्याला ते अग्रक्रम क्षेत्रासाठी जे आरबीआयचे गाईडलाईन्स आले 2018 त्याच्यात जवळजवळ 25 ते 30

0: 20% प्रोजेक्ट्स एक्सपिरेट झाले. तर हे सगळे मिळून आपण जर पाहिलं तर पूर्ण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो आहे, जो की पायाभूत विकास जो आहे, तो बऱ्यापैकी एका चांगल्या स्तरावर आहे सध्या, आणि पुढे पण त्याची वाढ होणं निश्चितच आहे. बिकॉज आपण पाहतोय की चायनासारख्या देशांमध्ये 40% जर ते घालतायत, म्हणजे आपल्याला पण ते वाढवायला लागेल पुढे. आणि हा जो पूर्ण जो प्रोग्राम आहे हा आपल्या देशासाठी खूपच महत्वाचा आहे आणि आपल्याला खूप त्याचे फायदे होत आहेत.
1: रस्ते, रेल्वे आणि हवाई प्रवास हे या देशातील प्रवासाचे मूलभूत घटक आहेत. गेल्या 12 वर्षात शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोलाही महत्व दिलं गेल्यामुळे सार्वजनिक वाहतूक कमालीची सुखकारक झाली आहे. या देशातील रेल्वे ही सुरुवातीपासून सर्वसामान्य जनतेच्या स्वस्त, आरामदायक आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचं माध्यम राहिलं आहे. देशांतर्गत जलवाहतूक आणि मालवाहतुकीलाही मोठं प्राधान्य दिलं आहे. या सर्व घटकांबाबत बोलताना निखिल गुर्जर म्हणाले,
0: सरकारने आता 3 ते 5 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे मेट्रोमध्ये आणि रेल्वेमध्ये 13 लाख कोटीचं त्यांचं बजेट आहे, तर मेट्रोचं तर प्रमाण भरपूर आहे. हा कशामुळे आहे आणि हा कितपत आपल्याला फायदेमंद आहे हे जरा आपण समजून घेऊया. साधारण एक रस्त्यावर जर गाडी जात असेल, म्हणजे गाडीचा जो मार्ग असतो तो, त्याच्यात साधारण 2000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात. हीच गोष्ट जर आपण एक मेट्रो लाईन जर टाकली तिथे, तर मेट्रो लाईनमध्ये जवळजवळ 20,000 ते 60,000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात, म्हणजे ते 10 ते 30 पटी जास्त होतात मेट्रो लाईनमध्ये. तर हा साहजिक आहे की याच्यामुळे भरपूर फायदे आहेत. आणि रोड्स जे आपण बनवतो, रस्ते जे आहेत ते टेम्पररी रिलीफ असतं, पण मेट्रो जे आहे ते लॉंगर टर्म कॅपॅसिटी जे आपण म्हणतो, म्हणजे साधारणतः त्याला 30 ते 100 वर्षाची लाईफ असते, तर ती कॅपॅसिटी आपल्याला खूप मदत करते. आणि पर्यावरणच्या हिशेबाने जर पाहिलं तर त्याच्यात पण फायदे खूप आहेत आणि इन्क्लुझिव्ह पण आहे, म्हणजे स्वस्त पण आहे, खूप काही महाग असं नाही आहे. तर मेट्रोज जे आहेत, पूर्वी बसेस जे होते ते आपण कसं शहरी अभिसरण संस्था म्हणून आपण बसेसना आपण म्हणायचो, पण आजकाल ते मेट्रोजना पण आपण म्हणतो की तो अर्बन सर्क्युलेटरी सिस्टम जे आहे त्याच्यात मेट्रोज पण आता यायला लागलेत. सध्या सरकार बंदरे जे आहेत आणि जलवाहतूक आहे ह्याच्यासाठी पण ते खूप जोर देत आहेत की त्याला आपल्याला वाढवायचंच आहे. आता लॉजिस्टिक कॉस्ट जे आपण म्हणतो, म्हणजे जे आपले ट्रान्सपोर्ट कॉस्ट असतं आपल्या देशात, ते साधारण 13 ते 14% GDP आहे आणि ग्लोबली जर आपण पाहिलं 8 ते 9% आहे GDP. अर्थात आपलं जे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जे आपले गोष्टी जे जातात तो साधारण खूप महाग पडतोय, आपण जवळजवळ 1.5 पट किमती आहेत. आणि 60 ते 65% जो आपला फ्रेट आहे तो रस्त्यांवरच होतोय. त्याच्यामुळे काय होतंय, हायवेज जे आहेत कुठल्याही पोर्टला किंवा कुठल्याही इंडस्ट्रीयल सिटीकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला नुसते ट्रकचे असे लाईनी दिसतील आणि बरेचसे ट्रक असे काय पूर्ण भरलेले नसतात. त्याचा जो कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा आपण कमी ट्रान्सपोर्ट करतो, त्यामुळे प्रत्येक टनसाठी आपण जास्त पैसे भरत असतो. तर तो इनएफिशियंट लॉंग हॉल ट्रक डिपेंडन्स आहे. आणि सरकारने काय सांगितलं, ह्या हाय कॉस्ट रोड्सना आपण लो कॉस्ट रेल्वेजमध्ये कन्वर्ट करू आणि हा जो लो कॉस्ट रेल्वेज जो आहे त्याला आपण कोस्टल शिपिंगमध्ये कन्वर्ट करू, म्हणजे जे आपलं जलवाहतूक जो आहे तो कोस्टल शिपिंग आणि इनलँड वॉटरवेजच्या थ्रू आपण ते करू. तर हा करण्यासाठी आपल्याला म्हणजे 2-3 वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणि इनिशिएटिव्ह घ्यायला लागले. पहिलं होतं की आपल्याला लास्ट माईलचं रोड कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला जे पोर्ट्स आहे आणि वॉटरवेज आहे ह्यांना डेव्हलप करायची खूप गरज आहे. ह्यामुळे सरकारांनी ह्यांना पण जोर दिला आहे. ह्याचा नेट इम्पॅक्ट काय आहे, पहिली गोष्ट वॉटरवेज जे आहेत ते 2 ते 4 पटी स्वस्त आहेत रोड ट्रान्सपोर्टला कम्पेअर केलं की. आणि बल्क कार्गो आणि ॲग्रिकल्चरल गुड्स जे आहेत जे मेनली आपले ट्रान्सपोर्टला खूप जास्त प्रमाणात लागतं ते पूर्ण शिफ्ट होईल रस्त्यांवरून, पूर्ण निघेल आणि रस्त्याचं पण कंजेशन निघून जाईल. तर असं लॉजिक अप्लाय करून सरकारांनी सांगितलं की नाही, आपल्याला जलवाहतूक आणि बंदरांचं जे विकास करायचं आहे तो विकास केल्यावर रोड्सपेक्षा आपण जास्त त्याच्यातनं ट्रान्सपोर्ट करू शकू आणि देशाचं आपल्याला जास्त सेव्हिंग पण होईल, कॉम्पिटेटिव्ह पण होऊ आपण आणि पर्यावरणच्या दृष्टिकोनातनं पण तो जास्त फ्रेंडली असणार.
1: श्रोतेहो, देशाच्या विकासाच्या प्रवासात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विकासाबरोबरच

पायाभूत क्षेत्रातील विकास हा नेहमीच महत्वाचा राहिला आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वाटचालीत नेमक्या याच गोष्टींना अधिक महत्व दिलं आहे. आज सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रवासात आणि पर्यटन अनुभवात झालेला बदल याच पायाभूत विकासाचं फलित आहे. हा विकास निरंतर सुरू राहणार आहे. जगाची चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून विकसित होण्याच्या देशाच्या प्रवासात पायाभूत क्षेत्रातील विकास अधिक ठळकपणे जाणवत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन अमिता बडे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज बुधवार 13 ज्येष्ठ शके 1948, 3 जून 2026. जाणून घेऊया आजचा हवामानाचा अंदाज. आज कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तसंच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्याने नोंदवली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता नोंदवली आहे. हा झाला आजचा हवामानाचा अंदाज. आता चालू जमाना ही कौटुंबिक श्रुतिका आपण ऐकणार आहोत. लेखन आहे माधुरी शिंदे यांचं, सहभाग आहे प्रसाद कुलकर्णी, वहिदा शेख आणि धीरज केदारी यांचा, निर्मिती सहाय्य आहे वहिदा शेख यांचं.

0: काय हो, जून महिना सुरू झाला आणि तुमचं काहीतरी वेगळंच सुरू आहे.
1: अगं मग
0: पेरणीचं काहीतरी बघा की, सकाळपासनं मोबाईलवर डोळे लावून बसलात तुम्ही.
1: काय सांगू आता तारा तुला. हे बघ, हा आहे चालू जमाना.
0: म्हणून काय
1: आता
0: झालं?
1: अगं सगळं मोबाईलवरच असतं. शेतीपासून हवामानपर्यंत सगळं मोबाईलवर असते.
0: मान्य आहे हो, आता तर तुम्ही त्या हवामान खात्यालाही मागं टाकलंय.
1: मग
0: बहुतेक काल म्हणत होता की आज पाऊस येणार आहे म्हणून, आणि आता कुठं आला हो. पण जून महिना म्हटलं की शेतकऱ्यांच्या साठी खूप महत्वाचा महिना असतो. पेरणीची लगबग, बियाण्याची जुळवाजुळव आणि पावसाची वाट बघायची.
1: अगं हो तारा, आणि म्हणूनच या महिन्यामध्ये थोडं नियोजन अभ्यासपूर्ण पिकांची निवड, म्हणजे कसं बेणं खताची जमवाजमव आधीच करून ठेवली ना, तर मग ऐनवेळी तारांबळ उडणार नाही. अगं असं काय करते?
2: राम राम भाऊराव.
1: अरे वा वा वा,
2: नमस्कार वहिनी. कोणाची तारांबळ?
0: नमस्कार नमस्कार
1: अरे
0: पोपाळा. ये
1: बाबा.
0: बाबा, तारांबळ ना तुझ्या भाऊरावांची उडाली आहे बघ.
2: अहो पण कारण काय तारांबळ उडायची?
1: हा काय ऐकतो गोपाळा ताराचं? ये बस, तू बस बस, शांत बस. हा
2: भाऊराव, आज खूप निवांत बसला ओसरीत.
1: हा
2: पण बरं वाटलं तुम्हाला असं निवांत बसलेलं पाहून, नाहीतर तुम्हा दोघांची आपली शेताच्या कामासाठी सारखी धावपळ कसरत चालूच असते.
1: चालत रे बाबा.
0: आता गोपाळा बघ, तू यायच्या आधी की नाही आमच्या याच विषयावर बोलणं चालू होतं. बरं,
2: अच्छा
0: मस्त गारगार वारं सुटलंय हे म्हणाले तारा. आज आपण संध्याकाळचा चहा

0: दोघं बाहेरच घेऊ. लय दिवसानंतर बघ असं मस्त वातावरण झालंय. गर्मीने पार बघ जीव कसा कासावीत झाला होता. संपता संपत नव्हता बघ आम्ही महिना.
1: काय करतो बाबा आता गोपाळा.
2: बर बर भाऊरा वहिनी, मग मी आता उद्या माघारी येतो. चालू द्या तुमचं, तुमच्या गप्पा गोष्टी तुमच्या दोघांच्या चहा मध्ये मी कशाला येऊ.
0: काय पण आपलं गोपाळा तुझं
1: काय
2: तुमची आपली म्हणतात ना काय पर्सनल स्पेस एन्जॉय करा ती.
1: गोपाळ मन मोकट आहे ना बस खाली.
2: काय
1: आपलं काय भाई इंग्लिश शब्द वापरतो या वयात कसली आली ते पर्सनल स्पेस काय रे ते. अरे बाबा आपल्या गावाकडे असं नाही चालत. आपण गावाकडची माणसं सगळ्या घरच्या सदस्यांबरोबर खेळी मिळेन आपुलकीनं राहतो. तारा
0: काय काय
1: अगं काय झालं का नाही चहा तुझा. कवा धरणं चहाचं आदन ठेवलंय ते तिकडे.
0: आणते आणते जरा दम धीर ठेवत जा की हॉटेलात बसलंय की काय दिली ऑर्डर की चहा हजर की तबीबा सावं लागतं म्हंटल. हा
2: वहिनी वहिनी सावकाश आना भाऊरावांचे सदन कदा घाईच असते.
1: बोलला बोलला वहिनीचा धीर बोललाच पाहिजे असं.
2: वहिनी काहीतरी तळण्याचा पण वास येतोय. तुम्हाला पण येतोय का.
1: अरे घमघमाट सुटलाय नुसतं घमघमाट.
2: भाऊराव एकदम खमंग असा सुवास येतोय. वहिनी बनवतायत तरी काय.
0: आले आले गोपाळा थोडी सबुरी तू पण बघ ना यांच्यासारखाच करायला लागलाय बघ आता.
1: गोपाळा आता काय झालं माहितीये का फक्त वाट पाहणं दुसरं काय नाही आता काही नाही.
0: नका नका वाट पाहू हे घ्या गरमागरम शेंगोळ्या आणि स्पेशल चहा.
1: हा बघ आहे का नाही तारा मानलं तुला.
0: बर
1: गेले 8 दिवस बघ मला सारखं शेंगोळ्या खाऊशी वाटत होत. काय रे बघ गोपाळा अरे ती आज बनवूनच आणली तिने काय मनकोडी बघ. अरे काय बाबा तारवाई तुझी.
0: कौतिक नंतर करा आधी खाऊन घ्या गार होतील. गोपाळा खाऊन सांग बरं कशा झाल्यात त्या.
2: चविष्ट शिवाय दुसरा शब्द सुचत नाही.
1: अरे मग
2: वहिनी दयाची चटणी तर सोने पे सुहागा. भाऊराव तुम्ही खरंच नशीबवान आहात अशी सुगरण बायको मिळाली बघा तुम्हाला.
1: अरे गोपाळा खरंच रे बाबा अरे तारासारखी सुगरण अख्ख्या पंचक्रोशीत सापडणार.
2: खरंय
1: तारा ना माझ्या सगळ्या खाण्यापिण्याच्या आवडी निवडी जपत आली बरं का आजपर्यंत. काही वेळा करतीत रागा करती कटकट चिडचिड पण म्हणजे तरी काय काय करणार कुठे कुठे ती एकटी पुरे पडणार ना. त्यामुळे असं होतंय त्याला काय.
0: गोपाळा तुला असं नाही वाटत का आज जरा माझं जास्तच कौतुक चाललंय ते.
2: वहिनी कौतुक आणि तुमच्यावरचं प्रेम सगळंच बोलतंय बघा.
1: ए गोपाळा खा ना खा की गुमान काय बोलत बसतो आपलं प्रेम काय कौतुक काय. तारा
0: काय काय
1: थोडे शेंगोळे आणून दे बरं दे बरं.
2: वहिनी आता पुऱ्या बास जाताना आपलं नेहमीसारखं पार्सल करून द्या म्हणजे झालं.
0: हो बाबा देते देते.
1: नाही पण अरे एवढी घाई कसली आज दौरा कुठे होता.
2: अहो भाऊराव तालुक्याला गेलो होतो बाजरीचं बियाणं आणायला.
1: बरं
0: गोपाळा मिळाला की नाही. मग
2: मिळाला ना पण सगळा दिवस त्यातच गेला. ही तोबा गर्दी होती शेतकऱ्यांची बियाणं खरेदीसाठी. भाऊराव तुम्ही पेरता की नाही बाजरी यावर्षी.
1: काय माहिती का गोपाळा यावर्षी म्हणलं जरा थोडं पीक फेरपालट करूया.
2: बर
1: या वर्षी आपलं कसं पिवळं सोनं म्हणजे सोयाबीनची पेरणी करणार आहे.
2: क्या बात आहे सोयाबीन तर पेरताय तर मग बियाणं पण चांगलं वापरा पेरणीसाठी.
1: अरे ते सोयाबीनचं बियाणं आपलं ते कृषी विज्ञान केंद्रामध्ये बुक करून ठेवलंय ना. एकदा का चांगला पाऊस झाला ना की पेरणी उरकून घ्यायची बघ.
2: चांगलं केलं भाऊराव पण सोयाबीनची पेरणी करण्याआधी अगोदर उगवण क्षमता बीज प्रक्रिया ही करून घ्या म्हणजे झालं. आपले शेतकरी काय करतात ही काम करण्याचा कंटाळा करतात आणि मग मागाहून ओरडत बसतात की यावर्षी बी चांगलं उगवलं नाही.
1: खरे खरे.
2: शिवाय भाऊराव वहिनी येत आहेत ना शनिवारी गावात कार्यशाळा आहे त्यासाठी तुम्ही दोघं बी या.
0: कार्यशाळा आणि कशा संदर्भात. बरोबर
2: हेच आपलं खरीपाची पेरणी तालुक्याचे कृषी मंडळ अधिकारी येणार आहेत. सर्व खरीपांच्या पिकांच्या पेरणी आधी आणि पेरणी वेळी आणि पेरणी नंतर पिकाची काळजी कशा प्रकारे घ्यायची याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी.
1: बर बर अच्छा
2: तर आपण दोघांनी नक्की उपस्थित राहावे.
0: हो येणार येणार.
2: आणि आपले काही शंका असतील तर त्याचंही निरसन करून घ्या.
1: हो
2: आता जाता जाता चावडीत फळ्यावर सूचना लिहून मगच मी पुढे घरी जाणार.
1: लिह बाबा लिह सगळ्यांना कळू द्या
2: सगळ्यात.

0: आधी तुम्हाला तोंडी सूचना दिली आहे.
1: बरं बाबा.
2: गोपाळा, तुला चावडीत गेल्यावर अजून एक सूचना वाचायला मिळणार आहे बरं.
0: हा ती कशा संदर्भात?
2: अरे गोपाळा, 5 जून आपण सर्वजण जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो ना. आपल्या गावात बघ, जागतिक पर्यावरण या विषयावर गावातल्या महिलांसाठी भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ना.
1: थांब थांब तारा, स्पर्धा काय फक्त महिलांसाठीच आहे का?
2: अहो ऐका तरी, त्याचा असा आहे, हे वर्ष जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सर्व आंतरराष्ट्रीय शेतकरी महिलांना समर्पित करण्यात आलं आहे ना, म्हणून असं आयोजन यावेळेस केलेलं आहे आपण.
1: बरं, छान छान छान, मग छान आहे बाबा. हा ताराबाई, म्हणजे तुमची तयारी कुठपर्यंत आली आहे? म्हणजे झालं का भाषण लिहून? हा तुम्ही तर म्हणजे कसं सगळ्यांच्या अगदी पुढे असता नेहमी.
2: नाही म्हटलं, कौतुक करताय की टोमणा मारताय?
1: तुला हवं ते समज बाबा. गोपाला, अरे तू सांग बर, तारा गावातल्या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेते का नाही? म्हणून मी आपला बोल होती, हीच आपलं काहीतरी वेगळंच नाही. ठोमने मारता का कौतुक करता?
3: भाऊराव भाऊराव शांत व्हा. मग वहिनी, कुठपर्यंत झाली भाषणाची तयारी?
1: हा आता त्याचं तरी उत्तर दे.
2: गोपाळा, मी ना या वेळेला बघ परीक्षक म्हणून असणार आहे. तर भाषण लिहिण्याचा काही आता प्रश्नच येत नाही.
3: छान वहिनी, मग आता किती जणांची नावं नोंदवली गेली आहेत आजपर्यंत स्पर्धेसाठी?
2: काय सांगू गोपाळा तुला, आता 50-60 जणी बघ तयार झाल्यात. आता तू सांग, एवढ्या सगळ्यांचं भाषण म्हटलं तर सगळा अख्खा दिवस तरी पुरणार आहे का? म्हणून आता आम्ही ठरवलंय लकी ड्रॉ काढायचा आणि 10 जणांची निवड करणार. प्रत्येकीला 5 मिनिटं दिली. अजून याच्यावर काही उपाय असेल तर तू सुचव बाबा गोपाळा.
1: काय म्हणतो
3: वहिनी, एवढ्या सगळ्या महिला शेतकरी सहभागी होणार आहेत, तर ज्यांची निवड नाही होणार त्यांना एक प्रशस्ती पत्रक देऊया. म्हणजे कसे उगीच त्यांचा हिरमोड नको व्हायला, त्यांचा पण येतोचित सत्कार केला पाहिजे आपण.
2: बरं झालं गोपाळा हे तू सुचवलं बघ. शिवाय कार्यक्रमाची सुरुवात बघ, गावातून पर्यावरण दिनानिमित्त वृक्षवल्ली दिंडी काढण्यात येणार आहे. आणि या दिंडीत सर्व गावकऱ्यांना विविध देशी बियाण्यांचं वाटप करण्यात येणार असून, काही दुर्मिळ झाडांची आपल्या भागात कमी पाण्याची तग धरून राहतात ना, ती झाडं पण बघ लावण्यात येणार आहे.
1: काय म्हणजे कसं, एक दिवस सगळा सावळा गोंधळ घालायचा आणि वर्षभर सगळा ठणठण गोपाळ. आज जेव्हा एखादा संकल्प हाती घेतो का नाही, म्हणजे प्रोजेक्ट हाती घेता तुम्ही, मग त्याचा सतत पाठपुरावा लागतो, करावा लागतो की रे. दरवर्षी झाडं लावता आणि परत मागावून त्याच्याकडे कोण ढुंकून बघत नाही. ते झाड जगलं का मेलं? गोपाळ तू मला सांग, काय चुकीचं बोललो का मी? काय काय चाललंय काय?
3: भाऊराव तुमचं म्हणणं पटतंय मला, तुम्ही काही चुकीचं बोलत नाही.
1: जे बघितलं ते बोललो मी.
3: अगदी योग्य तेच बोलताय, अगदी सगळीकडे सारखंच चित्र पाहायला मिळतं बघा.
2: अहो तुमचा रोष कळतोय, पण आपण त्याचसाठी पर्यावरण दिन साजरा करतो की नाही, की नागरिकांमध्ये पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आपलं निसर्गाशी नातं आणखीन घट्ट राहावं आणि आपण त्याचं जतन करावं, हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो.
1: उद्देश चांगला आहे ना, त्याबद्दल काही बोलत नाही मी.
3: अगदी बरोबर वहिनी बोललात तुम्ही. सध्या पर्यावरणासमोर मोठी आव्हानं आहेत, जसं की जंगल तोड वाढत आहे, प्रदूषण, पाण्याची टंचाई, हवामान बदल,
1: बापरे,
3: यामुळे शेती, आरोग्य, संपूर्ण जीवनशैलीवरच परिणाम होतोय.
2: आता बघ गोपाळा, हवा प्रदूषित झाल्यामुळे श्वसनाचे आजार वाढतायत, पाण्याची कमतरता जाणवते आणि हवामानातील बदलामुळे बघ सगळ्यात मोठं नुकसान होतं ते म्हणजे आपलं
1: शेतकऱ्यांचं.
2: म्हणून त्यासाठी सर्वांनी पर्यावरण जपलं पाहिजे, त्याचं संरक्षण करणं बघ खूप गरजेचं आहे. आता आपल्या शेतकऱ्यांचं जीवनच बघ पर्यावरणावर अवलंबून आहे. तर जमीन सुपीक नसल, पाणी उपलब्ध नसल, तर शेती कशी होऊ शकते सांग बरं.
1: खरे खरे खरे.
2: म्हणूनच बघ आपल्या शेतकरी बंधूंनी सुद्धा सेंद्रिय शेती, पाणी संवर्धन आणि झाडं लावणं या गोष्टी ही त्यांच्यासाठी तितक्याच महत्वाच्या आहेत बरं.
1: वा खरे.
3: भाऊराव वहिनी, खूप साध्या वाटणाऱ्या गोष्टी पण फार मोठा बदल घडवतात बघा.
1: काय रे, छोटे छोटे काम करायलाच पाहिजे.
3: जसं की पाण्याची बचत करणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करणं, सौर ऊर्जेचा वापर वाढवणं आणि मुख्य म्हणजे पावसाचं पाणी साठवणं आणि जैविक खतांचा वापर करणं, हे सगळे प्रभावी उपाय आहेत.
2: थोडक्यात काय, तर पर्यावरण वाचवणं म्हणजे आपल्या भविष्यासाठी
1: गुंतवणूक
2: करणं. प्रत्येकाने बघ छोट्या छोट्या कृतीतून पर्यावरण जपण्याचा संकल्प हा करायला हवा.
1: तारा, ते वृक्षारोपण कार्यक्रमाबद्दल सगळ्यांना आवाहन करा की आता आपण झाडं लावली पाहिजे.

0: झाड लावून झालं म्हणजे मग आपलं काम संपलं असं न करता प्रत्येकानं त्या झाडाला जपण्याचा वाढवण्याचा संकल्प केला पाहिजे. काय गोपाळा?
1: अगदी बरोबर आहे भाऊराव.
0: अरे कसे माहितीये का, संपूर्ण गावाचा सहभाग यात असायला पाहिजे. प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी म्हणून निसर्गाचं पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे. आणि बरं का तारा, या कामात आपले ते सगळे तरुण तरुणी जे आहेत ना, म्हणजे युवक युवती, शाळकरी विद्यार्थी, यांचा सहभाग कसा वाढेल ते बघा बाबा. कारण कसं माहितीये का अगं साधे, त्यांच्या हातात देशाची धुरा असणारे पुढे. हा
1: वहिनी, भाऊराव बोलायला लागले ना की एकदम भारी वाटतं बघा. अगदी मुद्देसूद भाषण मानतात ना, अगदी तसं बोलतात. भाऊरावांकडनं तुम्ही हे शिकून घेतलं पाहिजे बरं का. मला वाटतं तुम्ही पण त्यांच्याकडूनच शिकलात, तुम्ही पण छान लिहिता.
2: थोड्या फार प्रमाणात म्हटलं तर चालेल ना गोपाळा. मी आधीपासूनच लिहित आली हो.
0: तरी मी म्हटलं म्हणजे तारा सगळं श्रेय मला कसं काय.
1: वहिनी शेंगोळ्या पार्सल देत आहे ना, निघतो आता.
0: हा बघ कसा निघाल तू पण.
1: वेळ झाला, मस्त गार वारा सुटलाय, थोडी पेंग पण यायला लागली आता. नाहीतरी इथंच ओट्यावर झोपून जाईल बघा.
0: जा की झोपून, उठवतो की तुला डायरेक्ट जेवायच्या वेळेला. झोप काय झोपायचं ते
2: काय आपलं. असं तिन्ही सांजेला कोणी झोपतं का गोपाळा? हा घे डबा आणि घरी जा, आई घरी वाट बघत असेल तुझी. निघत आपला.
0: वा
1: धन्यवाद वहिनी पार्सल बद्दल. येतो भाऊराव. राम राम.
0: राम राम. राम राम.
1: भाऊराव घरात जाऊन बसा, नाहीतर एखादा नारळ डोक्यावर पडायचा.
0: नारळ आणि डोक्यावर. चला बाबा, भाऊराव उठा, आज जाऊन बसलेलं बरं, नाहीतर काहीतरी उद्योग वाढायचा आहे का हातानं.
2: आत कुठं जाताय? बादली आना, धारा काढायच्या आहेत ना.
0: ओ बापरे,
2: मी कासरा बांधते गायींच्या पायांना, तोपर्यंत तुम्ही बादली घेऊन या.
0: बर गोपाळा नीट जा रे बाबा.
1: होय भाऊराव येतो.
0: कसं झालं होतं ते घरी विचार एकदा सांग.
1: घरी पण एकदा विचारून सांगतो नक्की.
0: चालेल चालेल.
1: चला येतो मग.
0: हा ये रे.

0: चालू जमाना ही कौटुंबिक श्रुतिका आत्ताच आपण ऐकलीत. लेखन होतं माधुरी शिंदे यांचं, सहभाग होता प्रसाद कुलकर्णी, वहिदा शेख आणि धीरज केदारी यांचा, निर्मिती सहाय्य होतं वहिदा शेख यांचं. कार्यक्रमात यानंतर वराह पालनाचे नियोजन आणि प्रजनन याविषयी डॉक्टर मुकुंद आमले, प्राध्यापक पशु प्रजनन व प्रसूतीशास्त्र विभाग क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांनी दिलेली माहिती आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण वराह पालनाचे नियोजन आणि वराहातील प्रजनन याविषयीची माहिती घेऊया. सतत वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणामुळे शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनीत निरंतर घट होत आहे. वर्तमान परिस्थितीमध्ये शेतीवर आधारित व्यवसायांना प्राथमिकतेच्या आधारावर आत्मसात करणे गरजेचे आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना गावात राहूनच अशा व्यवसायापासून अतिरिक्त लाभ मिळवता येईल. वर्तमान काळामध्ये बंदिस्त वराहपालन अशाच प्रकारचा शेतीला पूरक किंवा स्वतंत्र व्यवसाय म्हणून उदयास येत आहे. मागील 2 वर्षात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत वैज्ञानिक दृष्टिकोनातून वराहपालन व्यवसायाकडे विशेष लक्ष पुरवण्यात येत आहे. आपल्या देशात पाळीव प्राण्यांच्या संख्येच्या तुलनेत वराह या प्राण्याची संख्या सर्वात कमी आहे. प्रत्येक जिल्ह्यात वराहपालन परंपरागत पद्धतीने पूर्वापार चालत आलेला व्यवसाय असून देशी वराह गाव अथवा शहरांमध्ये, शेतामध्ये, जंगलांमध्ये भटक्या स्वरूपात पाळले जातात. बंदिस्त स्वरूपाचे वराहपालन ही संकल्पना देशी वराह पालनामध्ये दिसून येत नाही. वराहाचे पालन पोषण, संवर्धन, प्रजनन प्राथमिक व अवैज्ञानिक पद्धतीने केले जात असल्यामुळे वराहातील उत्पादी गुणांचा ऱ्हास झालेला दिसून येत आहे. 2019-20 राष्ट्रीय पशु जनगणनेनुसार भारतामध्ये वराहाची संख्या 9.06 दशलक्ष इतकी असून त्यामध्ये देशी वराह आणि विदेशी वराह तसेच संकरित वराहाची संख्या अनुक्रमे 7.10 दशलक्ष आणि 1.96 दशलक्ष आहे. एकूण पशुधनाच्या तुलनेत देशात वराहाच्या संख्येचा वाटा 1.70% इतकाच आहे. महाराष्ट्रामध्ये वराहाची संख्या 1,61,000 इतकीच आहे. महाराष्ट्रामध्ये वराहपालनाचा उद्देश उत्तम पशुजन्य प्रोटीन प्राप्त करण्यासाठी मांसाची उत्पत्ती करणे हा आहे. वराहाचे मांस अधिक ऊर्जे

चा स्रोत देखील आहे. पिक फॅट हे कोंबडीचे खाद्य, रंग, साबण, रासायनिक उद्योग यामध्ये वापरण्यात येते. वराहामध्ये खाल्लेल्या खाद्यापासून जास्तीत जास्त मांसात रूपांतर करण्याची क्षमता आहे. याला अपवाद तो मांसल कोंबड्याच आहेत. मांसाचे उत्पादन 65 ते 70% एवढे असते, तसेच इतर प्राण्यांचे 65%च्या वर मांसाचे रूपांतर जात नाही. तसेच वराहाचे प्रतिवर्षी पिल्ले देण्याची क्षमता फार जास्त आहे. सुव्यवस्थापन असल्यास प्रत्येक वराह मादी वर्षातून 20 पिल्ले पैदा करू शकते. वराहाची शारीरिक वाढ अधिक वेगाने होत असल्यामुळे वराहापासून अल्पावधीतच अधिक मांस उत्पादन केले जाऊ शकते. अखाद्य पदार्थ उपयोगात आणून शरीरामध्ये ते खाद्य प्रोटीनमध्ये परावर्तित करून ती क्षमता वराहामध्ये दिसून येते. वराहाची वर्गवारी 4 प्रकारे करता येते: जंगली वराह, स्थानिक वराह, विदेशी वराह आणि संकरित वराह. विदेशात वराहाच्या अनेक जाती प्रसिद्ध आहेत. विदेशी वराहाच्या प्रचलित जाती या प्रकारे आहेत: यॉर्कशायर, हॅम्पशायर, बर्कशायर, लँड्रेस, ड्युरॉक, टॉमवर्थ व्हाईट, चेस्ट व्हाईट, पोलंड चायना, रशियन चुरमुखा, सँडर्स, बॅक इत्यादी. यापैकी काही प्रगत जाती भारतामध्ये देशी वराहासोबत संकरीकरण करण्यासाठी वापरण्यात येतात. विकसित जातीचा प्रयोग भारतामध्ये वराहपालन विकासासाठी करण्यात येत आहे. सध्या भारतामध्ये 10 स्थानिक वराह तसेच 7 संकरित वराहांच्या जाती निर्माण झालेल्या आहेत. काही प्रगत जाती भारतामध्ये देशी वराहासोबत संकरीकरण करण्यासाठी वापरण्यात येतात. देशी वराहाच्या देशी किंवा स्थानिक वराहाशी संकर करून भारतामध्ये संकरित वराहाच्या जाती निर्माण केलेल्या आहेत. भारतामध्ये प्रामुख्याने यॉर्कशायर, हॅम्पशायर, लँड्रेस आणि ड्युरॉक या विदेशी वराहांचा संकरीकरणासाठी वापर करण्यात येतो. अशा प्रकारे आयात करण्यात आलेल्या विकसित जातीचा प्रयोग भारतामध्ये वराहपालन विकासासाठी करण्यात येत आहे. 10 स्थानिक वराह आणि 7 संकरित वराहाच्या जाती निर्माण झालेल्या असून हा व्यवसाय आता 2 प्रकारे करता येतो: 2 ते 2.5 महिन्याचे पिल्ले विकत घेऊन टाकाऊ पदार्थ अथवा टाकाऊ खाद्याचा वापर करून 6 ते 8 महिन्यात विक्रीसाठी वराह उपलब्ध करता येतात आणि चांगल्या जातीचे वराह विकल्या जाऊ शकतात आणि त्यापासून प्राप्त होणारी पिल्ले 6 ते 8 महिन्यात विक्रीला परत उपलब्ध करता येतात. वराहाच्या बंदिस्त आवास व्यवस्थेत संतुलित खाद्याचा वापर करून वराहाचे पोषण करण्यात येते. मुक्त आवास व्यवस्थेत चराईसोबत संतुलित खाद्याचा अंतर्भाव करून वराह संगोपन करण्यात येते. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने वराहातील संशोधनाकरता महाराष्ट्रामध्ये मंजूर केलेला प्रकल्प आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मानकानुसार वराहातील अखिल भारतीय सहवर्गीकरण संशोधन प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये ती याप्रमाणे आहेत: राष्ट्रीय स्तरावर खाद्याची निकड वराहपालन व्यवसायाच्या माध्यमातून मांस उत्पादन वाढवून पूर्ण करणे, ग्रामीण तसेच शहरी भागात वराहपालनास चालना मिळणे, मांस उत्पादनाकरता वाढ होण्यासाठी देशी वराहाचा विदेशी वराहाशी संकर घडवून आणणे, बंदिस्त तसेच खुल्या व्यवस्थापन पद्धतीमध्ये वराहपालनास चालना मिळणे, वराहपालनामध्ये कृत्रिम रेतन तंत्रज्ञान पद्धतीचा अवलंब करणे इत्यादी. या प्रकल्पाद्वारे भारतीय वराहाची उत्पादकता, पिलांची संख्या, वजनातील वाढ, खाद्याचे मांसात रूपांतर करण्याची क्षमता, जनुकीय तंत्रज्ञानाद्वारे जास्तीत जास्त मांस देणाऱ्या वराह जातीची महाराष्ट्रामधून निर्मिती करणे इत्यादी बाबींवर संशोधन करावयाचे आहे. महाराष्ट्रामध्ये गाय अथवा म्हैस किंवा शेळी पालनाच्या तुलनेमध्ये वराहपालन व्यवसायामध्ये कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन मिळण्याची शक्यता असल्यामुळे पशुपालक आणि शेतकरी वराहपालन व्यवसायाकडे जास्तीत जास्त संख्येने वळताना दिसून येत आहेत. 1912 पशुगणनेनुसार वराहाची संख्या 10.19 दशलक्ष इतकी झालेली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथे कार्यरत असलेल्या या प्रकल्पाअंतर्गत वराहातील प्रशिक्षण वर्ग तसेच जातीवंत पिलांची विक्री आणि संशोधनाच्या माध्यमातून हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या उपयोगाकरिता राबवल्या जात आहे. आता आपण वराहातील प्रजननाविषयी माहिती घेऊया. वराह मादी दर 21 दिवसांनी मांस दाखवते आणि नराशी संयोग घडून आणल्यास तिच्यामध्ये गर्भधारणा होऊ शकते. गाभण वराह हे बाह्य लक्षणावरून ओळखता येते. शेवटच्या महिन्यात पोटात लक्षणीय वाढ होते आणि गुदद्वाराद्वारे केलेल्या तपासणीत 3 महिन्यात
जड नस हाताला लागते आणि ती गाभण तपासणी करता आपण उपयोगात आणू शकतो. रक्तजल किंवा मूत्रातील विशिष्ट अंतस्त्रावाची पातळी

0: तसेच योनिमार्गातील पेशी सुद्धा तपासल्या जातात. मादी वराहामध्ये गाभण काळ हा 114 दिवसांचा असतो. गरोदर काळामध्ये शरीरामध्ये मादी स्थूल आढळून येते आणि म्हणून तिला लठ्ठ होण्याचा खुराक देऊ नये. तिचा खुराक गर्भ वाढण्यास खनिज पदार्थांयुक्त असावा. जीवनसत्वे खुराकामध्ये असणे आवश्यक आहे. गर्भवती मादीला आवारात हलक्या व्यायामाची आवश्यकता असते, पण दुसरी वराह मादी त्रास देणार नाही याची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे. काही माद्यांना स्वतःचे पिल्ले खाण्याची सवय असते, त्यासाठी पिल्ले चटकन बाजूला घ्यावीत. मादी जेव्हा झोपून पिल्लांना पाजते तेव्हा पिल्ले तिच्या अंगाखाली चिरडली जाण्याची शक्यता असते, त्याची दक्षता घेतली पाहिजे. गवताच्या काड्या आखून त्यावर गाभण वराह मादीला ठेवून लक्ष घालणे फार आवश्यक आहे. प्रसूतीपूर्व बहुधा 12 तासात मादीला दूध येते व ते सरासरी 4 महिने टिकते. प्रसूती संध्याकाळी किंवा रात्री होण्याची शक्यता जास्त असते. मादी पिलांची संख्या जास्त असल्यामुळे गर्भाशयाला निष्क्रियता येते, त्यामुळे गर्भाशयाची आकुंचन क्षमता लोपते व पिल्ले अडकतात. अशावेळी पशुवैद्यकाचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेमध्ये वराह अस्वस्थ होते आणि वराहाचे खाणे कमी होते, श्वासोच्छ्वास वाढतो. त्यावेळेस प्रसूतीची दुसरी अवस्था सुरू होते आणि ही पहिली अवस्था 2 ते 12 तास असू शकते. प्रसूतीच्या दुसऱ्या अवस्थेत वराह बहुधा आळवी पडूनच विते आणि तिच्यामध्ये एकामागे एक पिले जन्माला येतात. ही अवस्था 1 ते 4 तासात पूर्ण होते. पिलांच्या लहान आकारामुळे पिलं सहसा अडकत नाहीत. मादी वराहामध्ये पिलांची संख्या जास्तीत जास्त असल्यामुळे गर्भाशयाला निष्क्रियता येण्याचे प्रमाण हे जास्त असते. प्रसूतीनंतर ती पिले स्वच्छ पुसून साफ करणे आवश्यक आहे आणि वार बाजूला करणे आवश्यक आहे. पिलाच्या नाळेच्या टोकास जंतुविरहित दोरा बांधून नाळ कापावी व टिंचर आयोडीन लावावे. पिलांना दूध पिऊ द्यावे. थंडीच्या काळात पिलांना ऊब द्यावी. उष्णता असल्यास पिलांना थंड वातावरणात पंख्याखाली ठेवावे. 5 ते 6 आठवड्यापर्यंत पिले वराहाजवळच ठेवावी. मादीचे दूध आवश्यक आहे. नंतर ती दूर करून त्यांना खुराक देणे सुरू करावे. दूध तोडण्याच्या वेळी वराहाचा आहार कमी करावा लागतो. पशुपालकांनो, इत्यादी बाबींचा अंतर्भाव वराह पालन आणि वराह प्रजननामध्ये केल्यास वराहपालन हे किफायतशीर होऊ शकते. सध्या महाराष्ट्रामध्ये पारंपरिक पद्धतीने वराहपालन करण्याची जी पद्धत आहे ती आता कमी होत चाललेली आहे आणि बंदिस्त वराह पालनास चालना मिळत आहे. त्याकरता क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथे वेळोवेळी आम्ही प्रशिक्षण शिबिरं घेतो आणि या शिबिराच्या माध्यमातून आम्ही बंदिस्त वराह पालन, शास्त्रोक्त पद्धतीने वराह पालन कसे करावे अशा प्रकारच्या बाबींच्या विषयी आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. ह्या करता प्रशिक्षणाचा आमच्या महाविद्यालयामध्ये लाभ घ्यावा असे मी यावेळी नमूद करू इच्छितो.
1: वराह पालनाचे नियोजन आणि प्रजनन याविषयी डॉक्टर मुकुंद आमले, प्राध्यापक पशु प्रजनन व प्रसूतीशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. आता कृषीवाणीमध्ये हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला ऐकूया.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, येत्या 5 दिवसात पुणे जिल्ह्यात कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस इतकं राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 78 ते 81% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 44 ते 55% दरम्यान राहील. वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 12 किलोमीटर दरम्यान राहील. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात दिनांक 3 ते 6 जून रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सामान्य सल्ला याप्रमाणे, पूर्व मोसमी पावसाची शक्यता असल्यानं पक्व झालेल्या पिकांची, फळ आणि भाजीपाल्याची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तसंच पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीनं योग्यरित्या झाकून ठेवावीत. पावसाची शक्यता असल्यानं कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची फवारणी शक्यतो पावसाची उघडीप पाहून करावी. खरीप हंगामासाठी पूर्व मशागतीच्या कामाची तयारी करावी. जमिनीची खोली लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिकाचं नियोजन केल्यास अवर्षणवर्षी उत्पादनात स्थिरता आणण्यास मदत होईल. उपलब्ध जमिनीनुसार पीक आणि वाणांची निवड करावी. एक नांगरट 2 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी आणि शेवटच्या कुळवणी आधी आवश्यकतेनुसार त्याचप्रमाणे उपलब्धतेनुसार कंपोस्ट खत, शेणखत शेतात मिसळावं. पिकाचे कीड आणि रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करून प्रादुर्भाव

0: आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास विविध उपाययोजना कराव्यात. कीटकनाशक, बुरशीनाशक आणि तणनाशकाची फवारणी करताना ती वेगवेगळी करावी. कोणत्याही पिकावर कोणतंही कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा तणनाशक फवारताना त्या पिकाकरिता त्या रासायनिक औषधाचा लेबल क्लेम असल्याची खात्री करून वापर करावा. विहीर पुनर्भरण आणि कूपनलिका पुनर्भरणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. पाणलोट क्षेत्रात योग्य ठिकाणी शेततळी खोदून वाहून जाणारं पाणी शेततळ्यात साठवावं. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया पीक निहाय सल्ला. ऊस पिकाची वाढीची अवस्था आहे. ऊस पिकातील खोड किडीच्या जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस 5 ते 6 ट्रायकोकार्ड 15 दिवसाच्या अंतरानं प्रति हेक्टरी वापरावेत. तसेच 5 कामगंध सापळे प्रति हेक्टरी वापरावेत. मका पिकाची काढणी ते साठवणूक करण्याची अवस्था आहे. यामध्ये अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क 5% किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG 8 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. हुमणीपासून पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी हुमणीचे भुंगेरे सूर्यास्तानंतर बाभूळ, बोर, लिंब या झाडावर पानं खाण्यासाठी गोळा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्यानं हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करावेत आणि ते रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून मारावेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करावा, त्यामुळं अंडी घालण्यापूर्वीच भुंगेरांचा नायनाट होईल. केळी पिकाची वाढीची अवस्था आहे. पावसाची शक्यता असल्यानं झाडं पडू नये म्हणून आणि वजनानं मोठ्या असलेल्या घडाला गरजेप्रमाणे बांबूच्या किंवा पॉलिप्रोपिलिनच्या पाट्यांच्या सहाय्यानं झाडांना घडांना आधार द्यावा. मातीतील ओलावा टिकवण्यासाठी आणि बाष्पीभवन रोखण्यासाठी आच्छादन करणं फायदेशीर ठरेल. नवीन लागवड मृगबागसाठी शेत तयार करावेत. लागवडीसाठी कंद निरोगी आणि जातीवंत बागेतूनच निवडावेत. द्राक्ष पिकाची छाटणी पश्चातची अवस्था आहे. छाटणीनंतर 1% बोर्ड मिश्रणाची फवारणी करावी. बागेस पाण्याचा संतुलित वापर करावा. बागेमध्ये सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा आणि शिफारशीत मात्रेनुसार संजीवकाचा वापर करावा. शेतकरी बंधूंनो, जनावरांच्या व्यवस्थापनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रांतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाच्या वतीनं विकसित करण्यात आलेल्या फुले अमृतकाळ या पशु सल्ला मोबाईल प्रणालीच्या ॲपद्वारे आपण माहिती मिळवू शकता. तर शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
1: कृषीवाणी हे सदर आत्ताच आपण ऐकलं. यामध्ये हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकलात आणि ह्याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आमच्या सोबत आहात जगात सर्वत्र.

0: येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स।
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत। भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता। तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या
2: नक्की।
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या बर का, येवा कोकण आपलाच असा।
3: यावेळी उमा सदनची मंडळी गेली आहेत कोकणात, कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर। मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू।

0: कोट्यावधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 8:05 म्हणजेच थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: ആകാശവാണി. दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षात फूट. आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. आणि आता बातम्या विस्तारानं. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला मंजुरी देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
1: एटीएफ प्राइस स्टेबिलाइजेशन फंड में एक सेल्फ सस्टेनिंग रिवॉल्विंग फंड बनाया गया. एटीएफ प्राइस फॉर द एयरलाइन कैरियर्स who want to participate in this, उनको एक स्टेबल ATF प्राइस अभी करंट क्राइसिस के दौरान मिलेगा. इससे हमारे एंटायर एविएशन सेक्टर में करीब 70 लाख से अधिक जो जॉब्स हैं, जिनके ऊपर इम्पैक्ट पड़ना आरंभ होने लगा था बिकॉज ऑफ द स्ट्रेस इन द सेक्टर, वो इससे सिग्निफिकेंटली मिटिगेट होगा.
0: पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यात 2.5 पटीने वाढून 142 रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत. या निर्णयानुसार इंधनाचे दर स्थिर राहावे यासाठी तेल विपणन कंपन्यांना 10,000 कोटी रुपये बिनव्याजी दिले जाणार आहेत. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. दिल्ली राजधानी क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटर सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. याला 8,300 कोटी रुपये खर्च येईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवाचार मंत्र या मोहिमेची सुरुवात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं झाली. देशभरात तळागाळातल्या नवोन्मेषकांना शोधणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांना मदत करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. या नवोन्मेषकांना उद्योगपती, तज्ज्ञ, वाहतूकदार यांच्याशी जोडणं यामुळे शक्य होणार आहे. यासाठी स्किल इंडिया डिजिटल हबवर नोंदणी सुरू झाली असून नवोन्मेषकांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी असं आवाहन चौधरी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत नेपाळच्या राष्ट्रीय स्वतंत्र

पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची भेट घेतली. नेबरहूड फर्स्ट या भारताच्या धोरणाअंतर्गत नेपाळ हा एक महत्वाचा घटक असल्याचं मोदी या भेटीनंतर समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. दोन्ही देशांमधले विशेष आणि बहुआयामी संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी भारत नवीन सरकारबरोबर सहकार्य करायला उत्सुक असल्याचंही मोदी म्हणाले.

ही मोदी म्हणाले. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोघांसह के एच मनियाप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रिमंडळाची शपथ दिली. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाळ हे उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डी के शिवकुमार यांचं मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल समाज माध्यमांवरच्या संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकार कर्नाटक सरकारबरोबर मिळून काम करेल असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षात आज 28 वर्षात पहिल्यांदाच फूट पडली. पक्षाच्या एकूण 80 पैकी 58 आमदारांच्या गटानं स्वतःला खरा तृणमूल काँग्रेस पक्ष असं जाहीर केलं आणि या आमदारांचा पाठिंबा असलेल्या रिताब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचं पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी जाहीर केलं. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच रिताब्रत यांना पक्षातून काढून टाकलं आहे. तरी या गटाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून ममता बॅनर्जी यांनीच काम करावं असं आवाहन रिताब्रत बॅनर्जी यांनी केलं आहे. राज्याबाहेर असलेल्या आणखी 2 आमदारांचा पाठिंबा या गटाला असल्याचा दावा रिताब्रत यांनी केला आहे. शोभादेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधातून या बंडाला सुरुवात झाली. इराणी फौजांनी आज कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलवर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि 63 जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे या विमानतळावरच्या विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी कुवेत आणि बहरीनमध्ये विविध ठिकाणी क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले केले. भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेतमधल्या दूतावासानं भारतीयांच्या मृत्यूबद्दल निषेध व्यक्त केला आहे. मृत नागरिकांच्या आणि जखमींच्या मदतीसाठी दूतावास कुवेत प्रशासनाबरोबर संपर्कात आहे असं दूतावासानं समाज माध्यमांवरल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचवेळी नेतन्याहू यांच्यासोबतचे संबंध मजबूत असून त्यांच्याशी अजूनही संपर्कात असल्याचं ट्रम्प म्हणाले. इराणसोबत शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अपशब्द उच्चारले होते. इराणचे सर्वोच्च नेते मुज्ताबा खोमेनी यांच्यासोबत शस्त्रसंधीची चर्चा सुरू आहे. तरी हे युद्ध कधी संपेल किंवा होर्मुझची सामुद्रधुनी कधी खुली होईल याबाबत निश्चित तारीख सांगायला ट्रम्प यांनी नकार दिला. कदाचित सप्टेंबरपर्यंत ही सामुद्रधुनी बंद राहील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. राज्य सरकार आणि प्रसारभारती मुंबईमध्ये एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब स्थापन करणार आहे. मालाड इथल्या प्रसारभारतीच्या एकूण 278 एकर जागेपैकी सुमारे 150 एकर क्षेत्रावर चित्रपट नगरीसोबत हा संयुक्त विकास प्रस्तावित आहे. यासाठी विशेष कंपनी स्थापन करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली. या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, आंतरराष्ट्रीय दर्जाचं फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्र यासह माहिती तंत्रज्ञान आणि इतर सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्रपती डेल्सिए एलिओना रॉड्रिग्ज गोमेज यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. त्या 5 दिवसांच्या भारत भेटीवर आल्या आहेत.
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाला

0: पराभवाचा धक्का बसला. डायना श्रायडरनं तिच्यावर 3-6, 7-5, 6-0 अशी मात केली. पहिला सेट 6-3 जिंकून घेतलेल्या आघाडी टिकवून ठेवण्यात अरिनाला अपयश आलं. तिसऱ्या सेटमध्ये अरिनाला एकही गेम जिंकता आला नाही आणि डायनानं निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना आपल्या नावावर केला. याआधीच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये माया वालिन्स्का हिनं अॅना कालिन्स्काया हिच्यावर 7-6, 7-3 अशी मात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीमध्ये 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षामध्ये फूट आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:15 प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार. आजचा एक कलाकार केंद्रित आहे विख्यात कला दिग्दर्शक बाबूराव पेंटर यांच्यावर. सादर करते आहेत इंद्रायणी दुधकीकर.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: रसिक हो, 136 वर्षापूर्वी ह्याच दिवशी 3 जून 1890 साली जन्माला आलेला एक अवलिया, सरस्वतीकडून वरदहस्त मिळालेलं हे एक थोर व्यक्तिमत्व. त्यांचं जीवन म्हणजे मूर्तिमंत प्रेमस्वरूप, विश्वबंधुत्व व मानवतेच्या धाग्यांनी विणलेलं एक महावस्त्र होतं. बाबूराव पेंटर यांना 64 वर्षाची वयोमर्यादा लाभली. ह्या काळात त्यांनी सुबक सुरेख चित्र रेखाटली, उत्तम शिल्प तयार केली, चित्रपटात अभिनय केला, निर्माते झाले, दिग्दर्शन केलं आणि अभियांत्रिकीमध्ये प्रावीण्य मिळवलं. तसेच ते छायाचित्रकार आणि वास्तुतज्ञ सुद्धा होते. बहुविध प्रतिभा असणारे विश्वकर्मच होते ते. त्यांचा जन्म खरं तर कोल्हापूरचा आणि शालेय शिक्षण 4th-5th झालं. मात्र कलेचा वारसा त्यांचे वडील कृष्णराव मेस्त्री यांच्याकडून त्यांना मिळाला. देवांच्या दगडी संगमरवरी मूर्ती घडवणं, हस्तिदंती कोरीव काम करणं ते बाबांकडून शिकले. तसेच त्यांचे आत्तेभाऊ आनंदराव पेंटर यांच्या सानिध्यात ते तैलरंग चित्रण, छायाचित्रण आणि चित्रपट माध्यम याविषयी जागरूक झाले आणि त्यांना अनावर आकर्षण त्याच्यात निर्माण झालं. या सगळ्या कलांवर मात्र त्यांनी स्वाध्यायानं, स्वप्रयत्नानं आणि स्वानुभवाच्या बळावर प्रभुत्व मिळवलं.

बाबूरावांनी नाटकाचे पडदे रंगवून सुरुवातीच्या काळात अर्थार्जन केलं. ललित कलादर्श किर्लोस्कर तसंच बालगंधर्वांच्या नाटकांसाठी नेपथ्याच्या सजावटीचे कलात्मक पडदे त्यांनी रंगवले. त्यातले 3D इफेक्ट्स, सीन सिनरी आणि डेप्थ, त्यामुळे त्यांना कलाक्षेत्रामध्ये मानमान्यता व लोकप्रियता लाभली आणि पेंटर या नावाने त्यांना ओळखलं जाऊ लागलं. त्यांचं अजून एक मोठं योगदान म्हणजे चित्रपट जाहिरातींसाठी त्यांनी केलेले भव्य कलात्मक भिंतीपत्रके आणि चित्रफलक म्हणजेच पोस्टर्स आणि बॅनर्स. बाबूरावांच्या चित्रपटांमध्ये गाणी नव्हती, कारण तो मुकपटांचा काळ होता. मात्र त्यांच्या चित्रपटातील शौर्य, समाजप्रबोधन, स्वराज्य, इतिहास, कला आणि महाराष्ट्राचा अभिमान हे वैशिष्ट्याने जाणवतं. आज मी त्याच अनुषंगाने कार्यक्रमात काही गीतं पेरली आहेत. ऐकूया हे पुढचं गीत.

राजा रविवर्मा यांच्याप्रमाणेच बाबूरावांच्या चित्रात भारतीय विषय आणि पाश्चिमात्य तंत्र याचा सुंदर मिलाफ आढळतो. त्यांची महत्त्वाची चित्रं म्हणजे विश्वमोहिनी सरस्वती, लक्ष्मी आणि दत्त. त्यांनी तिन्ही चित्रात बदल केले जे आवर्जून निरीक्षण करण्यासारखे आहेत. त्यांचा दत्त वेगळा आहे, लक्ष्मी कमलासनावर रेलून बसलेली आहे आणि विश्वमोहिनी गूढभावातील अतिशय मोहक अशी आहे. ही त्यांच्या मनातील भावफुलांची माला त्यांनी परमेश्वर चरणीच अर्पण केली.

पेंटिंगच्या निमित्तानं बाबूराव कोल्हापूरवरून मुंबईला गेले आणि मूकचित्रपटाच्या प्रेमात पडले. आत्तेभाऊ आनंद यांच्या सोबतीनं त्यांनी मूकचित्रपट निर्माण करण्याचा जणू ध्यासच घेतला. बाहेर देशातून कॅमेरा इम्पोर्ट करण्याचे पैसे तेव्हा त्यांच्याकडे नव्हते, म्हणून त्यांनी स्वतः कॅमेरा बनवायला घेतला. दरम्यान राजा हरिश्चंद्र हा फाळक्यांचा

मुखपट त्यांनी पाहिला आणि 1917 साली त्यांचा कॅमेरा प्रयोग यशस्वी झाला. भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके त्यांच्या बरोबरीनं बाबूराव पेंटर हे एक आद्य प्रवर्तकच म्हणायला हवेत. अनेक खटपटींनंतर त्यांचा स्टुडिओ उभा राहिला आणि 1918 महाराष्ट्र चित्र कंपनीची स्थापना झाली. त्यांचा पहिला मुखपट म्हणजे सैरेंद्री. कीचकवध हा त्या चित्रपटाचा आशय. प्रेक्षकांनी सैरेंद्रीचं अभूतपूर्व स्वागत केलं आणि टिळकांनी तर सुवर्णपदक देऊन पेंटरांचा सत्कार केला. सिनेमा केसरी ही पदवीही बहाल केली.

सैरेन्द्रीनंतर सुरेखा हरण सिंहगड कल्याण खजिना शहाला शह सावकारी पाश सतीपद्मिनी अशी मुकपटांची घौडदौडच लागली. 1920 ते 1930 मध्ये बाबूरावांनी 17 मुकपटातून या नव्या कला माध्यमाला कलेचा दर्जा प्राप्त करून दिला आणि निष्ठेनं उपासना करणारी असंख्य माणसं घडवली. 1934 मध्ये त्यांनी शालिनी स्टुडिओ उभारला. तिथे उषा आणि प्रतिभा असे बोलपट त्यांनी दिग्दर्शित केले. उषामधल्या हिमालयाचा सेट अत्यंत गाजला. त्यानंतर बालगंधर्वांना घेऊन मीराबाई आणि मूळ अमृत सिद्धी हे नाटक चित्रित केलं. ऐकूया बालगंधर्व यांच्या स्वरातलं

माणूस म्हणून त्यांना यंत्रयुगाबद्दल प्रचंड कुतूहल होतं. त्यांचा स्वभाव निर्वैर होता. दुसऱ्यावर विश्वास टाकण्याची वृत्ती त्यांच्यात होती. सेन्सर बोर्ड आणि एंटरटेनमेंट टॅक्स या दोन्ही गोष्टींची सुरुवात बाबूरावांमुळेच झाली.

बाबूरावांचं हे कलेशी एकरूप होताना आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की त्यांचं अंतःकरण किती भव्य होतं. कल्पनाशक्ती अपूर्व होती, प्रतिभाशक्ती कमालीची होती. त्यांचे पट्टशिष्य व्ही शांताराम यांनी भारतीय चित्रपटाला सातासमुद्रापार नेलं आणि

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 meters अर्थात 792 kHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आमच्या सोबत आहात जगात सर्वत्र. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

कार्यक्रमातलं पुढचं गीत अनारी या चित्रपटातलं मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातलं. हे गीत हसरत जयपुरी यांचं आणि संगीत शंकर जयकिशन यांचं.

0: येईल न येईल, मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
2: नक्की.
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या. बर का, येवा कोकण आपलाच असा.
3: यावेळी उमा सदनची मंडळी गेली आहेत कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
4: 101 उमा सदन.
5: कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे अंजाना ह्या चित्रपटातलं. मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं.

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर प्यासा या चित्रपटातलं हेमंत कुमार यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकणार आहोत. संगीत आहे

0: आणि छाया चित्रपटातल्या या तलत मेहमूद आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातल्या राजेंद्र कृष्ण यांच्या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
0: रसिक हो, रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आता नादब्रह्ममध्ये योगिनी जोगळेकर यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकणार आहोत. राग आहे कौसी कानडा. त्यांना हार्मोनियमवर साथ दिली आहे पांडुरंग शिवलकर यांनी आणि तबल्यावर साथ दिली आहे चंद्रकांत कामत यांनी. विलंबित ख्याल 3 तालात निबद्ध असून बोल आहेत नैया मोरी पार करो, आणि द्रुत 3 तालात निबद्ध असून बोल आहेत

योगिनी जोगळेकर यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकलत, राग होता कौसी कानडा. हार्मोनियमवर त्यांना साथ दिली होती पांडुरंग शिवलकर यांनी, तर तबल्यावर साथ दिली होती चंद्रकांत कामत यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. रात्रीचे 11 वाजत आहेत. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार तसंच इंग्रजी समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अशी आहेत. पुण्यात कमाल तापमान 37.3°C तर किमान तापमान 24.4°C इतकं नोंदवण्यात आलं. हे झालं हवामान वृत्त. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:11 झाली आहेत. आजचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. मी इंद्रायणी दुधगीकर आता आपला निरोप

मी इंद्रायणी दूधगीकर आता आपला निरोप घेते. शुभरात्री. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:45 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.